ताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका। प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा। 1 2 1 2। प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो। ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या। उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्त्रिका जलद गतीने करू नये। भस्त्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं। सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात।
कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा करकमल दृतेष्टा वीती उमांबुजाता मणि

श्रोते हो, आता ऐकूयात भाग्यश्री केसकर आणि अदिती केसकर यांच्या स्वरात श्री दुर्गा परमेश्वरी स्तोत्र।

श्रोते हो वसंत देसाई यांनी संगीत दिलेली होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी.

श्रोतेहो आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

आजचं नक्षत्र आहे उत्तराषाढा नक्षत्र। आजचा दिनविशेष जाणून घेऊयात। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची आज जयंती आहे। भोसे तालुका पंढरपूर इथे आज श्री जानुबाई यात्रा आहे। देवर्डे तालुका वाळवा इथल्या श्री दत्त महाराज कदम यांची आज पुण्यतिथी आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भगवंताचं भजन अमृतमय आहे. भवरोगामुळे ते गोड वाटत नाही हे खरं, पण भजन करता करता ते गोड प्रिय वाटू लागतं. औषध समजून जरी भजन केलं तरीही ते पापांचा नाश करतं. ज्यांनी भजनातील आनंदाची चव चाखली असेल ते तर भगवंताच्या प्राप्तीसंबंधी भेटीसंबंधी प्रश्नसुद्धा करीत नाहीत. जर भगवंताची भेट झाल्यावर भजन आणि ध्यान सुटणार असेल तर ते भगवंताच्या भेटीलाही आवश्यक समजत नाहीत. ज्यांना भजन करणं अवघड वाटतं त्यांच्यासाठी 3.5 कोटी नाममंत्र जपाची संख्या सांगितली गेली आहे. अधिकांश व्यक्ती भगवंताचं भजन पूजन भगवंतासाठी करत नाहीत तर आपली पूजा व्हावी ह्यासाठी करतात. हा भाव नसेल तर हा विश्वास उत्पन्न होईल की आपण आपल्याला श्रेष्ठ मानणं हेच मूळचं पाप आहे, मग विलंबाचं काय काम. हा भाव दूर झाला तर नक्की भगवंताची भेट होईल. भगवंताच्या प्राप्तीत नेमकी हीच बाधा येत असते. आता तरी आपलं उरलेलं आयुष्य आपण भगवंताला अर्पण करावं. मनाला विचारावं की तुला काय पाहिजे. एकदम निरपेक्ष होऊन राहा. जगाचा मोह वाढवणं म्हणजे संकट ओढवून घेणं आहे. भगवंतांनी तर ही घोषणा केली आहे की माझ्यावरच प्रेम कर. इतकं वैराग्य उत्पन्न व्हावं की संसारात जितके म्हणून भोग्य पदार्थ आहेत त्या सर्वांबद्दल घृणा उत्पन्न व्हावी. तर खऱ्या अर्थाने आपली भजन साधना किंवा मंत्रसाधना ही कामी येते आणि भगवंताची भेट होते.

श्रोतेहो भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 8 मे. भगवंताचं अनुसंधान राखावं. फार दिवस वापरून जोडा फाटला की तो कितीही दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतोच. तसंच शरीराचं आहे. शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहतं. दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावं लागतं. तसं आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावं आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. आपल्या आजाराचा म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी सुगरणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचं अनुसंधान टिकवायला शिकलं पाहिजे. अनुसंधानात असलं की प्रपंचात मजा आहे. अडचणी आणि संकट यांची सुद्धा मजा वाटेल. पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसतं सरळ पोहायला सांगितलं तर आवडणार नाही. तो उड्या मारील, बुड्या मारील, वाकडा तिकडा पोहेल. तसं भगवंताच्या अनुसंधानात राहिलं तर प्रपंचाची मजा वाटेल. कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची नाही भीती वाटत. विषय जोवर ओळखले नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात. याकरता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे तिथे भगवंताची वस्ती असते. म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचं स्मरण करीत असावं, त्याच्या पायावर मस्तक ठेवावं आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला, तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असं भासू लागलं. तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही. माझ्या अज्ञानाने मी आज स्वतःच्याच आड येत आहे. तरी तुझी म्हणजे पर्यायाने माझीच ओळख मला पटावी आणि त्यात मी तुला पाहावं, हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे. ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणं शक्य नाही. तरी हे भगवंता, माझं मन तुझ्या चरणी राहो असं कर. यापेक्षा मला जगात दुसरं काहीही नको. आता मी तुझा झालो. यापुढे जे काही होईल ही तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझं नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. तू मला आपलं म्हण. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतच. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत विष्णुदास महाराजांची रचना, संगीत यशवंत देव आणि स्वर उषा मंगेशकर यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना, संगीत सुधीर फडके आणि स्वर आशा भोसले.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामींना पाहताच सेवेकर्याला परमानंद झाला। मुलगा झाल्यापासून त्याला स्वामींचं दर्शन खरतर झालंच नव्हतं। मुलगा 8 वर्षांचा झाला होता। मुलाला स्वामींच्या चरणांवर घालून स्वामींचे आशीर्वाद घ्यायचे ही इच्छा स्वामी आज प्रकट झाल्यामुळे पूर्ण होणार होती। म्हणून सेवेकर्यांनी मुलाला हाक मारायला सुरुवात केली। परंतु स्वामींना पाहून तो मुलगा मनात घाबरला होता आणि देवळातच तो एका काळोख्या खोलीत लपून बसला होता। वडिलांची हाक ऐकून मुलगा थरथरत्या आवाजात म्हणाला, बाबा ह्या तेजस्वी येती पुढे यायला भीती वाटतीये। वडिलांनी त्याला म्हटलं, अरे वेड्या घाबरू नकोस, ते स्वामी आहेत, त्यांची कृपा झाली म्हणून तू जन्माला आलास। तरी सुद्धा मुलगा बाहेर येत नाही हे पाहून मग पित्याने पुत्रास ओढून आणले, त्यावेळी पुत्रे नेत्र झाकिले, म्हणे मी जातो खचित भले, मारू नकारे मज लागी। वडिलांनी खेचत खेचत मुलाला खोली बाहेर आणलं आणि स्वामींच्या चरणांवर त्याला लोटून दिलं। तेव्हा मुलगा आक्रोश करत म्हणू लागला, मला मारू नका, मला मारू नका। त्या क्षणी एक अघटित घटना घडली। त्या मुलाचा देह ताडमाड उंच झाला, तो 10 पट वाढला, 11 विकराळ दिसू लागला। तो स्वामींना विनवणी करू लागला, यती महाराज मला मुक्त करा। असं म्हणत असताना तो धाडकन स्वामींच्या चरणांशी खाली कोसळला आणि त्याचा प्राण गेला। मुलगा खाली मरून पडलाय हे पाहून सेवेकरी आणि त्याची पत्नी या दोघांनी टाहो फोडला। स्वामींनी त्या दोघांना प्रथम शांत केलं, त्या मृत मुलाला भस्म लावलं, त्याबरोबर तो धिप्पाड देह पूर्वीसारखाच झाला। मग स्वामी धीर गंभीर स्वरात बोलू लागले, मी तुला अगोदरच सांगितलं होतं की तुला मुलगा होईल आणि काही वर्षातच जाईल, तू इंद्रिय निग्रह कर, तू माझं ऐकलं नाहीस। तू झाडाखाली माझ्यासाठी जे अन्नाचं ताट ठेवत होतास ते अन्न एक पिशाच्च खात होता, ते पिशाच्च तुझ्या पोटी आलं, आता मी त्या पिशाच्चाला आणि तुझ्या अल्पायुषी मुलाला मुक्त करीत आहे। स्वामींचं बोलणं ऐकून सेवेकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। स्वामींच्या दत्तावतारी अस्तित्वाची लोकांना आता जाणीव झाली होती। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी त्रिकालज्ञ होते, त्यांना सेवेकऱ्याच्या पोटी पिशाच्च येणार हे ठाऊक होतं। सेवेकऱ्याची भक्ती पाहून त्या पिशाच्च्यापासून सेवेकऱ्याची सुटका व्हावी म्हणून अदृश्य झालेले स्वामी 8 वर्षांनी पुन्हा रामेश्वरी प्रकट झाले आणि सर्वांचीच त्यांनी सुटका केली। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला त्याच्या दुःखातून मुक्त करीत असतात। सेवेकऱ्याच्या प्रारब्धात मूल नव्हतं, पिशाच्च होतं, त्याची चुणूक स्वामींनी दाखवली। म्हणून आपण नेहमी एका विलक्षण श्रद्धेने स्वामींची पूजा करावी आणि त्यांच्याकडून जे संकेत मिळतील त्यांचं प्राणपणाने पालन करावं। स्वामी कधीच भक्तांचं अकल्याण करीत नाहीत हे जरा लक्षात ठेवावं। फक्त जपात रमावं, त्यातच सुख आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: मोक्षदा एकादशी अर्थात गीता जयंतीनिमित्त सादर करत आहोत गीतेतील कर्मयोग ह्या विषयावर व्याख्यान. वक्ते आहेत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या शिष्या सौ स्वाती वाळिंबे. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आनंदकंद मंगलमय परमात्म्याची आपल्या सर्वांवर आत्यंतिक कृपा आहे. श्रीमद भगवद्गीतेचा जयंती पर्व चालू आहे. मोक्षदा एकादशीच्या निमित्तानं आपण हा सत्संग करत आहोत. जीवनाचं शास्त्र हे भगवद्गीता आहे. भगवंतांनी सर्वांच्या उद्धाराची व्यवस्था करून टाकली. गुरुदेव रानडेंनी खूप छान म्हटलं, ईश्वर साक्षात्कार किंवा ईश्वर प्रेम हे गीतेचं हृदय आहे आणि बाकीचे चारही योग त्या ईश्वर साक्षात्काराच्या अवतीभोवती फिरतात. आपण ठरवायचं मूळ काय आहे, ईश्वर साक्षात्कार, ईश्वर सान्निध्य. म्हणून प्रत्येक अध्याय हा योगच आहे. पाशेवटी येतं ना योग, याचा अर्थ सर्व विचारांच्या मधला प्रत्येक प्रवाह हा ईश्वर निष्ठेचा केंद्रबिंदू आहे. आणि ज्या व्यक्ती बुद्धिप्रधान जीवनाचा स्वीकार करतात त्यांच्याकरता सांख्य योग आहे. काही जण प्रवृत्ती प्रधान आहेत त्यांच्याकरता कर्मयोग आहे. काही असलं तरी बुद्धी आणि शरीर आणि प्राण आहे नुसतंच केवळ मन असं होत नाही, हे सगळं असतं. आणि म्हणून कसं जेवताना आपल्याला सगळं पाहिजे ना, एक भात भात भात खातो का तर नाही, भात आमटी पाहिजे, भाजी पाहिजे, पोळी पाहिजे, कोशिंबीर पाहिजे, गोड पाहिजे, ताक पाहिजे, तसं भगवद्गीतेत सगळं आहे. सगळं थोडं थोडं असावं पण त्यातलं एक जास्त आवडीचं आहे त्याच्या पुढे आपण धरून चालतो, त्यानं समाधान आहे. म्हणून मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. म्हणून गीताकारांचा दृष्टिकोन जो आहे ना तो सर्वसमावेशक असा दृष्टिकोन आहे. आता बघूया हा कर्मयोग काय सांगितला. आजचा प्रधान विषय हा कर्मयोगाचा आहे. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. मनुष्याचं वर्गीकरण जे आहे ना ते आध्यात्मिक साधनेच्या दृष्टिकोनातून केलेलं आहे. अंतर्मुख संन्यासी जे आहेत ते ज्ञान आणि ध्यान मार्गाने जाणारे आहेत आणि बहिर्मुख आपण गृहस्थाश्रमी जे आहोत ते कर्म आणि भक्ती मार्गाने जाणारे आहेत. अर्जुन सांसारिक आहे आणि म्हणून कर्मयोगाचा अनुष्ठान येतो. तो भावनाशील आहे, तो महत्वाकांक्षी आहे आणि म्हणून अर्जुनला ही नातेवाईकांची आपल्याकडून होणारी हत्या जी आहे ना ती मान्य नाही. मनामध्ये पाप पण पापी होणार हीच भावना डोकं वर काढतीये. मग भगवंतांनी काय म्हटलं, मयानघ म्हणजे तू अनघ आहेस. एक एक शब्द अर्जुनाकरता किती सुंदर वापरलेत भगवंतांनी. अनघ, अनघ म्हणजे निष्पाप. आणि म्हणून अर्जुनाला साजेशी उपयुक्त कर्मनिष्ठा आपण शिकली पाहिजे, या एक एक गुणांना शिकलं पाहिजे. न कर्मणामनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते न च सन्नसनादेव सिद्धिम समधिगच्छती. आपल्याकडे प्राचीन काळापासून कर्माची उपेक्षाच केली गेलेली आहे. आध्यात्मिक क्षेत्रात वेदांताच्या नावाखाली निष्क्रियता पण जोपासली गेली आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. कर्म करतो मायेत अडकला आणि कर्माला जो टाळतो तो उत्तम साधक असा गैरसमज निर्माण झाला. कर्म करणं काही गरज नाहीये, साधक व्हा असं नाहीये. आणि ह्याच्यामुळे काय झालं तर बुवाबाजी फोफावली, तिथे सावध राहावं लागतं. स्वामी विवेकानंदांनी इंग्लंड अमेरिकेला गेल्यावर त्या लोकांना ध्यानयोग आणि ज्ञानयोगाची शिक्षण दिली आणि आमच्या भारतामध्ये कर्मयोग शिकवला. कर्मयोग ही प्राथमिक अवस्था आहे असं काही आळशी आणि दांभिकांनी म्हटलं. जो आळशी आहे जर तो बावळटपणानं कामाला लागला तर तो तमोगुणी होतो आणि तो धूर्त असला तर बुवाबाजीकडे जातो. त्यामुळे सावधानता ही फार महत्वाची आहे. म्हणून विवेक आहे प्रत्येक ठिकाणी आवश्यकता विवेकाची. क्रियाशीलता ही मानवी मनाची शक्ती आहे हे लक्षात आलं पाहिजे. कर्म सोडायचं नाहीये तर कर्मापासून
मिळणाऱ्या फलाशेची अभिलाषा सोडून द्यायची. लक्ष्मी ज्या वेळेला त्या समुद्र मंथनात निर्माण झाली ना, तर लक्ष्मी निर्माण झालं, तिचं ते सौंदर्य आणि हे सगळं बघून तिथे सुर असुर सगळे आहेत, सगळ्या देवांना वाटलं की आपल्याशी विवाह व्हायला पाहिजे लक्ष्मीचा. लक्ष्मी वर्माला घेऊन आलेली आहे, आता ही कुणाच्या गळ्यात घालणार आहे? सगळे देव अनिमिष नेत्रांनी लालायित होऊन तिच्याकडे बघतायत. आमच्या असे पुढे पुढे येऊन आपाप जे येतं ते वर्णन काही आवश्यकता नाही. सगळ्यांच्याकडे बघत बघत बघत पुढे निघून गेली. कुठे गेली? शांताकारम भुजगशयनम, शेषावर शांतपणे निद्रिस्त झालेल्या त्या विष्णूंच्या गळ्यात वरमाळा घातली. कारण विष्णूंनी बघितलं पण नाही तिच्याकडे, ती मिळावी म्हणून ते पाठलाग करत नाहीत, काही वेगवेगळ्या काही गोष्टी करत नाहीयेत. का? कारण या लक्ष्मीचं एक तत्व लक्षात ठेवा, न मागे तयाची रमा होय दासी. धावाल तर ती बघतच नाही तुमच्याकडे. न मागे तयाची रमा होय दासी. अहो, जसा झाडावरचा पिकलेला आंबा आपोआप गळून पडतो ना, तसं आपलं कर्म गळून पडायला पाहिजे परिपक्व होऊन. कर्म मनापासून केलं तर त्याची स्मृती लक्षातच राहत नाही. मी हे केलं संपलं. प्रपंच मुळीचा नासका विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो. किती सोपं आणि सुंदर आहे. म्हणून प्रपंच करताना तो आधी नीट करा, म्हणजे मग परमार्थाकडे तुम्ही जाल आणि तो यशस्वी होईल. प्रपंच मुळीचा नासका विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जात असे. यानंतर भगवान असं सांगतात, नाही कश्चित क्षणमपी जातू तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवशे कर्म सर्व प्रकृती जैर्गुणही. शरीर आहे म्हणजे कर्म होणारच. कोणताही मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही. मग जे करायचंय ते नीट करायला काय हरकत आहे? प्राप्त परिस्थितीनुसार कर्म होतच असतं. पण कर्माच्या त्यागाची आवश्यकता नाही. भगवान असं सांगतात की कोणत्याही कर्माचा माझ्यावर चांगला किंवा वाईट परिणाम होणार नाही, म्हणजे ती नैष्कर्म्य कर्मसिद्धी आहे. ही नैष्कर्म्य सिद्धी जी आहे ना, म्हणजे शरीरानं कर्म करणार नाही आणि मनानं मात्र भोगवासनांचं चिंतन करत राहणार, मग गडबड आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तुकाराम महाराज म्हणतात. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, म्हणजे सगळी गडबड काय आहे? या इच्छा वासनांच्या मुळे. कर्म कुणाला चुकत नाही याचा अर्थ आद्य शंकराचार्यांना पण नाही चुकलेलं. म्हणजे काय आहे? वेदांती आहेत, सगळं प्राप्त आहेत, तरी सुद्धा ज्ञानोत्तर कर्म सुरू होतं ना. ज्ञानोत्तर भक्ती जशी आहे तसं ज्ञानोत्तर कर्म पण आहे. ज्ञानाशिवाय पूर्तता नाही, पण सर्वांच्या माथी बसणारी कोण आहे? तर ती भक्ती आहे. म्हणून पहा, सत्व सोप्यात सोपं करण्याचा प्रयत्न करूया. अवघड आहे, हे सोपं नाही आहे. सत्व रजतम हे तर आपल्याला त्रिगुण माहिती आहेत, पण एक एकटे कधीच नसतात, दोन एकत्र असतात. मग आपण सगळे एकदम सात्विक असू शकत नाही आणि आपण तमोगुणी पण नाही. मग मध्य काय आहे? तर रजोगुणी. आणि रजोगुण म्हणजे काय आहे? तर सतत काहीतरी कर्म करत राहणं. रजोगुणाचं प्रधान कार्य काय आहे? तर सतत काहीतरी कृती करत राहणं. तमोगुणाचं काय आहे? खा प्या मजा करा लोळत राहा, हे तमोगुण आहे. आणि सत्वगुण आहे तो म्हणजे सात्विकतेनं, जो प्रकाश देणारा आहे, जो ज्ञान देणारा आहे, अशा मार्गावर जाणं. पण मग आपण काय आहोत? आपण ना तमोगुणी आहोत ना पूर्ण सात्विक आहोत, मग आपण रजोगुणी आहोत. मग आपल्याला दुसरा जर एकत्र आहे ना, तर रज आणि सत्व याला पकडायचं, तमोगुणाला सोडून द्यायचं.
शारीरिक, वाचिक, मानसिक या तिन्ही कर्मांनाही भगवद्गीताकार कर्मच म्हणतात. कर्मच असतं, पण ते सात्विक कर्म वेगळं, रजोगुणी कर्म वेगळं आणि तमोगुणी कर्म वेगळं. पण रजोगुणी कर्माला सात्विक कर्माची जोड दिली ना की मग तुम्ही पारमार्थिक जीवनात किंवा आपल्या व्यावहारिक जीवनात सुद्धा यशस्वी होत जाता. कारण मनुष्य कर्मापासून पळाला तरी कर्म त्याचा पाठलाग सोडत नाही, लक्षात ठेव. कर्मा वाचून सुटका नाही, कोणाचीच नाही. म्हणून पहा, श्वासोच्छ्वास चालू आहे ना, अगदी बेशुद्ध पडलो तरी श्वासोच्छ्वास चालू आहे. मग ही क्रिया आणि कर्म यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. क्रिया चालू आहे श्वासोच्छ्वासाची, त्याला तुम्हाला काहीच करावं लागत नाही, क्रियेला आपल्याला काही करावं लागत नाही. या उलट जर कोणी माझा अपमान केला तर काय होतं? दुबळेपणानं मी काही करू पण शकणार नाही एखाद्या वेळेस कोणी माझा अपमान केला तर. पण सहनशीलतेचा दावा आपण असा करतो, मनातल्या मनात चरफडत राहतो पण प्रत्यक्ष बोलत नाही, म्हणजे काय आहे? आतल्या आतमध्ये धुमसत राहतो. हे जे कर्म तुमचं चालू आहे ना, ते चालू राहतं. त्यामुळे कर्म आणि क्रिया यातला फरक लक्षात घ्या. श्वासोच्छ्वास ही क्रिया आहे, पण मनामधल्या ज्या काही भावभावनांची कर्म निर्माण करून ठेवतं आणि त्यामुळे ज्या वासनांच्या मधनं आपल्याला पुन्हा जन्म घेणं आणि मृत्यू होणं आणि परत परत या जाळ्यात अडकणं, ह्या सगळ्या चक्रातून मग सुटका होत नाही. म्हणून कर्मेंद्रिय आणि संयम्य आस्ते मनसास्मरम, इंद्रियार्थानि विमूढ आत्मा मिथ्याचार स उच्यते. जे मूर्ख शरीरानं इंद्रियांना आवर्तात असं म्हणतात, तर ते होत नसत. मनानं विषय चिंतन चालू असत आणि त्याला दांभिक असं म्हटलं भगवद्गीताकारांनी. मनाद्वारे विषय चिंतन आणि इंद्रियाद्वारे विषय चिंतन याच्यामध्ये फरक आहे. इंद्रियांना बाह्यतः मी आवरून धरलेलं आहे, पण आतमध्ये चालूच आहे इच्छा. गडबड आहे ना. मग क्रिया आधी का कर्म आधी? ते अंड आणि मुर्गीसारखं आहे. मनाला आधी सांभाळायचं का इंद्रियाला आधी सांभाळायचं? मन. तर अगदी सोपं उदाहरण बघूया. वडिलांनी मारून मुटकून अभ्यासाला बसवलं, घेतलं पुस्तक समोर, बसलेलं तर दिसतंय अभ्यासाला, पण आतलं मन जे आहे ते काय वाचलं हे आकलनच नाहीये ना. क्रिया काय चालू आहे? पुस्तक समोर आहे, वाचायला बसलेलं आहे. पण कर्म काय आहे? एक तर चरफडात आहे वडिलांविषयीचा, नाही तर कुठल्या तरी काहीतरी गोष्टी, मोबाईलमधलं जे काय पाहिलेलं असेल ते चालू आहे डोक्यात. म्हणजे कर्म वेगळं चालू आहे, क्रिया वेगळी चालू आहे. पहा, एक उदाहरण बघूया म्हणजे आणखीन सोपं लक्षात येईल. जगन्नाथपुरीला दोघं मित्र चालले होते. वाटेमध्ये आता पूर्वी पायी प्रवास करत असत, एका गावाहून दुसऱ्या गावाला पुरीला जायचं आहे. जाता जाता एका ठिकाणी थांबले, रात्रीच्या वेळा मुक्काम पडला आणि मग असं कळालं की बाजूलाच एका तंबूमध्ये नृत्य नाटक काहीतरी चालू आहे. एकाला असं वाटलं नाहीतरी इथेच राहायचं आहे, उद्या सकाळी पुरीला प्रवास आहे, जाऊन बघितलं थोडंसं तर काय हरकत आहे, एवढं पायी प्रवास करून आलोय, दमलोय, थोडी एंटरटेनमेंट. पण दुसरा म्हटला, हे वेडायस का काय, आपण कशाला चाललो, यात्रेला चाललो आणि मध्येच हे नाटक नृत्य तमाशा, हे काय फालतू, हा मी अजिबात येणार नाही, तुला जो तू बघ. यानं म्हणलं ठीक आहे, तू झोप, मी जाऊन बघून येतो. तो गेला बघायला. आता तो समोर नृत्य चालू आहे ते बघतोय, पण मनामध्ये असं चालू आहे की अरे मी काही पाप तर करत नाही आहे ना, मी यात्रेला चाललो आहे, उद्या पुरीचं दर्शन घ्यायचं आहे, भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. आपण हे करतो हे चूक का बरोबर? भगवंत भगवंत भगवंताचं दर्शन हे मनामध्ये चाललं आहे, समोर बघतोय काय नृत्य. आणि इकडे हा दुसरा जो आहे हा इथे बसून म्हणतोय तो काय बघत असेल? मग आता चांगलं वाईट काय ते तुम्ही ठरवा. म्हणजे क्रिया आणि कर्म हे कळलं का? की नृत्य बघतोय पण मनात भगवंत आहे,
आणि इथे भगवंताकडे जायचंय असं म्हणून थांबलेलं आहे, पण मनामध्ये काय सुरू आहे, ते नृत्य आणि नाटकामध्ये काय चाललेलं आहे. त्यामुळे विषय चिंतन थांबवणं हा इंद्रिय दमनाचा राजमार्ग आहे. शेवटी मन आणि इंद्रिय आपले नोकर आहेत हे लक्षात घ्या. आपण नोकराला आपण सांगितलं ते ऐकावं लागतं, तसंच मनाला आणि इंद्रियांना आपल्याला ताब्यात ठेवता येतं. मन आवरता आलं नाही तरी इंद्रियांना धाकात ठेवायला शिकवा. ही सवय, हे चिंतन, हे मनन आहे. सुरुवातीचा मननात मनना हे काय आहे ते इथे. प्रकृती सारखे चालावे, अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊनी वर्तावे लोका ऐसे, समर्थ सांगतात. विषयांचे व्यर्थत्व लक्षात आलं की निर्विषय होण्याचा अभ्यास सुरू होतो, आणि मग स्थूलाकडून सूक्ष्माकडचा प्रवास जो आहे ना तो आरंभ होतो. यस्त्विंद्रिय आणि मनसा नियम्या रभते अर्जुन, कर्मेंद्रिय कर्मयोगमसक्तस्य विशेषते. आपल्या कर्मेंद्रियांबरोबर मनालाही नियंत्रण ठेवण्याची मग सवय लावता येते. आणि म्हणून एक मत ऋषिकेशला एक 8 साधू रोज गंगेवरती 8-8 तास जप करायचे. त्यांची काही साधना चालू असेल आणि तिथे बाजूला काम चालू होतं, तिथे तो मजूर जो आहे तो मजूर तो रोज बघत असेल, त्याला असं वाटत असे की हे काय चाललंय, निष्क्रिय बसले, काम नाही, धाम नाही, बसा आपलं माळ ओढा, आपल्याला किती मेहनत करावी लागते असं आपल्याला मिळालं तर. दुसऱ्या दिवशी त्या साधूनं म्हटलं की आज बसा, तुमची जी मजुरी असेल ते देतो, बसा 8 तास. 8 मिनिटं बसता नाही आलं ना. ज्याची जी वृत्ती आहे, ज्यानं जे निश्चित केलेलं आहे, ज्यानं त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली, तो त्या मार्गात पुढे जात असतो, त्याला ते शक्य होतं. आपण ठरवायचं, दुसऱ्यानं काय केलं हे बघायचं आणि मग त्याच्यावरती आपण काहीतरी चांगलं वाईट ठरवायचं हे नाही, हे करू नये. आणि तो म्हणतो नको, माझी मजुरी सोपी आहे, माझा मार्ग, माझी आवड लक्षात ठेवून मला कसं जायचं हे पहिलं आपल्याला समजलं पाहिजे. दोष कर्माचा नाहीये, दोष कर्मात आसक्त होणाऱ्या मनाचा आहे हे लक्षात आलं पाहिजे. मग पद्मपत्र मीमांबसा सिद्धांत आहे भगवद्गीतेचा. त्याच्यावर पडणारं कमळपत्रांवरचं पाणी टिकतं का? त्याच्यावर पाण्यातच राहतोय, पण पाणीवरती राहत नाही, अलिप्त पाण्यापासून. तसं आपलं मन आहे, पण आपलं जीवाचं मन कसं आहे पहा, स्पंजसारखं आहे, पडला पाण्यात की भिजला. रात्रंदिवस काम करायचं, पण त्याबद्दल आपल्या मनामध्ये त्याविषयीचा विचार अंतरंगात येऊच द्यायचा नाही, हे नैष्कर्म आहे. आणि त्याकरता मनाचा कणखरपणा असला पाहिजे, हा अभ्यास आहे. तस्माद सक्तम सततं कार्यं कर्म समाचर, असक्तो यावर रन कर्म परमाप्नोती पुरुषहा. आसक्ती रहित कर्म करणारा मनुष्यच परमात्म प्राप्ती करू शकतो. मनुष्य कर्मामुळे बंधनात नाहीये हे लक्षात ठेवा, पण आसक्तीमुळे अडकलेला आहे, ज्याला त्याला चिटकून राहायचं. भगवान कर्मयोगाचा अर्थ असा सांगतात की केवळ कर्म करायचं नाही, तर मला वर्णाश्रम पद्धतीनं किंवा कोणत्याही पद्धतीनं मला जे श्रद्धेनं करायचं आहे ते लहानपणापासून अनेकांचं सहकार्य घेत घेत मी जसा मोठा झालेलो आहे ना, माझ्या गुरूंनी जे मला ज्ञान दिलेलं आहे, माझ्या मित्र आप्तेष्टमा या सगळ्यांच्या बरोबरीनं माझी जी एक मानसिकता तयार झालेली आहे ना, या सगळ्यांचं माझ्यावर एक ऋण आहे, पण त्या ऋणातून मला की नाही मुक्त व्हावं लागतं. सगळ्याकरता मी बांधून जर मला ठेवलं ना मनाला की मी याचा पण आहे, यानं पण मला दिलंय, असं करत राहिलो तर मग कधीच आपण एका मार्गावरनं पुढं नाही जाऊ शकत.
आणि मग जर आपण असे आपल्याला सगळ्यांना सोडवून आपल्याला जर घेता आला नाही ना, तर मग पुनर्जन्मातून सुटका होत नाही. कारण ऋण अनेक आहेत, देवऋण आहेत, पितृऋण आहेत, आचार्य ऋण आहेत, समाज ऋण आहेत. सहजम कर्म कौंतेय सदोषम अपि न त्यजेत. वाटणेला जे काही कर्म आलेलं आहे ना, ते न कुरकुरता करता आलं पाहिजे. हे मी का करू, हे मी ते का करू असं नाही. पण ते करत असताना कुठली आसक्ती, ममता, कामना हे नसलं पाहिजे, नाही तर मग ते कर्म करतानाचे दोष येतात. रात्रंदिवस कर्म करता करता मनुष्य ब्रह्मस्थितीमध्ये नाही राहू शकत. कर्मणैव हि संसिद्धी मा स्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्चन कर्तुमर्हसि. ही ब्रह्मस्थिती काय आहे? ही ब्रह्मस्थिती आपल्याकडे नित्य प्राप्त आहेत असे महाराज जनक होते. महाराज जनक म्हणजे भगवती सीतेचे पिता. आता ही ब्रह्मानंद स्थिती म्हणजे काय? उपनिषदकारांनी याचं वर्णन असं केलंय, स एको मनुष्य आनंद हा धलिष्ठो बलिष्ठ, असं त्यांनी पुष्कळ वर्णन केलंय की एक मनुष्य जन्मामधला मनुष्याचा आनंद प्राप्त होण्यासाठी काय काय आवश्यकता असते. तर त्याला काय पाहिजे? तो पुरुषार्थी असला पाहिजे, बलवान असला पाहिजे, त्याची प्रकृती उत्तम असली पाहिजे, तो तरुण असला पाहिजे, तो बलवान असला पाहिजे, आणि त्याच्याकडे संपत्ती कशी असली पाहिजे? मेरू पर्वता इतकी, म्हणजे त्याला पृथ्वीचा तो राजा असला पाहिजे. इतकं सगळं असेल तर मग तो कसा आहे? स एको माणूस आनंदा. मग आपल्याकडे बघा काय काय आहे यातलं. मग एवढं सगळं असेल तर मनुष्याचा आनंद आहे, मग त्याच्या पुढे ते पितरांचा आनंद, गंधर्वांचा आनंद, देवांचा आनंद, आणि मग ब्रह्मानंदाचं वर्णन आहे उपनिषदकारांनी केले. मग आपल्याकडे जर एक मनुष्याचाच आनंद प्राप्त नसेल तर त्या ब्रह्मानंदापर्यंत आपण कसं पोहोचणार आहोत? पण असा ब्रह्मानंद या जनकांना प्राप्त आहे. आणि असे हे जनक राजा आहेत ना, तर का हे प्राप्त आहे? काय त्याचं उदाहरण आहे? काय की राज्य करतायत, गृहस्थाश्रमी आहेत, आणि तरीही ब्रह्मानंद स्थिती कशी प्राप्त आहे? तर त्याचं कारण असं आहे की पहा, याज्ञवल्क मुनी जे आहेत ते त्यांचे गुरु आहेत, आणि रोज एवढा सगळा प्रपंच सांभाळत असताना सुद्धा याज्ञवल्क मुनींच्याकडे येऊन सत्संग करतात आणि त्यांच्या कथेला एकदा येऊन बसतात. इतर जे त्यांचे याज्ञवल्क मुनींचे सगळे साधू संत जे बाजूचे आहेत अनुयायी, त्यांच्या मनात येतं की अरे, या याज्ञवल्क मुनींना हे जनक राजा फारच आवडतात. ते म्हणतात एकदा परीक्षा घेतली पाहिजे, असं आहे का या जनकांच्याकडे? मनातून दुष्टावा निर्माण. पहा, आहेत कोण? साधू आहेत, पण जनकांच्या बद्दल असूया निर्माण झाली. याज्ञवल्कांच्या लक्षात आलं की दाखवायला पाहिजे एकदा जनक काय येत ते. आणि एकदा सगळे सत्संगाला बसलेले असताना अचानक एक त्यांचा शिष्य जो आहे तो धावत पळत येतोय आणि तिथे सांगतोय, आग लागली, आग लागली, जनकपुरी आग लागली. म्हणजे आश्रम जनक नगरीच्या बाहेर आहे आणि राजधानीच्या त्या शहरामध्ये आग लागली. आता त्या ठिकाणी आग लागली, मिथिला पेटली, मिथिला पेटली, हे जे सगळे सत्संगाला बसले ते उठलेत, कुठलाही विचार न करता धावत सुटलेत. आपापल्या पर्णकुटीमध्ये आपापलं सामान कसं वाचवता येईल, आपली संपत्ती काय आहे, हे सगळ्याकरता धावलेत. आणि बघताय तर आपल्या पर्णशाळा किंवा इकडे इकडे कुठे आग लागलेलीच नाहीये. आणि येऊन बघतात, येऊन बघतात ते जनक ध्यानस्थ बसलेले शांत. याज्ञवल्कांनी जनकांना हाक मारली आणि ते म्हणतात, मिथिला पेटली राजन. काय उत्तर असेल? हे सगळे परत आले, त्यांच्या समोर प्रश्न विचारलेला आहे याज्ञवल्क मुनींनी की राजन, मिथिला पेटली आहे, आपण स्वस्थचित्त बसलेले आहात. जनकांनी उत्तर दिलंय, तिकडची जबाबदारी मी त्या त्या मंत्र्यांच्यावर सोपवली आहे, ते बघून घेतील. मी आत्ता इथे कशाला आलोय? मी सत्संगाला आलोय, माझं कर्म ते आहे आणि मी त्याच्यात रममाण आहे. आणि हे संपल्यानंतर ज्या वेळेला मी जाईन, त्यावेळेला जे जे काही घडलं असेल ते तेव्हा मी तिथे निस्तरीन. आत्ता विचलित होण्याची काय गरज आहे?
आपण विचार करा, आत्ता इथे जर असं काही सांगितलं तर काय होईल? आणि हे जे साधू जे पळाले होते त्यांचं काय होतो असं? छाट्या, कमंडलू, त्या संपत्ती करता हे धावलेत. आणि त्या मानाने जनकांची संपत्ती काय होती? ते स्वस्थ चित्त आहे. मग हा ब्रह्मानंद हा आहे, काही वेगळं काही नाहीये. ठाईच वैसोनी करावे एक चित्त, ही स्थिती ब्रह्मानंदाची स्थिती. कर्माची आवश्यकता स्वतःला ज्यावेळेला उरत नाही ना, पण ज्यांना कर्माची आवश्यकता आहे तेही जर कर्मापासून ढळत असतील तर मग गडबड आहे. आणि म्हणून लोकांना आपापल्या काम करण्याकरता, प्रवृत्त करण्याकरता भगवान सांगतात कर्मप्रवण रहा, ते सोडायचं नाही. नाहीतर मग लोक निष्क्रिय व्हायला काय वेळ लागणार आहे? संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सोडता, जनामध्ये सार्थकता विचारायची होय. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार करून पाही म्हणजे सुटे. काळ सार्थकची करावा जनासहित. समर्थ सांगतात जे जे करायचंय ते सगळं करत चला, पण लोकांतामध्ये राहू नये. आदर्शतम जीवन कसं व्यतीत करता येतं? काही गलबला, काही निवाळा. जिथे पुढे होऊन काम करायचं आहे तिथे पुढे जाऊन कार्य करा. उत्सव करायचा आहे, ज्ञानसत्र घ्यायचे आहे तर धावून गोष्टी कराव्या लागतील, पण त्या संपल्यानंतर ऐसा कंठित जावा काळ जेणे सार्थक वेळ होत असे. काही गलबला, काही निवळ, कधी लोकांतामध्ये कधी एकांतामध्ये, अशी सवय आपल्याला लावून घेता आली पाहिजे. साधक जो खरा आहे ना, भगवान असं म्हणतात, त्यानं पूर्ण एकांत टाळावा आणि 24 तास कर्मही टाळावा, समतोल साधता आला पाहिजे. आणि म्हणून कर्मण्येवाधिकार असते माफलेषु कदाचन, मा कर्मफल हे तुर्भूर माते संगोस्तव कर्मणी. सगळ्यांना पाठ आहे हा श्लोक. भगवद्गीता म्हणलं की हा फार पटकन समोर येणारा श्लोक आहे, पण ह्याचा अर्थ फार उलट सुलट केला जातो. कर्मचाऱ्यांनी काम करायचं, त्यांना काय द्यायचं हे कुणी ठरवायचं? भगवान सांगतात अर्जुन तुझ्या हातात कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्याचा फळ देण्याचा अधिकार माझा आहे. तर अधिकार शब्दाचा पण अर्थ थोडा गडबड आहे. अधिकार म्हणजे हक्क असा नाही आहे, अधिकार म्हणजे योग्यता. तुझी योग्यता काय आहे कर्म करण्यापुरतीच मर्यादित आहे, त्याचं पुढे काय करायचं हे मी ठरवेन. काही आपल्याकडे ठेवून घेतलं भगवंताने. कर्म करण्याची योग्यता तुला दिली, पण मिळणार फळ जे आहे ते खेचून आणण्याची क्षमता तुला नाही. मनुष्याची योग्यता अधिकार कर्म करण्यापर्यंतच मर्यादित आहे. मग फळ मिळणार नाही का असा सरळ सरळ आपला प्रश्न आहे. मग मी आज जे काही केलं त्याचं फळ मला तर मिळणार. तू चांगलं कर किंवा वाईट कर, फळ हे मिळणारच, पण ते केव्हा मिळणार हे पण मी ठरवेन. आज मिळणार, उद्या मिळणार, वर्षांनी मिळणार, 25 वर्षांनी मिळणार, किंवा पुढच्या जन्मात मिळणार, किंवा जन्मजन्मांतरांच्या नंतर मिळणार, किंवा फळा कर्माचं फळ तिथे परिपक्व होऊन ते फलित होईल हे आपण ठरवू शकत नाही. तुम्ही कर्म केलं, सृष्टीत त्याची नोंद झालेली आहे. मग ते सत्कर्मानुसार किंवा दुष्कर्मानुसार त्याचं फळ केव्हा ना केव्हा तरी मिळणार हे निश्चित आहे. पहा, आजकाल अनेकदा असे प्रश्न विचारले जातात की जे दुष्कर्मी आहेत, जे अत्यंत वाईट करताना दिसत आहेत, तरी सुद्धा ते सत्ता उपभोगतायत किंवा ते श्रीमंती उपभोगताय, मग आम्ही एवढं चांगलं करून आम्हाला का नाही ते सुख प्राप्त होत? पूर्वकर्मचं फळ. किंवा असंही म्हणू शकतो, आत्ता जे काही करताय आपण मागचं नको म्हणूया, आम्हाला नाही समजत मागचं काही, पुढचं आज जे केलंय ना
ते उद्या भोगावंच लागेल. आज वाईट करून चांगलं काहीतरी मिळवलं आहे असं जरी आपल्याला आभास निर्माण झालेला असला तरी पण उद्या जाऊन त्याचं त्या दुष्कर्माचं फळ ते निश्चित ठरलेलं आहे. ते केव्हा कुठे कसं ते त्या त्या वेळेला मिळत राहणार आहे. आणि म्हणून स्वधर्म पालनाचा त्याग हे दुष्कर्म आहे. आणि यामुळे आपल्याला हा स्वधर्म जो आहे ना हा कळायला लागतो. योगस्थ कुरुकर्माणी संगन त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध समो भूत्वा समत्वई योग उच्चते. हा योग समत्वाचा हा महत्वाचा भाग आहे. जीवनाचा मार्गदर्शक श्लोक हा आहे. कर्म करायचं पण योगी बनून करायचं म्हणजे काय? आसन प्राणायाम नाही, योगा असा शब्द करून टाकला लोकांनी. आज योग हा शब्द आहे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सारवा योगाचे. समत्व चित्ताचे, हे समत्व ज्याला जमलं ना त्याला सगळं जमलं. समत्व काय आहे? सुखाचे दिवस येतात, दुःखाचे दिवस येतात, ते संपतात. हे जे परिवर्तनशील सृष्टी आहे ना हे फिरत राहते. मग सुख आलं म्हणून नाचायचं आणि दुःख आलं म्हणून दुःखी व्हायचं हे करू नये. सुखदुःखांच्या पलीकडे जायचं आहे आणि हे समत्व बुद्धीनं मनुष्याला साक्षित्व प्राप्त होतं. आहे तितुके देवाचे येणे वर्तणे निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. कसं माऊलींनी तर खूप छान सांगितलं. माऊली म्हणतात, माळीये जेवती नेले तेवते निवांतची गेले त्या पाणी आईसे केले होवा वेजी. म्हणजे काय? माळी बागेला पाणी घालतो ना, ज्या वेळेला ते पाणी असं वाफ्यातनं पुढे पुढे पुढे जातं त्यावेळेला ते पाणी हे बघत नाही की हे काट्याचं झाड आहे का, हे फळ देणारं झाड आहे का, हे फूल देत आहे गुलाबाचं आहे का, हे कोरांटीचं आहे. ते सगळीकडे सारखंच जातं. तसं समत्व असलं पाहिजे मनाचं. कर्म केलंच पाहिजे पण आसक्ती असता कामा नये. मनुष्याला कर्मातूनही कोणत्याही क्षणी निवृत्त होता आलं पाहिजे. आणि म्हणून समत्व बुद्धी म्हणजेच खरा कर्मयोग आहे. दुरेण यवरम कर्म बुद्धी योगात धनंजय बुद्धौ शरणमान विच्छ कृपणा फल हेतवहा. पहा, नित्यकर्म केल्याशिवाय कोणी कोणी जेवत नाही. म्हणजे काय त्यांची नित्यकर्म? शनिवारी शनीला तेल घातल्याशिवाय मी जेवणार नाही, संकष्टीला मी काय इतकं इतकं आवर्तनं केल्याशिवाय मी जेवणार नाही, सोमवारी शिवाला अभिषेक केल्याशिवाय, शुक्रवारी जगदंबेची पोती. म्हणजे काही ना काहीतरी ही कर्माची जे आहेत ना ही कर्म अशी केल्यानं आपण धार्मिक होतो का? हे प्राथमिक शाळेतली धार्मिकता आहे. ही सोडायची पण नाही आहे. ही ज्याच्या ज्याच्या श्रद्धेचा भाग आहे त्यांना ती त्या त्या पद्धतीनं करावी पण तिथे अडकून नाही पडायचं आहे. त्याच्या पुढं जाता आलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी कारण काय आहे? ही सकाम उपासना आहे ना. मी हे केलं, मी हा मंगळवारचा उपास केला की मला हे पाहिजे आहे. मग मला जे पाहिजे आहे ते मिळवण्याकरता म्हणून मी काहीतरी करतोय हे निकृष्ट दर्जाची ही उपासना आहे. कधीतरी अशी वेळ यायला पाहिजे की मला आता काही नको, सुरुवातीला नको म्हणता येणार नाही. आपण ज्या वेळेला आपल्या प्रपंचात गृहस्थाश्रमात पुढे पुढे जात असतो, आपल्याला जीवनातल्या काही काही आवश्यकता असतात, मग मागायचं तर कुणाकडे मागायचं? भगवंताकडेच मागायचं. मागावं की पण किती आणि कुठपर्यंत? माझ्या मागण्या संपतच नाही. चतुर्थीला गणेशाच्या मंदिरामध्ये ही रांग लागली आहे म्हणजे धार्मिकता समाजातली वाढली का? तिथे विचारा बरं त्या रांगेमध्ये एकाला, तू इथे का आलायस? यादी पाहिजे पाहिजे पाहिजे. पुत्रम देही जयो देही यशो देही पत्नी मनोरमाम देही देही देही देही किती आहे संकल्प सांगतात ना गुरुजी, तेव्हा ऐका तो देही देहीचा केवढा आहे तो. पण असा एक सांगा कोणीतरी की काही नाही मला काही नको आहे, गणेशानं मला इतकं सुंदर जीवन दिलेलं आहे ना, अरे सगळ्यात सुंदर तर मला हा मनुष्य देह दिलाय, हे सुंदर डोळे दिले आहेत, मी हे सुंदर जग बघू शकते,
मला सुंदर दोन देवांना हात दिले ज्याने मी सुंदर कर्म करू शकते, कामं करू शकते, हे सुंदर पाय दिले आहेत मी या भगवंताच्या यात्रा करू शकते, मी सुंदर कामं करू शकते, हे सगळं मला सुंदर मन दिलं आहे, मला ही बुद्धी दिली आहे, मी कृतज्ञ असू नये का? कधीतरी एक दिवस असा यावा की हो की मी माझ्या रामापुढे, माझ्या कृष्णापुढे, माझ्या जगदंबे, जो तुमचा आराध्य दैवत असेल त्याच्यासमोर बसून एक थँक्स गिव्हिंग प्रोग्राम करा की थँक्स तू मला हे किती सुंदर दिलंयस. नाही मी रडगाणच का, अरे किती दिलंय देवानं मला, त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी छोटस उण आहे म्हणून मी त्याच्याकरता रडत बसायचं का? धन्यवाद माना आणि म्हणा की अरे तू मला इतकं सगळं दिलंयस ना, आता पुरे, मी प्रसन्न आहे, मी कृतकृत्य आहे, माझ्या जीवनानं मी पूर्ण समाधानी आहे, मला जे जे मिळालंय ते आणि जे उणंय ते राहू दे, परिपूर्ण कोणालाच नाही काही मिळत, त्यामुळे जे सुटलं ते सुटू देत, पण मी शांत आहे, मी समाधानी, मी आनंदीने आहे, धन्यवाद असा एक भक्त आहे आणि तो आवडतो बरं भगवंताला. आमचा पंढरपूरचा तो विठ्ठल आहे ना, त्या पुंडलिकानं काय मागितलं, काय हवं होतं म्हणून त्या माता पित्याची सेवा करत बसला होता? काहीच नाही मागितलं, काहीच अपेक्षा नसताना ती सेवा केली म्हणून तर तो येऊन उभा राहिला ना. आणि तो म्हणतो थांब तू, माझं होऊ दे पूर्ण, तुला काही मी बोलवलं होतं का? आलाच आहेस तर आता उभा राहा, माझं होऊ दे काम पूर्ण, हे आवडतं भगवंताला, म्हणून तिथेच राहिला त्याच्या इच्छेनुसार. आपण आमचे जे भक्त मंडळ आहे ना, काही वेळा राग येतो बरं का त्यांना या पुंडलिकाचा, ते काय म्हणतात रागानं, कारे मातलासी, कारे प्रेमे मातलासी, उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीटा, मागे भिरकावली बीट. कुठला माज आहे तुझ्याकडे हा? अहो भक्तीचा माज असाच असतो, प्रेमाचा माज असाच असतो. आणि भगवंत ह्याच्याकरता भुकेला आहे बरं, थांबला तिथे चिखलात त्या विटेवर उभा राहून आणि तिथेच आहे उभा, अशा प्रेमीजनांची वाट बघत. कधी गेलात त्या पंढरपुराला तर त्याच्या डोळ्यात डोळा घालून बघा की कधीतरी, पण सावधान होऊन बघा, कारण तो असा चोरटा आहे ना, तो घेऊनच टाकतो मग तुम्हाला, मग सोडणार नाही पुन्हा प्रपंचात तुम्हाला. त्यामुळे सकामता ही कर्म समाधी हा प्रवास धार्मिकतेची अंतिम स्थिती आहे. सकामतेने सुरुवात होऊ द्या, आपण कुठेतरी थांबा ठीक आहे, पण तो पण असा आहे, तो बघत असतो 50 गेली, 60 गेली, 70 आली, आता तरी येणार का? नाही. पण तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तो स्वीकारतो बरं का, हे पण खरंच आहे. तो म्हणत नाही आधीपासून नाही आला आता कशाला मी घेऊ तुला. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तात्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणावा म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. आपला मूळ आजचा विषय काय होता, संघर्षामध्ये विजय मिळवायचा, मग ते कशामुळे? रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तात्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय ही जगाची अनुभूती येण्याकरताय, यांना कार्य करण्याची शक्ती कोणी दिली? मी डोळ्यांनी बघतो पण मी कोण आहे? मी कानांनी ऐकतो, मी कोण आहे? मी दिवसभर काही ना काहीतरी खात असतो, ते पचवणारा मी कोण आहे? केनोपनिषदातली एक कथा सांग. केनोपनिषदांमध्ये एकदा देवदैत्यांचं युद्ध झालेलं, आता हे कायमच असतं, चांगल्या वाईटाचं युद्ध होतच असतं.
या देवदैत्यांच्या युद्धामध्ये यावेळेला देवांना विजय मिळाला. देवांना विजय मिळाल्यानंतर आनंदोत्सव सुरू झाला आणि या आनंदाच्या उत्सवामध्ये इतके मशगूल आहेत देव आणि प्रत्येकजण तो आनंदोत्सव साजरा करताना प्रत्येकाच्या मनामध्ये असं येतं आहे की अरे अग्निदेव म्हणतात मी ते केलं, मी त्या दैत्याला मारलं म्हणून विजय मिळाला. इंद्रांना अजून काही वाटतंय, वरुणांना अजून काही वाटतंय, असं सगळं विचार आपापल्या अंतरंगामध्ये चालू असताना अचानक काही अंतरावरती आकाशमंडलामधून एक दिव्य तेजाचा लोळच्या लोळ त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि असे तू म्हणजे पृथ्वीपासून अंतराळापर्यंत तो दिव्य तेजाचा लोळ बघितला आणि सगळे देव स्तंभित झाले. त्यांना कळेना की कोण प्रकट झाले. इंद्रदेव म्हणतात अग्निदेवा जाऊन बघा तरी कोण आलंय. अग्निदेव येतात. अग्निदेव आता मनामध्ये काय विचारेत सगळे, माझ्यामुळे. त्यामुळे गेल्या गेल्या त्यांनी असं म्हटलं कोण आहेस तू. त्या दिव्य तेजातून वाणी प्रकट होते. त्यांनी म्हटलं तू कोण आहेस. अरे राग आला, मला विचारतायत मी कोण आहे. अरे मी तर जातवेद. मी कोण आहे, जातवेद आहे. सगळ्या सृष्टीला जाळून भस्मसात करण्याची ताकद माझ्यामध्ये, माहिती नाही की काय तुम्हाला. असं मग ही गवताची काडी पडली आहे जरा जाळून दाखवा. तुच्छ देना अग्निदेवानी बघितलं आणि आपलं सगळं दाहकत्व जे आहे ते एकवटलं आणि त्या गवताच्या काडीकडे बघितलं. त्या गवताच्या काडीला जरासाही धक सुद्धा लागली नाही. अचंबित झालेत, अपमानित झालेत, खाली मान घालून अग्निदेव परत आले. अग्निदेव परत आले. आता कसं आहे पहा, बॉसच्या ऑफिसमध्ये गेल्यावर जी काही झाडाझाडी होते ते येऊन बाहेर कसं सांगणार कोणी ना. काही नाही म्हणले, काही उत्तर देत नाहीयेत. असं वायुदेव तुम्ही जाऊन या. इंद्रदेवांनी म्हटलं वायुदेव आले. तेच कोण आहात तुम्ही. त्या प्रचंड तेजस्वी शक्तीनं म्हटलं तू कोण आहेस. असं तुम्ही ओळखत नाही मला, मी मातरिश्वा. माझा सोसाटा जर तुम्ही बघितलात ना तर हे विश्वसुद्धा मी इकडून तिकडे हलवून टाकेन. असं ती गवताची काडी जरा हलवून दाखवा. सगळा सोसाटा एकत्र केलाय पण गवताची काडी इकडची तिकडे झाली नाही. अपमानित वायुदेव परत गेले. इंद्रदेवांना कळे ना काहीतरी गडबड आहे. येऊन काही सांगत नाही, दाखवत नाही आहेत, पण आपणच आता जाऊन बघितलं पाहिजे. इंद्रदेव निघाले. इंद्रदेव येताना दिसला आणि तो दिव्य प्रकाश लुप्त झाला, अंतर्धान झाला. आणि हा अपमान तो इंद्रदेवांना असह्य झाला की माझ्याशी बोलणं सुद्धा पसंत केलं नाही. आणि आहे कोण हे प्रकरण काय बघितलं पाहिजे. तिथेच आसनस्थ झाले आणि ध्यानामध्ये जाऊन शोध घेत आहेत की कोण आहे. आणि ध्यानामध्ये साक्षात हैमवती प्रकट झाली, स्वर्णांकित हैमवती. तिनं म्हटलं इंद्रदेव तुम्ही हा विचार करताय ना की कोण प्रकट झालं. अरे स्वतःची शक्ती तुम्हाला सगळ्यांना असं अहंकाराने मंडित झालीय की माझ्यामुळे युद्ध जिंकलं. मा तुम्ही कोण आहात. ही शक्ती जर मी काढून घेतली तर तुमचं काय आहे इथे उरलेलं. एक लक्षात घ्या, जे मन विचार करतं ते मन विचारानं सुद्धा त्या परमतत्वाला स्पर्श करू शकत नाही. मग ही दृष्टी मी बघतोय तर तो मी आत कोणतरी वेगळा आहे ना, याची जाणीव कधीतरी होऊ दे. जेव्हा ते बंद पडतं ना त्यावेळेला जेव्हा वरनं लावावं लागतं ऑक्सिजन तेव्हा त्या श्वासाची किंमत कळते. तो कोण चालवतोय, तो कोण आहे हे कळलं पाहिजे. अविवेक, मूढता, मोह यामुळे ही तामस कर्म जे आहेत ना ही सगळी घडत असतात. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागे. आणि म्हणून संचित कर्म जे आहे ना ते फळ देण्यास पक्व झालं की प्रारब्ध सुरू होत. पुनरपी जननम पुनरपी मरणम. ज्ञानी लोक कर्मफलाचा त्याग करतात, ते फळाचं चिंतन करत बसत नाही. आणि म्हणून
विहाय कामान्यस सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति। आज उद्या परवा केव्हाही शांती प्रसन्न करण प्राप्त करण्याचा मार्ग एकच आहे की अंतरंगातल्या कामनांना तिलांजली द्यायची। जो अहंकाराते दंडुनी सकळ काम सांडुनी विचारे विश्व होनी विश्वची माझे। म्हणून मी म्हणजे अहंकार, माझं म्हणजे आसक्ती, आणि हे दोन्ही मिळून अशांती। सगळं जग या एका शब्दात सामवलेलं आहे। जोपर्यंत हे आहे तोपर्यंत शांती नाही। आणि या दोन्ही गोष्टी किती मात्रेत आपण संपवू शकतो ना, त्या प्रत्येकावर शांती अवलंबून आहे। म्हणून विवेकी पुरुष जे आहेत ना, ते जाणतात की कोणत्या क्षणी घसरगुंडी होणार आहे। सबसिडीचा खेळ माहिती आहे ना, जातो जातो जातो आणि एकदम 97-98 पर्यंत आलं की एकदम 2-0, मध्ये आधी नाहीच काही भानगड। त्यामुळे हा अहंकार जो आहे ना, भगवंताच्या दारात नो एंट्रीचाच बोर्ड आहे। तिथे सगळे उद्धरले, किती पुराणं किती कथा आणि हे सगळं बघा, पापी तरतात, कामी तरतात, क्रोधी तरतात, पण अहंकारी तरला असं एक उदाहरण आणून दाखवा। ओ सगळ्यात श्रेष्ठ भक्ती कोणी केली? आमच्या गोपींनी केली। गोपींमधली गोपी श्रेष्ठ कोण आहे? आमची राधाराणी आहे। ही राधाराणी किती प्रिय आहे भगवंताला, पण या राधाराणीला सुद्धा रासामध्ये एक क्षण, तो क्षण पण जास्त असेल, तेवढा मनामध्ये विचार आला की अरे हा कन्हैया तो

जसे जसे पुढे जाऊ ना तसं तसं आपल्याला सांभाळण्याची गरज आहे. आणि अर्जुन या सगळ्यात अग्रगण्य आहे, समर्पित आहे. हे सगळं भगवंतानी एक एक एक एक सांगितलेलं ऐकलं. कसा उत्कृष्ट श्रोता आहे हा अर्जुन, दैवी संपत्तीनं युक्त आहे, कमालीचा बुद्धिमान आहे, एकाग्रतेनं ऐकतोय. या 40-45 मिनिटात काय सांगितलं भगवंतानी? श्रीकृष्णोक्तिक सागरा हा अगस्तीच दुसरा, घोट भरोप आहे एक सरा अवघे याचा. माऊली वर्णन करतात याच. भगवंताचं बोलणं हे असीम सागरासारखं शांत गंभीर आहे. अर्जुनानं या कृष्णोपदेशाचाच घोट घेऊन टाकला. त्याचं व्यक्तिमत्व तात्काळ अनुभूतीच्या पातळीवर आलं. त्यामुळे आता हा संपूर्ण गीतेचा उपदेश जो आहे तो श्रोते किती होते? अर्जुन तर प्रत्यक्षासमोर आहे, आणखीन दोघे आहेत. एक संजयाला दिलं व्यासदेवांनी दिव्यदृष्टी, आणि संजयाने सांगितली कुणाला? ती धृतराष्ट्राला. म्हणजे तिघांनी ऐकली आहे. पहा, या अर्जुनाची स्थिती तर अशी झाली की हा कृष्णोपदेशाचा घोट या अगस्ती मुनींच्या सारखा यानं घेऊन टाकला, का घोटात पचवलं सगळं. कारण काय? पूर्ण शरणागत आहे, अहम विरहित पूर्ण शरणागती आहे. दुसरा आहे संजय, व्यासदेवांच्या कृपेनं राजमंदिरामध्ये धृतराष्ट्राजवळ बसलेला आहे, पण तिथे सगळं हे प्राप्त झालेलं काय भाग्य आहे. अहो भाग्य आहे. भगवंत आणि अर्जुनाचा हा अलौकिक पातळीवरचा संवाद ऐकून त्याची स्थिती कशी झाली? तर हर्षयुक्त श्रद्धायुक्त होऊन गेला. अष्टसात्विक भाव चंबळून आले संजयाचे. त्याला असं वाटतंय, काय हे माझं अहोभाग्य, काय ही कृपा. आणि अष्टसात्विक भाव जसे जसे जागृत झाले, सद्गदित झाला, वाचा सद्गदित झाली, शरीर रोमांचित झालं, नेत्रातून आनंदाचे अश्रू ओघाळायला लागले, पूर्ण सत्वगुणी झाला संजय. अंतःकरणामध्ये सुखोर मी, सुखाच्या उर्मी अशा काही उचंबळल्या की बाह्यांग थरथरायला लागले संजयाचं. शरीरावरच्या रोमांचाच्या मुळाशी स्वेदबिंदू चमकायला लागलेत आणि ते मोत्यांच्या सारखे दिव्य दिसायला लागले. इतका आनंद झाला की जीव दशाच आटायला लागली संजयाची. व्यासदेव तात्काळ प्रकट होतात आणि सांभाळतात आणि देहबोधावर आणतात संजयाला. ही संजयाची स्थिती आहे. अर्जुनाची स्थिती तर सांगितलीच की भगवंतानी उजवा हात उंचावला, डाव्या हाताने जवळ घेऊन आलिंगनात आबद्ध केलंय अर्जुनाला. संजयाची स्थिती अशी दिली की व्यासदेवांनी येऊन देहबोधावर आणावं लागलेलं आहे. आणि हा तिसरा श्रोता धृतराष्ट्र. पुत्र मोहे स्नेहतु असं वर्णन केलं माऊलींनी त्याचं. अंधळा आहे म्हणजे देहाच्या नेत्रचक्षुंनी अंधळा नाहीये, तर बुद्धीच्या असा हा अंधळा आहे. त्याची स्थिती काय झाली? अहो, आध्यात्मिक ज्ञानाची उत्कृष्ट अनुभूती देणारा हा प्रत्यक्ष संवाद धृतराष्ट्र ऐकतोय, पण हा म्हातारा ऐकतच नाही. कसं आहे, एखादा रेडा जो आहे ना, रेडा माहिती आहे ना, बैल रेडा, हा नदीमध्ये ज्यावेळेला स्नानाला जातो त्यावेळेला तो फतकल मारून त्या चिखलात बसतो काठावरती मध्यात थोडासा. आता तो गुराखी ढोसून ढोसून त्याला उठवतोय, अरे चल आता बास परत जायचंय, तो उठतच नाही. तसा हा धृतराष्ट्र आहे. प्रपंचाच्या चिखलामध्ये बसला होता ना, त्याला ज्ञान नको, त्याला आनंद नको, त्याला मुक्ती नको, त्याला काहीच नको, बास इच्छा आणि वासनांच्या मध्ये बरबटून बसलेला आहे. किती ढोसा, हलतच नाही. समोर परमात्मा साक्षात उभा आहे, पण हा स्वार्थानं इतका बरबटलाय, खा प्या मजा करा, सत्ता चंगळवादी देहात्मवादी असा पक्का आहे हा. माऊलींनी त्याला काय उपमा दिली? गाईच्या स्तनावरचं गोचिड. स्तनातून गाईच्या त्या दुग्धधारांचं प्राशन करायला मिळतंय, पण त्याला ते दुग्ध नकोय, अपूर्व असं

0: त्याला ते रक्तच प्राशन करायचंय. मग आता आपण काय ठरवायचंय? आपण कोण व्हायचं? अर्जुन, संजय, धृतराष्ट्र, या संपूर्ण तास दीड तासाच्या या माझ्या सद्गुरूंच्या कृपेनं स्वामी गोविंद देवगिरी आणि समर्थ भक्त सुनीलजी चिंचोळकर कुठल्या ना कुठल्या जन्मीचं भाग्य समजते मी की असे गुरु प्राप्त झाले, त्यांच्या चरणाशी बसून त्यांच्या कृपा आशीर्वादानं तेच आचार विचार घेऊन फक्त हा देह इथे, बाकी सगळं तेच आहे. त्यांनी हे दिलंय, त्यानिमित्तानं हा कर्मयोग जो आहे हा आपल्या समोर प्रस्तुत झाला. आपण ठरवायचं की मला कोण व्हायचंय. संघर्षमय जीवनामध्ये भगवंताची शिकवण आत्मसात करून जीवन यशस्वी करायचंय आपल्या सगळ्यांना. मग आपण कोणाच्या पंक्तीत बसायचंय हे आपल्या हातात आहे. ते जर मला ठरवता आलं ना, तर मग यतो कृष्ण ततो धर्म हा, यतो धर्म हा ततो जय हा. जिथे कृष्ण आहे तिथे धर्म आहे, आणि जिथे धर्म आहे तिथे विजय विजय विजय आहे. म्हणून जीवनामध्ये स्वधर्म आपल्याला समजला पाहिजे, आपल्याला अनासक्त होता आलं पाहिजे, आपल्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करून घेता आली पाहिजे, आणि लोकसंग्रह करता करता सुद्धा विरक्ती कशी आपल्याला साध्य करता येईल हे सगळं जमलं ना, म्हणजे आपल्याला समत्वय योग उच्चते, हा कर्मयोग आहे. आणि असा कर्मयोग तुमच्या माझ्या जीवनामध्ये नित्य प्रस्फुटित व्हावो अशी साक्षात श्री भगवान श्रीकृष्णाच्याच चरणी आणि श्री अर्जुनाच्याही चरणी प्रार्थना करते की अर्जुन होणं हे तुमच्याच कृपेनं साध्य होऊ देत, आणि अशा रीतीनं अर्जुन होऊन भगवंताच्या चरणी समर्पित होता यावं अशी या गीता जयंतीच्या निमित्तानं तुमच्या माझ्या हृदयामध्ये श्रीकृष्णांची ही पवित्र कृपा आपल्याला प्राप्त हो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. ही सगळी वाणी श्री सद्गुरूंची त्यांच्याच चरणी अर्पण करते आणि थांबते. श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम.
1: श्रोते हो, आत्ताच आपण मोक्षदा एकादशी अर्थात गीता जयंतीच्या निमित्ताने गीतेतील कर्मयोग ह्या विषयावर व्याख्यान ऐकलत. वक्त्या होत्या स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या शिष्या सौ स्वाती वाळिंबे. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण दासबोध पाहतो आहोत. दशक पहिला समास नववा. काही ओळी आपल्या झालेल्या आहेत. परमार्थ स्तवन चालू आहे. समर्थ म्हणतात या परमार्थाचं महत्व इतकं आहे की त्या ठिकाणी ब्रह्माधिक देखील विश्राम पावतात आणि योगी त्या ठिकाणी तन्मय होऊन राहतात. म्हणून हा परमार्थ सकाळ असं विसावा. सर्व जीवांना विसावं जर कुठे मिळणार असेल त्या परमार्थाच्या ठिकाणी. सिद्ध साधू महानुभाव सर्व जी मंडळी असते आहेत ती सर्व मंडळी स्वतःच जीवन सार्थक करून घेतात आणि बुडते हे जन न देखावे डोळा म्हणून त्यांच्यासाठीही काही कार्य या समाजात देह धारण करून करतात. परंतु कुठे ना कुठेतरी त्याचा अंत असतो आणि तेही पुन्हा विश्रांतीला कुठे जातात असं विचारात तर ह्याच ठिकाणी ते विश्रांतीला येतात. आणि शेखी सात्विक जड जीवा सत्संगे करुणी. आणि जे कोणी सात्विक व्यक्ती असते पण जड आहेत ते सात्विक आहे खरे परंतु जड जीव आहेत. त्यांना बोध झालेला नाहीये परंतु सत्वगुण असल्यामुळे त्यांना जर नेमकं मार्गदर्शन मिळालं तर ते सत्संगाच्या सान्निध्याने संतांच्या सान्निध्याने त्यांना या मार्गावरून वाटचाल करता येते आणि त्यांच्या जीवाला सुद्धा विसावा त्या ठिकाणी मिळतो. जे जड जीव जरी असले तरी ह्या ठिकाणी गेल्यानंतर ते विश्रामता पावतात. म्हणून खरी विश्रांती ह्या ठिकाणी आहे असं समर्थ म्हणतात. परमार्थ जन्माचे सार्थक. नरजन्मात आलेल्याचं सार्थक कशामध्ये आहे तर स्वरूप बोध होण्यामध्ये जन्माचं सार्थक आहे. पुष्कळ मंडळी असतात स्वतःसाठी जगणारी असतात स्वतःपुरतच पाहणारी असतात ती स्वार्थी असतात. दुसऱ्यासाठी समाजासाठी देशासाठी काही करणारी मंडळी असतात. सर्व आयुष्य त्यांनी समाजाच्या देशाच्या साठी घालवलेलं असतं परंतु तथापि परमार्थाची फारशी जाणीव नसते असे परार्थी लोकही असतात. आणि तिसरे जे असतात ते परमार्थी असतात ज्यांच्यामधून मी माझं संपूर्ण गेलेलं असतं आणि ते भगवंताशी एकरूप होऊन राहिलेले असतात. म्हणून स्वार्थ परार्थ आणि परमार्थ या तीन पातळ्यापैकी कुठं ना कुठं प्रत्येक जीव असतो. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की परार्थाच्या पायरीवर जरी आलेला असला तरी परमार्थ केल्याशिवाय जन्माचं सार्थक होत नाही. म्हणजे अत्यंत त्यागी वृत्तीची मंडळी जरी असली तरी त्यांना जोपर्यंत मी कोण ह्याचा शोध लागलेला नाही तोपर्यंत त्यांच्या जन्माचं सार्थक होत नाही. बोध झाला की त्यांचा पुनरपी जननम पुनरपी मरणम हे चुकलं. ते स्वरूपाशी एकरूप होऊन जातात. पण तो बोध जर झालेला नसला तर त्यांना पुनर्जन्म आहे पुन्हा साधन आहे. त्यामुळे परमार्थ जन्माचे सार्थक होतो करतो केव्हा बोध होईल तेव्हा. नाही तर पुष्कळ वेळा संसारी धड नसतो परमार्थाचाही पाया काही नसतो. अशीच बहुतेक मंडळी आली आणि गेली अशी स्थिती असते. प्रपंचातल्या साध्या गोष्टी पहिल्यांदा मिळवायच्या असतात आणि मग प्रपंचातल्या मोठ्या मोठ्या गोष्टी मोठे मोठे गुण हे प्रयत्नाने साध्य करून घ्यायचे असतात. त्याच्यासाठी तन मन धनाने प्रत्येक गोष्टीचं अनुष्ठान करावं लागतं. पुष्कळ मंडळी म्हणतात हे परमार्थ करून फळ काय त्याचं ही साधना करून आपल्याला काय मिळणार तर वस्तुत परमार्थ करणं ध्यान नाम करणं हेच आतापर्यंत आपल्या कर्माचं फळ आहे. त्याच्यामध्ये रंगून जाणं हेच फळ आहे. या फळाला आणखीन फळ कुठलं आहे परंतु बहुधा त्याची कल्पना नीट येत नाही त्यामुळे परमार्थाची गोडी लागत नाही. मग स्वार्थाची दृष्टी ठेवून काही ठिकाणी परमार्थ चालतो तसा अभिप्रेत नाहीये. परमार्थासाठीच परमार्थ करायचाय असा जर केला तर तो परमार्थ संसारात राहणाऱ्याला सुद्धा तारक ठरतो. नुसता संसार जर केला तर तो तारक ठरत नाही पण परमार्थाच्या पायावर जर संसार केला तर तो संसार अत्यंत प्रेमाचा होतो. आणि तसा संसार करावा असा समर्थांचा तर फार भर आहे. ते म्हणतात प्रपंच सांडून परमार्थ करार तरी तोही चालणार नाही. तर प्रपंच सांडून परमार्थ करायला लागला तर अन्न मिळेना खायाला मग तया करण त्याला परमार्थ कायचा. बर परमार्थ सांडून प्रपंच करीसी तेने तू यमयातना भोगीसी. त्यामुळे नुसता प्रपंच किंवा नुसता परमार्थ हा समर्थांना मान्य नाहीये. तर ते पुन्हा पुन्हा सांगतात दोन्ही बरोबर गेलं पाहिजे आणि स्वतः परमार्थी झालं पाहिजे आणि मग सगळ्या समाजकारणात राजकारणामध्ये आपण पडलं पाहिजे किंवा जे काही आपण काम करणार असो ते त्याला परमार्थाचे अधिष्ठान हे अत्यंत आवश्यक आहे.
आणि असा जर असेल तर सगळ्या आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या तारक ठरतात. तसे इथं परमार्थ देखील संसारी तारक ठरतो. परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी. जर कुणी धर्माच्या अंगाने जाणार असेल तर त्याला परमार्थ हा परलोक दाखवतो. याचा अर्थ पारत्रिक कल्याण त्याचं होत. त्यामुळे धर्माच्या न्यायाच्या नीतीच्या पायावरच परमार्थाचा अधिष्ठान चाललेलं आहे. ते जर नसेल तर परमार्थ संभवत नाही. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी. जीव आणि ईश्वर मध्ये त्याचा फरक नाही. ईश्वराला अखंड स्वरूपाचा बोध असतो, संतांना तो बोध असतो, आणि जीव स्वरूपाला विसरलेला असतो. हा दोन्ही मधला फरक आहे. आणि म्हणून ईश्वर संत सद्गुरु ज्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहेत त्या स्वरूपाचा जो विस्मरण झालेला आहे त्याचा बोध त्याचं स्मरण करणं अखंड त्याचं अनुसंधान ठेवणं असं केल्याने जीव जिथून आलाय तिथं जाऊ शकतो. परमार्थ तापसासी थार. जे कोण तपस्या करणारे आहे तपस्वी मंडळी आहे त्यांनाही आधार परमार्थाचा आहे. परमार्थ साधकांशी आधार साधकांना आधार देणार आहे. परमार्थ दाखवी पार भवसागराचा. भवसागराच्या पलीकडे नेण्याचं काम परमार्थ करत असतो. जसं समर्थाने एका ठिकाणी म्हटलंय साधना करून करून करून तो उगमाकडे गेला आणि उगमाकडे गेल्यानंतर त्यांनी परतून पाहिलं तो पाणीच नाही. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मागवून पाहिलं की मी एवढी कडक साधना केली नाना प्रकारचे काय काही शरीराला कष्ट दिले मनाला कष्ट दिले ते सगळं करून मी आल्यानंतर जो मागं पाहतोय की पोहून आलो संसार सागरातून तर पोहायला मागं पाणी आहे कुठं. याचा अर्थ त्याला असा बोध होतो की ज्याच्यातून मी पोहून आलो असं आपण म्हणत असतो तो परमात्माच तर आहे. या पोहलो तो काय पोहलो. जसं स्वप्नातून जाग व्हावं आणि लक्षात आलं की स्वप्नामध्ये जे जे काय पडलं तर त्यामुळे मी भयभीत झालो होतो आनंदित झालो होतो नाना प्रकारचे काही विकार उठले होते ते जाग झाल्यानंतर लक्षात येते की ते स्वप्न होतं यातलं काहीच खरं नव्हतं. तसं स्वरूप बोधावर गेल्यानंतर लक्षात येतं की जी काही धडपड धडपड आपण इतकी वर्ष केली ते सर्व असतच होतं. तेव्हा त्याच्यासाठी आपण उगीच कष्ट घेतले पण उगीच कष्ट घेतले हे कळायला देखील कष्ट घेऊन पलीकडे जावं लागतं. काहीच न करता मनुष्य त्या ठिकाणापर्यंत जात नाही. म्हणून साधना करूनच पलीकडे जायचं आहे आणि साधनी जे साधावे ते आपणची स्वभावे हे मुकामाला पोचल्यानंतर लक्षात येतं. म्हणून हा जो आहे भवसागराचा पार दाखवण्याचं काम परमार्थ करतो. त्याच्या पुढे त्याला स्पष्ट ओया समर्थांनी वापरलेल्या आहेत. परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी. जर कुणी परमार्थ करत नसेल तर तो भिकारी आहे म्हटलाय. मग तो ऐहिक जगामध्ये करोडोपती असो मोठ्या एखाद्या स्थानावर असो एखाद्या देशाचा पंतप्रधान असो राष्ट्रपती असो कोणी असो म्हणजे सत्ता संपत्ती सगळ्या बाबतीमध्ये तो किती जरी मोठा असला तरी तो परमार्थ जर करत नसेल तर तो भिकारी आहे असं म्हटलेलं आहे. कारण ह्या जन्मातून जे वैभव मिळवायचं आहे जे आत्मधन प्राप्त करून घ्यायचं आहे त्याचा त्याला पूर्णतः विसर आहे आणि जे नको त्याच्या पाठीमागा लागलेलं आहे आणि काहीतरी हवं हवं आहे. भिकारी कोणाला म्हणायचं. जो काहीतरी सारखा मागत असतो ज्याला काहीतरी सारखं हवं असतं जो भीतीग्रस्त असतो कशाची तरी भीती त्याला वाटत असते. मृत्यूची तरी भीती शेवटी असतेच कोणाला ना कोणाला. पण हा जो पूर्ण बोधावर गेलेला असतो त्याला मृत्यूची देखील भीती नसते. मृत्यूच्या रूपाने मृत्यू सर्वहारश्चा मृत्यू ही भगवंताचीच विभूती आहे. त्यामुळे मृत्यू हा देहाला आहे आणि तो जर आला तर भगवंतच मला भेटला असाही त्याचा भाव असतो. अशा निरनिराळ्या बोधाच्या पातळ्या आहेत. त्यामुळे असा जो परमार्थी आहे तो खऱ्या अर्थाने राज्यधारी आहे आणि त्याच्यामध्ये असं एक सामर्थ्य असतं की तो तर मुक्त होतोच पण अनेकांना देखील त्या मार्गाने नेण्याचं सामर्थ्यही काही काही या मंडळींच्या मध्ये असतं. परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी. अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. परमार्थ घडायला देखील अनंत जन्मीचं पुण्य पाहिजे आणि शिवाय ह्याही जन्मात कुठल्या घरात तो जन्माला आलेला आहे. आई वडिलांचे काय संस्कार मिळालेले आहेत आजूबाजूचे काय संस्कार मिळाले याच्यावर तो परमार्थ करेल का नाही किंवा करत असेल तर त्याच्यामध्ये त्याची प्रगती होते का नाही हे लक्ष अवलंबून असत. कारण हे जे संस्कार असतात ते खूप खोलवर गेलेले असतात. देह मन बुद्धीवर होणारे संस्कार इंद्रियावर होणारे संस्कार ते सर्व काही धुतले गेल्याशिवाय तो ह्या मार्गावरती स्थिर होऊ शकत नाही. म्हणून अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे मुख्य परमात्मा आत उडे अनुभवासी. हे जर पुण्य असेल साधना होत असेल तर मुख्य परमात्मा हा अनुभवाला येतो.
याचा अर्थ मीच तो आहे या बोधावर येतो. जेणे परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला. जन्म सार्थक कुणाला होतो? ज्यांनी कुणी परमार्थ ओळखला. ओळखला याचा अर्थ पहिल्यांदा समजून घेतला केला आणि तो परमार्थीच होऊन राहिला असं झालं असेल तर जन्म सार्थक होतो. केवळ तो परमार्थ करायला लागला म्हणून तो मोकळा झाला असं होत नाही. करायला लागणारी मंडळी पुष्कळ असतात परंतु मुक्कामापर्यंत पोहोचणारा क्वचित एखादा असतो. नाही तर गल्ली गल्लीत साधू संत झाले असते असे नसतात. क्वचित एखादा कुठेतरी असतो आणि त्या संतांच्याच रूपाने भगवंत या विश्वामध्ये वास करत असतो आणि म्हणूनच हे विश्वाचं गाणं चाललेलं असतं. भगवंत त्या रूपाने निर्फाळा मार्गदर्शन करीत असतात. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा कृतः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर विभावरी आपटे।

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्ती सुधाच्या या कार्यात आपणही भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्ती सुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्ती सुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्ती सुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज 12:00 वाजता आणि 10:00 वाजता।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना। संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे मोहम्मद रफी यांचा।

0: श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अगाईटला पांडुरंगा

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग अहिरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग अहिरी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:60. याचं पुनःप्रसारण 3:00.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा।

वरती सुद्धा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होते.

आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंजवर्णा करकमल दृतेष्टा वीती उमांगु जाता मणि.

श्रोते हो, वसंत देसाई यांनी संगीत दिलेली होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भगवंताचं भजन अमृतमय आहे. भवरोगामुळे ते गोड वाटत नाही हे खरं, पण भजन करता करता ते गोड प्रिय वाटू लागतं. औषध समजून जरी भजन केलं तरीही ते पापांचा नाश करतं. ज्यांनी भजनातील आनंदाची चव चाखली असेल ते तर भगवंताच्या प्राप्तीसंबंधी भेटीसंबंधी प्रश्नसुद्धा करीत नाहीत. जर भगवंताची भेट झाल्यावर भजन आणि ध्यान सुटणार असेल तर ते भगवंताच्या भेटीलाही आवश्यक समजत नाहीत. ज्यांना भजन करणं अवघड वाटतं त्यांच्यासाठी 3.5 कोटी नाममंत्र जपाची संख्या सांगितली गेली आहे. अधिकांश व्यक्ती भगवंताचं भजन पूजन भगवंतासाठी करत नाहीत तर आपली पूजा व्हावी ह्यासाठी करतात. हा भाव नसेल तर हा विश्वास उत्पन्न होईल की आपण आपल्याला श्रेष्ठ मानणं हेच मूळचं पाप आहे, मग विलंबाचं काय काम. हा भाव दूर झाला तर नक्की भगवंताची भेट होईल. भगवंताच्या प्राप्तीत नेमकी हीच बाधा येत असते. आता तरी आपलं उरलेलं आयुष्य आपण भगवंताला अर्पण करावं. मनाला विचारावं की तुला काय पाहिजे. एकदम निरपेक्ष होऊन राहा. जगाचा मोह वाढवणं म्हणजे संकट ओढवून घेणं आहे. भगवंतांनी तर ही घोषणा केली आहे की माझ्यावरच प्रेम कर. इतकं वैराग्य उत्पन्न व्हावं की संसारात जितके म्हणून भोग्य पदार्थ आहेत त्या सर्वांबद्दल घृणा उत्पन्न व्हावी. तर खऱ्या अर्थाने आपली भजन साधना किंवा मंत्र साधना ही कामी येते आणि भगवंताची भेट होते.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण। निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ। आयोजक ग्रंथ पारायण दिंडी। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: आपला धर्म शेवटपर्यंत सोडायचा नाही, कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही परिस्थितीत, आणि कितीही वाईट अवस्था प्राप्त झाली, कितीही संकट प्राप्त झाली, तरी माझा जो धर्म आहे, माझं जे कर्तव्य आहे ते सोडणार नाही, असे जे कर्तव्य परायण राजे, अरे अयोध्येच्या ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती असे राजे झाले, त्या राजांच्या नुसतं ते ऐकणाऱ्याला सुद्धा, पुत्रार्थ्याला पुत्र, सुखार्थ्याला सुख, राज्याच्या राज्याची इच्छा करणाऱ्याला राज्य, सगळी सगळी सुख. आपण सगळ्या ह्याच्या शेवटी म्हणतो बघा, गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, धनधान्य सुख, म्हणजे जे काय चांगलं हवं असेल ते सगळं मिळेल. भूतप्रेत संबंधातील सगळे रोग बीग जातील. किंवा विद्यार्थी लभते विद्याधनाती लभते धनपुत्रार्थी लभते पुत्रात मोक्षार्थी लभते, हे सगळं जे काही चांगलं हवं आपल्याला असं वाटत असेल ते या चरित्राच्या किंवा स्तोत्राच्या पठनाने आपल्याला मिळतं, ही फलश्रुती त्याच्यामध्ये सांगितली आहे. त्याच्यानंतर एक विलक्षण कथा आली आहे, महापतिव्रता ब्राह्मण पत्नी कौशिकाची बायको, बरं का? पूर्वजन्मीच्या पापामुळे तो कुष्ठरोगी बनला. कधी कधी हे असं वाटतं की हे इतके अतिरेकी असतील का लोक, असं वाटतं कधी कधी हे पुराणातल्या कथा पाहिल्यानंतर. पण जगामध्ये बघितल्यानंतर असं वाटतं की नाही, असू शकतं, नाही का? काही काही होऊ शकतो, काहीही असू शकतं जगात. आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपण काय करतो, आपण म्हणजे माझ्या सकट की आपलं जे क्षेत्र आहे ना तेवढ्यापुरतंच बघत असतो, आणि त्यामुळे लोक असेच वागणार हे आपण गृहित धरलेलं असतं. आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी जग आहे, वेगळे लोक वागू शकतात, हे अनुभव घेईपर्यंत किंवा पाहीपर्यंत आपल्याला खरंच वाटत नाही की असं पण असू शकतं का. तर कितीतरी प्रकारचे व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात, तसे कितीतरी प्रकारचे लोक वागतात. त्यापैकी हा एक प्रकार बघा तुम्ही, कौशिक नावाचा ब्राह्मण आहे, कुष्ठरोगी आहे, पूर्ण देह त्याचा, तरी सुद्धा त्याची जी बायको आहे ती देवासारखी आपल्या नवऱ्याची पूजा करते, पायाला तेल लावते, शरीर झेपून देते, स्नान घालते, कपडे जळवणं, भोजन करवणं, इथपर्यंत झालं, मलमूत्राच्या स्वच्छतेपर्यंत सगळं ती करते. आणि एवढं सगळं झालं, गोड वाणीने त्याला प्रसन्न ठेवावं, सेवा करायची सगळी, आणि हा मात्र अतिशय क्रोधी, कोपिष्ट, उठसूट, वारंवार आपल्या बायकोला टाकून बोलायचं, वेडवाकडं बोलायचं, आणि तरी सुद्धा ती शांत राहून त्याची सेवा करतीये. अशा वेळेला वाचतानाही मला फार गमतीदार वाटतं, अशा अवस्थेतल्या माणसाला सडकेवरून जाणारी वेश्या दिसली आणि त्याच्या मनात कामदेवाचा संचार झाला, आणि मला आता त्या वेश्याकडे घेऊन जावं, बायकोला सांगतो की मला तिच्याकडे घेऊन जा, कारण त्याला स्वतःला जाता येत नाहीये, तो इतका रोगी आहे, जाऊन तरी काय उपयोग होता तो नसतो, पण रोगी आहे, इतका गलित गात्र झालेला आहे, अशा अवस्थेमध्ये तो त्या बायकोला सांगतो की मला त्या वेश्येकडे घेऊन जा. ही बाई पण मोठी दिव्य, हिने जशा अवस्थेत त्याला खांद्यावर घेतला, तिकडे नेला, कंबर कसली, जरा हात बरोबर देणगी घेतली बरीशी, म्हणजे तिला द्यायला पैसे लागतील ते घेतले बरोबर, त्याला खांद्यावर घेतला आणि त्या वेश्येकडे जायला निघाली. रात्रीचा वेळ होता, अंधार होता, मार्गामध्ये मांडव्य ऋषींना शिवळावर चढवलेलं असताना ते वाटेत तो भाग लागला आणि लक्ष नव्हतं. मांडव्य ऋषींना चोरीच्या आ येऊन त्यांना शिवळावर चढवलेलं होतं, वास्तविक ते गुन्हेगार नसताना सुद्धा, ते वेगळी गोष्ट आहे. म्हणजे दुःखाने अतिशय पिडलेले होते, त्रासलेले होते, शिवळावर चढलेले असल्यामुळे अंधारात नीट दिसलं नाही. कौशिक हा त्या बायकोच्या खांद्यावर होता, तिकडून जाता जाता त्याच्या पायाचा जोरदार धक्का त्या मांडव्य ऋषींना लागला सुरावरच्या. आणि साहजिकच मांडव्य ऋषींनी रागाने त्याला शाप दिला, ज्या कोणी मला ही लाथ मारली असेल तो उद्याचा सूर्योदय पाहू शकणार नाही. ते बायकोने ऐकलं, त्याने शाप दिलेला. तर ही पतिव्रता असं म्हणते आहे की यापुढे सूर्याचा उदयच होणार नाही. सूर्य आम्ही सूर्याला थांबवून ठेवू झालं. आता सूर्य झाला मग दुर्दय झाला नाही म्हणजे काय? लहानपणी आम्हाला शाळेमध्ये निबंध असायचा, सूर्य उगवला नाही तर सगळ्या कल्पना करायचा की सूर्य उगवला नाही तर काय काय होऊ शकतो. सगळं सगळं आयुष्य संपलंच की हो, सूर्याचा जर उदयच झाला नाही. सगळ्या गोष्टी आपल्या सूर्यावर अवलंबून असतात. वनस्पतीची वाढ सूर्यावर अवलंबून असते, पाऊस सूर्यावर अवलंबून असतो, शेती सूर्यावर अवलंबून, सगळंच की तुमचं आमचं आयुष्य सगळं सूर्यावर अवलंबून असतं. तरी म्हणते सूर्य उगवणार नाही. आता सूर्य नाही, यज्ञयाग नाही, देवतार्चन नाही, आयुष्य नाही, काही नाही, सगळं सगळी सृष्टी नष्ट व्हायची वेळ येईल काही कालांतराने. आणि मग सगळे देव एकमेकात चर्चा करायला लागले, अरे सूर्य नाही उगवला तर काय करायचं? आता हिची समजूत कोण घालणार? मग त्यांनी अत्रीची पत्नी अनुसूया हिला मध्ये घातलं मध्यस्थी करायला, लवाद म्हणून म्हणजे मध्यस्थ की बाबा हिला समजाव हे असलं काही करू नको. ती आली, ती म्हणली अगं बाई तू का हे असं भलतं सलतं हे करतेस, एवढा हट्ट का करतेस? सत्य सरता तपस्या दान दया या सगळ्या गोष्टींचं अनुष्ठान करावं तर परमेश्वराच्या मार्गामध्ये आपली उन्नती होते. पाच ऋण फेडावी लागतात आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, आपल्यावरती ऋण असतात अनेक. मातृपितृ ऋण असतं, ऋषी ऋण असतं, देवऋण असतं, समाज ऋण असतं, या सगळी ऋण फेडायची असतात. आणि हे सगळं करावं लागतं. त्यापैकी पतीची सेवा हे तू एक काम चांगलं करते आहे, तुझं पुण्यही खूप आहे, पण असं असताना सुद्धा तू एवढी कोपाविष्ट का झालीस? बाकी सगळं चांगलं आहे आणि एकदम सूर्यालाच का थांबवून टाकलास तू? एवढा कोप एवढा क्रोध का केलास तू? तेव्हा ती अनुसूया आलेली पाहिल्यानंतर अत्रिऋषींची अनुसूया मोठी श्रेष्ठ तिचे पूजा केली. ती म्हणली की बाकी माझं काही म्हणणं नाही, त्याने काहीही दोष नसताना मी दिवस रात्रीचं सगळं हे लोक पावावं असं माझं म्हणणं नाही, पण मग शाप असा दिलेला आहे की सूर्याचा उदय झाला बघू शकणार नाही, म्हणजे सूर्योदयाबरोबर माझा पती मरण पावेल हे मी होऊ देणार नाही. काय झालं म्हणून मग सूर्यालाच येऊ देणार नाही. असं असल्यामुळे मग त्या अनुसूयेने तिची समजूत घातली की असं तू सृष्टीचक्र थांबवायचा प्रयत्न करू नकोस, तुझ्या नवऱ्याला मी पुन्हा जीवदान देण्याचा निश्चय करते, तेवढं तुला मी वरदान देते, पण हा सगळा सृष्टीचा खेळ थांबवू नकोस तू. मग त्याने तिने ते मान्य केलं, सूर्याचं आवाहन केलं अनुसूयेने हातामध्ये अर्घ्य घेऊन की असं काही होऊ नये, सृष्टीचं चक्र थांबू नये. आणि मग पुन्हा सूर्योदय झाला. मांडव्य ऋषींचा शाप तो खोटा होणार नाही आणि म्हणून त्याच्या शापाने तो कौशिक ऋषी कौशिक ब्राह्मण तो मृत्युमुखी पडला, पण अनुसूयेने ते वचन दिलेलं होतं, तिने आपली सगळी पुण्याही खर्ची घातली आणि पुन्हा त्याला नवीन तेजस्वी शरीराचा असा करून. मला असं वाटतं की अनुसूया अत्री अनुसूया यांना उत्तम तऱ्हेचं वैद्यकशास्त्राचं ज्ञान असावं आणि त्यांनी महारोगासारख्या वाईट अवस्थेमधल्या असलेल्या माणसाला चांगलं केलं असावं हा याचा मतितार्थ असावा. आणि मग तो पुन्हा त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की अतिशय रोगमुक्त होऊन तेजस्वी युवक होऊन तो माणूस पुन्हा उठला असं हे पुराण सांगतं. आणि मग अनुसूयेला म्हटलं की देवांचं फार मोठं काम केलं अनुसूयेने, सृष्टीचं चक्र थांबलं असतं ना, म्हणून देव सगळे प्रसन्न झाले आणि तिला म्हणाले तुला काय हवा तो वर माग. आणि म्हणून मग अनुसूया असं म्हणाली आतापर्यंत अत्री हे निपुत्रिक आहेत तर मला हा वरदान देणारच असाल तर तुमच्यासारखे श्रेष्ठ मुलं मला व्हावी. आणि मग आता दत्तात्रयांचा जन्माच्या वेगवेगळ्या कथा आपण ऐकल्या असाल खूप तऱ्हेतऱ्हेच्या, म्हणजे सत्व पाहायला आले ब्रह्मा विष्णू महेश आणि मग त्यांनी तिने अभिमंत्रून पाणी टाकलं त्याची बाळ झाली वगैरे वगैरे आपण सगळेजण ऐकतो. तशी काही कथा याच्यामध्ये नाहीये बरं का. फक्त त्यांनी हे तिच्या ह्या कार्यासाठी देवांनी तिला आशीर्वाद दिले आणि आपल्या आपल्या प्रसादाने बरं प्रसादाने दुर्वास चंद्र आणि दत्त असे दिन ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या अंशाने अत्री मुनींच्याच भगवान विष्णूने दत्तात्रय या नावाने जन्म घेतला. ब्रह्मदेवाने चंद्र या नावाने जन्म घेतला आणि तृतीय पुत्र रुद्र ते दुर्वास ऋषी असे तीन ब्रह्मा विष्णू महेश यांचा वरप्रसादाचे तीन पुत्र अत्री अनुसूयेला झाले. चंद्र आपल्या कोमल किरणांमुळे तृण लता वल्ली अन्न मनुष्य यांचं पोषण करून सदा स्वर्गामध्ये असतो. काल परवा आपण पूर्ण झालेलं पाहिलेलं आहे चंद्र. त्यानंतर दत्तात्रय हे दुष्ट दैत्यांचा संहार करून प्रजेचं रक्षण करत असतात आणि दुर्वास अतिशय उग्र स्वभावाचे आहेत, रुद्र भावाचा नेहमी आश्रय घेतात. आणि चंद्र आणि दुर्वास हे दोघेही निघून गेले, आश्रमात काही राहिले नाही. दुर्वासही ते त्रिभुवन संचारी जसे नारद तसे दुर्वासही सतत संचार करत तपश्चर्या करत लांब असतात. पण या तिघांचा अंश मग दत्तात्रेयांच्या मध्ये ठेवून आईजवळ एक तरी मूल कायम असावं म्हणून दत्तात्रेयांना त्याने त्या ठिकाणी ठेवलं. पुढच्या काळात आपल्याला माहिती आहे दत्तात्रय सुद्धा एका जागी राहत नाहीत, हा सदैव त्यांची भ्रमंती चालू असते. पण अनुसूयेजवळ काही काळ राहण्यासाठी दत्तात्रयांना त्या ठिकाणी ठेवलं की आईला सुद्धा मुलं झाली पण मुलांचं सौख्य मिळालं पाहिजे. लगेच जर सगळ्या निघून गेले तर मग काय आईचं घरटं पुन्हा मध्यंतरी आलं होतं ना एम्प्टी नेस्ट सिंड्रोम असा एक लेख येत होते वर्तमानपत्रामधून. म्हणजे आपल्याला माहिती आहे पक्ष्यांची पिल्लं ही मोठी झाली त्यांना पंख फुटले ते ताबडतोब ती निघून जातात, ती पुन्हा कधीही त्या घरट्याकडे फिरकत नाही. सध्या आपल्या सगळ्यांचं असं झालेलं आहे की आमची मुलं मोठी झाली पंख फडफडवून निघून गेली कोणी अमेरिकेत कोणी. पूर्वी म्हणे असं असायचं की गावामध्ये म्हातारा म्हातारी राहायचे आणि नोकरीसाठी उद्योगधंद्यासाठी पुण्या मुंबईकडे मुलं यायची, है ना. आता म्हातारा म्हातारी पुण्या मुंबईत राहतात आणि अमेरिका इंग्लंड जर्मनी असे मुलं ऑस्ट्रेलिया अशी मुलं लांब लांब जातात. पुढचा काय कदाचित असा येईल की इंग्लंड अमेरिका जर्मनी म्हातारा म्हातारी जातील आणि मुलं चंद्रमंगळ अशी कुठेतरी जातील. आणखी नवे शोध लागले, हा उद्योगधंदा नोकरी जिथे मिळेल तिथे जायला लागतं ना. त्यामुळे घरामध्ये रिकाम घरटं शिल्लक राहतं एम्प्टी नेस्ट. तसं बाकी दोघंही मुलगे निघून गेल्यानंतर घरात अत्री ऋषींच्या अनुसूयेच्या जवळ कुणीतरी असावं म्हणून दत्तात्रयांना त्या ठिकाणी ठेवलं. आणि आपण आरतीमध्ये म्हणतो दत्ता कसे आहेत त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, तीनही देवांची तीनही गुण सत्व रजतम ब्रह्मा विष्णू महेश उत्पत्ती स्थिती लय हे जे सगळं तीन गोष्टी आहेत त्या सगळ्या दत्तात्रयांच्या जवळ आहेत. दत्तात्रय आणि दत्तात्रय अशी दोन्ही शब्दांनी वापर केला जातो. दत्तात्रेय म्हणजे अत्रेय अत्री ऋषींचे पुत्र दत्त अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा म्हणून दत्तात्रेय. आणि दत्तात्रय काही ठिकाणी म्हणतात ते तीन एकत्र म्हणून त्रय दोन्ही शब्द वापरले जातात. आणि हा बरोबर का तो बरोबर असं भांडण करायचं कारण नाही, दोन्ही शब्द बरोबर. बरेच वेळा असं असतं की हे का ते असं थोडी शंका असते. तर त्रय तीन या अर्थी दत्तात्रय म्हणतात आणि अत्री ऋषींचा मुलगा अत्रेय म्हणून दत्तात्रेय म्हणतात. सोमो ब्रह्मा भवद विष्णु दत्तात्रेयो अभ्यजायत दुर्वासा शंकरो जज्ञे वरदानात इव उकसाम। तीन देवांचे तीन अंश या ठिकाणी वरदान आलेली आहे। आता या ठिकाणी पुन्हा त्या दत्तात्रेयांचा वगैरे सुद्धा हे झालंय, कार्तवीर्य अर्जुन त्याही कथा बऱ्याच लोकांना कल्पना असेल आलेल्या आहेत, अनेक पुराणांमध्ये आलेल्या आहेत। राजकुमार अर्जुन कृतवीर्याचा मुलगा अर्जुन आणि म्हणून त्याला कार्तवीर्य, कृतवीर्याचा मुलगा म्हणून कार्तवीर्य अर्जुनाचं नाव। त्याचे जे उपदेश जे आहेत ना सगळ्यांना दिलेले, एकमेकाला शिकवलेलं काही, ते फार विलक्षण। वैश्य लोक व्यापारापासून होणाऱ्या प्राप्तीचा 12वा भाग राजाला देतात, इन्कम टॅक्स। हा, टॅक्सेशन त्या काळापासून आहे। आपल्या धर्माने सुद्धा हे सांगितलंय की आपल्याला जे मिळतं ते सगळ्यावरती आपला हक्क नसतो, काही भाग हा फेडायचा असतो। म्हणजे काय, आई वडील यांनी आपल्यावरती जे उपकार केले त्यांचं चांगलं करण्यासाठी ते फेडायचं असतं, काही राखून ठेवायचा असतो पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी। काही भाग हा टॅक्स कर रूपाने राजाला द्यायचा असतो, काही भाग धर्मासाठी द्यायचा असतो, धार्मिक कार्यासाठी। समाज ऋण धर्मऋण हे जे आपल्यावर आहे, त्याचा 6वा भाग, 6वा भाग हा धर्मासाठी, 12वा भाग हा राजासाठी, एकूण मिळकतीचा। बघा आता टॅक्सेशनचं हे काढा, गणित करा आणि कोणाला किती भाग, त्यातल्यात आपण कर चुकवेगिरी भरपूर करत असतो। इन्कम टॅक्स लागू नये म्हणून मग इकडे इन्व्हेस्ट कर तिकडे इन्व्हेस्ट कर, पण साधारण धर्माच्या आज्ञेमध्ये काही ठराविक रक्कम ही राजाला कर म्हणून द्यावी, त्यालाही राज्य चालवायचं आहे, राज्य चालवणार असेल तरच द्यावी, सगळं आपल्याच खिशात भरणार असेल तर हा जरा कठीण नाही का। कोटी कोटीचे घोटाळे करून कोटीच्या कोटी उड्डाणे, स्प्रेक्टम घोटाळा, आदर्श घोटाळा, काय काय चाललंय। हा, जुने राजे जे आहेत ना आर्यावर्ताचे विशेषत, हे बहुतेक राजे हे कर्तव्य दक्ष, कर्तव्य परायण, प्रजाहित दक्ष, प्रजेच्या साठी जास्तीत जास्त कष्ट करणारे असे आहेत, आणि त्यामुळे त्यांना लोक आनंदाने कर देत असत। का तर या कर रूपी दिलेल्या गोष्टीचा उपयोग हा प्रजेच्या सुखासाठीच होणार आहे याची खात्री होती, त्यांना निश्चिती होती, विश्वास। आणि जो राजा कर्तव्यापासून ढळतो त्याला लगेच मंत्री किंवा ऋषी पदच्युत करत असत, किंवा त्याला आधी शिकवायचं, बाबा हे चांगलं नाही बरं का वागतोयस ते, तू सावध झाला तर बरी गोष्ट आहे, नाही तर त्याचा राज्यावरचा अधिकार काढून घेण्याचा हक्क सुद्धा ऋषींना होता। आणि मग योग्य जो कोणी असेल त्याला पुन्हा राज्यावर बसवायचा असा हक्क, असा अधिकार।
0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद।
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण। निरूपणकार होत्या हरिभक्त परायण क्रांतिगीता महाबळ, आयोजक ग्रंथपारायण दिंडी, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. दशक पहिला समास नववा. काही ओळी आपल्या झालेल्या आहेत. परमार्थ स्तवन चालू आहे. समर्थ म्हणतात या परमार्थाचं महत्व इतकं आहे की त्या ठिकाणी ब्रह्मादिक देखील विश्राम पावतात आणि योगी त्या ठिकाणी तन्मय होऊन राहतात. म्हणून हा परमार्थ सकाळ अस विसावा. सर्व जीवांना विसावं जर कुठे मिळणार असेल त्या परमार्थाच्या ठिकाणी. सिद्ध साधू महानुभाव सर्व जी मंडळी असते आहेत ती सर्व मंडळी स्वतःच जीवन सार्थक करून घेतात आणि बुडते हे जन न देखावे डोळा म्हणून त्यांच्यासाठीही काही कार्य या समाजात देह धारण करून करतात. परंतु कुठं ना कुठंतरी त्याचा अंत असतो आणि तेही पुन्हा विश्रांतीला कुठं जातात असं विचारात ते ह्याच ठिकाणी ते विश्रांतीला येतात. आणि शेखी सात्विक जड जीवा सत्संगे करुणी. आणि जे कोणी सात्विक व्यक्ती असते पण जड आहेत ते सात्विक आहे खरे परंतु जड जीव आहेत. त्यांना बोध झालेला नाहीये परंतु सत्वगुण असल्यामुळे त्यांना जर नेमकं मार्गदर्शन मिळालं तर ते सत्संगाच्या सान्निध्याने संतांच्या सान्निध्याने त्यांना या मार्गावरून वाटचाल करता येते आणि त्यांच्या जीवाला सुद्धा विसावा त्या ठिकाणी मिळतो. जे जड जीव जरी असले तरी ह्या ठिकाणी गेल्यानंतर ते विश्रामता पावतात. म्हणून खरी विश्रांती ह्या ठिकाणी आहे असं समर्थ म्हणतात. परमार्थ जन्माचे सार्थक. नरजन्मात आलेल्याचं सार्थक कशामध्ये आहे तर स्वरूप बोध होण्यामध्ये जन्माचं सार्थक आहे. पुष्कळ मंडळी असतात स्वतःसाठी जगणारी असतात स्वतः पुरतच पाहणारी असतात ती स्वार्थी असतात. दुसऱ्यासाठी समाजासाठी देशासाठी काही करणारी मंडळी असतात. सर्व आयुष्य त्यांनी समाजाच्या देशाच्या साठी घालवलेलं असतं परंतु तथापि परमार्थाची फारशी जाणीव नसते असे परार्थी लोकही असतात. आणि तिसरे जे असतात ते परमार्थी असतात ज्यांच्यामधून मी माझं संपूर्ण गेलेलं असतं आणि ते भगवंताशी एकरूप होऊन राहिलेले असतात. म्हणून स्वार्थ परार्थ आणि परमार्थ या तीन पातळ्यापैकी कुठं ना कुठं प्रत्येक जीव असतो. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की परार्थाच्या पायरीवर जरी आलेला असला तरी परमार्थ केल्याशिवाय जन्माचं सार्थक होत नाही. म्हणजे अत्यंत त्यागी वृत्तीची मंडळी जरी असली तरी त्यांना जोपर्यंत मी कोण ह्याचा शोध लागलेला नाही तोपर्यंत त्यांच्या जन्माचं सार्थक होत नाही. बोध झाला की त्यांचा पुनरपि जननम पुनरपि मरणम हे चुकलं. ते स्वरूपाशी एकरूप होऊन जातात. पण तो बोध जर झालेला नसला तर त्यांना पुनर्जन्म आहे पुन्हा साधन आहे. त्यामुळे परमार्थ जन्माचे सार्थक होतो करतो केव्हा बोध होईल तेव्हा. नाही तर पुष्कळ वेळा संसारी धड नसतो परमार्थाचाही पाया काही नसतो अशीच बहुतेक मंडळी आली आणि गेली अशी स्थिती असते. प्रपंचातल्या साध्या गोष्टी पहिल्यांदा मिळवायच्या असतात आणि मग प्रपंचातल्या मोठ्या मोठ्या गोष्टी मोठे मोठे गुण हे प्रयत्नाने साध्य करून घ्यायचे असतात. त्याच्यासाठी तन मन धनाने प्रत्येक गोष्टीचं अनुष्ठान करावं लागतं. पुष्कळ मंडळी म्हणतात हे परमार्थ करून फळ काय त्याचं ही साधना करून आपल्याला काय मिळणार. तर वस्तुत परमार्थ करणं ध्यान नाम करणं हेच आतापर्यंतच्या आपल्या कर्माचं फळ आहे. त्याच्यामध्ये रंगून जाणं हेच फळ आहे. या फळाला आणखीन फळ कुठलं आहे परंतु बहुधा त्याची कल्पना नीट येत नाही त्यामुळे परमार्थाची गोडी लागत नाही. मग स्वार्थाची दृष्टी ठेवून काही ठिकाणी परमार्थ चालतो तसा अभिप्रेत नाहीये. परमार्थासाठीच परमार्थ करायचाय असा जर केला तर तो परमार्थ संसारात राहणाऱ्याला सुद्धा तारक ठरतो. नुसताच संसार जर केला तर तो तारक ठरत नाही पण परमार्थाच्या पायावर जर संसार केला तर तो संसार अत्यंत प्रेमाचा होतो. आणि तसा संसार करावा असा समर्थांचा तर फार भर आहे. ते म्हणतात प्रपंच सांडून परमार्थ करार तरी तोही चालणार नाही. तर प्रपंच सांडून परमार्थ करायला लागला तर अन्न मिळेना खायाला मग तया करण त्याला परमार्थ कायचा. बर परमार्थ सांडून प्रपंच करीसी तेने तू यमयातना भोगीसी. त्यामुळे नुसता प्रपंच किंवा नुसता परमार्थ हा समर्थांना मान्य नाहीये. तर ते पुन्हा पुन्हा सांगतात दोन्ही बरोबर गेलं पाहिजे आणि स्वतः परमार्थी झालं पाहिजे आणि मग सगळ्या समाजकारणात राजकारणामध्ये आपण पडलं पाहिजे किंवा जे काही आपण काम करणार असो ते त्याला परमार्थाची अधिष्ठान अत्यंत आवश्यक आहे.
आणि असा जर असेल तर सगळ्या आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या तारक ठरतात. तसे इथं परमार्थ देखील संसारी तारक ठरतो. परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी. जर कुणी धर्माच्या अंगाने जाणार असेल तर त्याला परमार्थ हा परलोक दाखवतो. याचा अर्थ पारत्रिक कल्याण त्याचं होतं. त्यामुळे धर्माच्या न्यायाच्या नीतीच्या पायावरच परमार्थाचं अधिष्ठान चाललेलं आहे. ते जर नसेल तर परमार्थ संभवत नाही. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी. जीव आणि ईश्वर मध्ये त्याचा फरक नाही. ईश्वराला अखंड स्वरूपाचा बोध असतो, संतांना तो बोध असतो, आणि जीव स्वरूपाला विसरलेला असतो. हा दोन्ही मधला फरक आहे. आणि म्हणून ईश्वर संत सद्गुरु ज्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहेत त्या स्वरूपाचा जो विस्मरण झालेला आहे त्याचा बोध, त्याचं स्मरण करणं, अखंड त्याचं अनुसंधान ठेवणं, असं केल्याने जीव जिथून आलाय तिथं जाऊ शकतो. परमार्थ तापसासी थार. जे कोण तपस्या करणारे आहे, तपस्वी मंडळी आहे, त्यांनाही आधार परमार्थाचा आहे. परमार्थ साधकांशी आधार, साधकांना आधार देणार आहे. परमार्थ दाखवी पार भवसागराचा. भवसागराच्या पलीकडे नेण्याचं काम परमार्थ करत असतो. जसं समर्थाने एका ठिकाणी म्हटलंय, साधना करून करून करून तो उगमाकडे गेला आणि उगमाकडे गेल्यानंतर त्यांनी परतून पाहिलं तो पाणीच नाही. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मागवून पाहिलं की मी एवढी कडक साधना केली, नाना प्रकारचे काय काय शरीराला कष्ट दिले, मनाला कष्ट दिले, हे सगळं करून मी आल्यानंतर जो माग पाहतोय की पोहून आलो संसार सागरातून, तर पोहायला माग पाणी आहे कुठं? याचा अर्थ त्याला असा बोध होतो की ज्याच्यातून मी पोहून आलो असं आपण म्हणत असतो तो परमात्माच तर आहे. या पोहलो तो काय पोहलो? जसं स्वप्नातून जाग व्हावं आणि लक्षात आलं की स्वप्नामध्ये जे जे काय पडलं तर त्यामुळे मी भयभीत झालो होतो, आनंदित झालो होतो, नाना प्रकारचे काही विकार उठले होते, ते जाग झाल्यानंतर लक्षात येतं की ते स्वप्न होतं, यातलं काहीच खरं नव्हतं. तसं स्वरूप बोधावर गेल्यानंतर लक्षात येतं की जी काही धडपड धडपड आपण इतकी वर्ष केली ते सर्व असतच होतं. तेव्हा त्याच्यासाठी आपण उगीच कष्ट घेतले, पण उगीच कष्ट घेतले हे कळायला देखील कष्ट घेऊन पलीकडे जावं लागतं. काहीच न करता मनुष्य त्या ठिकाणापर्यंत जात नाही. म्हणून साधना करूनच पलीकडे जायचं आहे. आणि साधनी जे साधावे ते आपणच स्वभावे हे मुकामाला पोचल्यानंतर लक्षात येत. म्हणून हा जो आहे भवसागराचा पार दाखवण्याचं काम परमार्थ करतो. त्याच्या पुढे जरा स्पष्ट ओव्या समर्थांनी वापरलेल्या आहे. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. जर कुणी परमार्थ करत नसेल तर तो भिकारी आहे म्हटलाय. मग तो ऐहिक जगामध्ये करोडोपती असो, मोठ्या एखाद्या स्थानावर असो, एखाद्या देशाचा पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, कोणी असो, म्हणजे सत्ता संपत्ती सगळ्या बाबतीमध्ये तो किती जरी मोठा असला तरी तो परमार्थ जर करत नसेल तर तो भिकारी आहे असं म्हटलेलं आहे. कारण ह्या जन्मातून जे वैभव मिळवायचं आहे, जे आत्मधन प्राप्त करून घ्यायचं आहे त्याचा त्याला पूर्णतः विसर आहे. आणि जे नको त्याच्या पाठीमागे लागलेलं आहे, काहीतरी हवं हवं आहे. भिकारी कोणाला म्हणायचं? जो काहीतरी सारखा मागत असतो, ज्याला काहीतरी सारखं हवं असतं, जो भीतीग्रस्त असतो, कशाची तरी भीती त्याला वाटत असते. मृत्यूची तरी भीती शेवटी असतेच कोणाला ना कोणाला. पण हा जो पूर्ण बोधावर गेलेला असतो त्याला मृत्यूची देखील भीती नसते. मृत्यूच्या रूपाने मृत्यू सर्वहारश्चा, मृत्यू ही भगवंताचीच विभूती आहे. त्यामुळे मृत्यू हा देहाला आहे आणि तो जर आला तर भगवंतच मला भेटला असाही त्याचा भाव असतो. अशा निरनिराळ्या बोधाच्या पातळ्या आहेत. त्यामुळे असा जो परमार्थी आहे तो खऱ्या अर्थाने राज्यधारी आहे. आणि त्याच्यामध्ये असं एक सामर्थ्य असतं की तो तर मुक्त होतोच, पण अनेकांना देखील त्या मार्गाने नेण्याचं सामर्थ्यही काही काही या मंडळींच्या मध्ये असतं. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी? अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. परमार्थ घडायला देखील अनंत जन्मीचं पुण्य पाहिजे. आणि शिवाय ह्याही जन्मात कुठल्या घरात तो जन्माला आलेला आहे, आई वडिलांचे काय संस्कार मिळालेले आहेत, आजूबाजूचे काय संस्कार मिळाले, याच्यावर तो परमार्थ करेल का नाही, किंवा करत असेल तर त्याच्यामध्ये त्याची प्रगती होते का नाही हे लक्ष अवलंबून असतं. कारण हे जे संस्कार असतात ते खूप खोलवर गेलेले असतात. देह मन बुद्धीवर होणारे संस्कार, इंद्रियावर होणारे संस्कार, ते सर्व काही धुतले गेल्याशिवाय तो ह्या मार्गावरती स्थिर होऊ शकत नाही. म्हणून अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आत उडे अनुभवासी. हे जर पुण्य असेल, साधना होत असेल, तर मुख्य परमात्मा हा अनुभवाला येतो.
याचा अर्थ मीच तो आहे या बोधावर येतो. जेणे परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला. जन्म सार्थक कोणाला होतो? ज्यांनी कुणी परमार्थ ओळखला. ओळखला याचा अर्थ पहिल्यांदा समजून घेता केला आणि तो परमार्थीच होऊन राहिला असं झालं असेल तर जन्म सार्थक होतो. केवळ तो परमार्थ करायला लागला म्हणून तो मोकळा झाला असं होत नाही. करायला लागणारी मंडळी पुष्कळ असतात परंतु मुक्कामापर्यंत पोहोचणारा क्वचित एखादा असतो. नाही तर गल्ली गल्लीत साधू संत झाले असते असे नसतात. क्वचित एखादा कुठेतरी असतो आणि त्या संतांच्याच रूपाने भगवंत या विश्वामध्ये वास करत असतो आणि म्हणूनच हे विश्वाचं गाणं चाललेलं असतं. भगवंत त्या रूपाने निर्फाळा मार्गदर्शन करीत असतात. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा कृतः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर विभावरी आपटे।

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30।

0: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादर करते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्मसाक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे, तिचे दर्शन घे, तिला वंदन कर. कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्रविद्येला नाथविद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिरभूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे, शाबरी देवीचे, दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे। दत्तात्रय ध्यान मंत्र। ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलं भस्मांगरागोज्वलं शांतं नाद विलीन चित्त पवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मज्ञ।

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्त्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम। मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांस चर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष। श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम ह्राम ह्रीं ह्रूं क्षां क्षीं क्षुं कृष्णक्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनं मम कार्यं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी
साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवचजपे विनियोगः असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तामनात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभ। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम श्री रामाय नमः। ओम हनुमते नमः। ओम शिवाय नमः। ओम जगन्नाथाय नमः।

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत। शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत। नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल। काही महत्त्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी।

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम् वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्य सिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामींना पाहताच सेवेकर्याला परमानंद झाला। मुलगा झाल्यापासून त्याला स्वामींचं दर्शन खरतर झालंच नव्हतं। मुलगा 8 वर्षांचा झाला होता। मुलाला स्वामींच्या चरणांवर घालून स्वामींचे आशीर्वाद घ्यायचे ही इच्छा स्वामी आज प्रकट झाल्यामुळे पूर्ण होणार होती। म्हणून सेवेकर्यांनी मुलाला हाक मारायला सुरुवात केली। परंतु स्वामींना पाहून तो मुलगा मनात घाबरला होता आणि देवळातच तो एका काळोख्या खोलीत लपून बसला होता। वडिलांची हाक ऐकून मुलगा थरथरत्या आवाजात म्हणाला, बाबा ह्या तेजस्वी येती पुढे यायला भीती वाटतीये। वडिलांनी त्याला म्हटलं, अरे वेड्या घाबरू नकोस, ते स्वामी आहेत, त्यांची कृपा झाली म्हणून तू जन्माला आलास। तरी सुद्धा मुलगा बाहेर येत नाही हे पाहून मग पित्याने पुत्रास ओढून आणले, त्यावेळी पुत्रे नेत्र झाकिले, म्हणे मी जातो खचित भले, मारू नकारे मज लागी। वडिलांनी खेचत खेचत मुलाला खोली बाहेर आणलं आणि स्वामींच्या चरणांवर त्याला लोटून दिलं। तेव्हा मुलगा आक्रोश करत म्हणू लागला, मला मारू नका, मला मारू नका। त्या क्षणी एक अघटित घटना घडली। त्या मुलाचा देह ताडमाड उंच झाला, तो 10 पट वाढला, 11 विकराळ दिसू लागला। तो स्वामींना विनवणी करू लागला, यती महाराज मला मुक्त करा। असं म्हणत असताना तो धाडकन स्वामींच्या चरणांशी खाली कोसळला आणि त्याचा प्राण गेला। मुलगा खाली मरून पडलाय हे पाहून सेवेकरी आणि त्याची पत्नी या दोघांनी टाहो फोडला। स्वामींनी त्या दोघांना प्रथम शांत केलं, त्या मृत मुलाला भस्म लावलं, त्याबरोबर तो धिप्पाड देह पूर्वीसारखाच झाला। मग स्वामी धीर गंभीर स्वरात बोलू लागले, मी तुला अगोदरच सांगितलं होतं की तुला मुलगा होईल आणि काही वर्षातच जाईल, तू इंद्रिय निग्रह कर, तू माझं ऐकलं नाहीस। तू झाडाखाली माझ्यासाठी जे अन्नाचं ताट ठेवत होतास ते अन्न एक पिशाच्च खात होता, ते पिशाच्च तुझ्या पोटी आलं, आता मी त्या पिशाच्चाला आणि तुझ्या अल्पायुषी मुलाला मुक्त करीत आहे। स्वामींचं बोलणं ऐकून सेवेकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। स्वामींच्या दत्तावतारी अस्तित्वाची लोकांना आता जाणीव झाली होती। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी त्रिकालज्ञ होते, त्यांना सेवेकऱ्याच्या पोटी पिशाच्च येणार हे ठाऊक होतं। सेवेकऱ्याची भक्ती पाहून त्या पिशाच्च्यापासून सेवेकऱ्याची सुटका व्हावी म्हणून अदृश्य झालेले स्वामी 8 वर्षांनी पुन्हा रामेश्वरी प्रकट झाले आणि सर्वांचीच त्यांनी सुटका केली। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला त्याच्या दुःखातून मुक्त करीत असतात। सेवेकऱ्याच्या प्रारब्धात मूल नव्हतं, पिशाच्च होतं, त्याची चुणूक स्वामींनी दाखवली। म्हणून आपण नेहमी एका विलक्षण श्रद्धेने स्वामींची पूजा करावी आणि त्यांच्याकडून जे संकेत मिळतील त्यांचं प्राणपणाने पालन करावं। स्वामी कधीच भक्तांचं अकल्याण करीत नाहीत हे जरा लक्षात ठेवावं। फक्त जपात रमावं, त्यातच सुख आहे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. स्वामी समर्थांची आरती समूह स्वरात आपण ऐकली आणि श्री स्वामी नामजप, स्वर होता अद्वैत केसकर यांचा. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाचं संगीत दिग्दर्शन आशिष केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 8 मे. भगवंताचं अनुसंधान राखावं. फार दिवस वापरून जोडा फाटला की तो कितीही दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतोच. तसंच शरीराचं आहे. शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहतं. दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावं लागतं. तसं आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावं आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. आपल्या आजाराचा म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी सुगरणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचं अनुसंधान टिकवायला शिकलं पाहिजे. अनुसंधानात असलं की प्रपंचात मजा आहे. अडचणी आणि संकट यांची सुद्धा मजा वाटेल. पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसतं सरळ पोहायला सांगितलं तर आवडणार नाही. तो उड्या मारील, बुड्या मारील, वाकडा तिकडा पोहेल. तसं भगवंताच्या अनुसंधानात राहिलं तर प्रपंचाची मजा वाटेल. कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची नाही भीती वाटत. विषय जोवर ओळखले नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात. याकरता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे तिथे भगवंताची वस्ती असते. म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचं स्मरण करीत असावं, त्याच्या पायावर मस्तक ठेवावं आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला, तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असं भासू लागलं. तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही. माझ्या अज्ञानाने मी आज स्वतःच्याच आड येत आहे. तरी तुझी म्हणजे पर्यायाने माझीच ओळख मला पटावी आणि त्यात मी तुला पाहावं, हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे. ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणं शक्य नाही. तरी हे भगवंता, माझं मन तुझ्या चरणी राहो असं कर. यापेक्षा मला जगात दुसरं काहीही नको. आता मी तुझा झालो. यापुढे जे काही होईल ही तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझं नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. तू मला आपलं म्हण. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतच. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत विष्णुदास महाराजांची रचना, संगीत यशवंत देव आणि स्वर उषा मंगेशकर यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना, संगीत सुधीर फडके आणि स्वर आशा भोसले.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: मोक्षदा एकादशी अर्थात गीता जयंतीनिमित्त सादर करत आहोत गीतेतील कर्मयोग ह्या विषयावर व्याख्यान. वक्ते आहेत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या शिष्या सौ स्वाती वाळिंबे. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: जय जय रघुवीर समर्थ। अनंत
1: कंद मंगलमय परमात्म्याची आपल्या सर्वांवर आत्यंतिक कृपा आहे। श्रीमद भगवद्गीतेचा जयंती पर्व चालू आहे। मोक्षदा एकादशी च्या निमित्तानं आपण हा सत्संग करत आहोत। जीवनाचं शास्त्र हे भगवद्गीता आहे। भगवंतांनी सर्वांच्या उद्धाराची व्यवस्था करून टाकली। गुरुदेव रानडेंनी खूप छान म्हटलं, ईश्वर साक्षात्कार किंवा ईश्वर प्रेम हे गीतेचं हृदय आहे आणि बाकीचे चारही योग त्या ईश्वर साक्षात्काराच्या अवतीभोवती फिरतात। आपण ठरवायचं मूळ काय आहे, ईश्वर साक्षात्कार, ईश्वर सान्निध्य। म्हणून प्रत्येक अध्याय हा योगच आहे, पाशेवटी येतं ना योग। याचा अर्थ सर्व विचारांच्या मधला प्रत्येक प्रवाह हा ईश्वर निष्ठेचा केंद्रबिंदू आहे आणि ज्या व्यक्ती बुद्धिप्रधान जीवनाचा स्वीकार करतात त्यांच्याकरता सांख्य योग आहे। काही जण प्रवृत्ती प्रधान आहेत त्यांच्याकरता कर्मयोग आहे। काही असलं तरी बुद्धी आणि शरीर आणि प्राण आहे नुसतंच केवळ मन असं होत नाही, हे सगळं असतं। आणि म्हणून कसं जेवताना आपल्याला सगळं पाहिजे ना, एक भात भात भात खातो का तर नाही, भात आमटी पाहिजे, भाजी पाहिजे, पोळी पाहिजे, कोशिंबीर पाहिजे, गोड पाहिजे, ताक पाहिजे, तसं भगवद्गीतेत सगळं आहे। सगळं थोडं थोडं असावं पण त्यातलं एक जास्त आवडीचं आहे त्याच्या पुढे आपण धरून चालतो, त्यांना समाधान आहे। म्हणून मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत। म्हणून गीताकारांचा दृष्टिकोन जो आहे ना तो सर्व समावेशक असा दृष्टिकोन आहे। आता बघूया हा कर्मयोग काय सांगितला। आजचा प्रधान विषय हा कर्मयोगाचा आहे। लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम। मनुष्याचं वर्गीकरण जे आहे ना ते आध्यात्मिक साधनेच्या दृष्टिकोनातून केलेलं आहे। अंतर्मुख संन्यासी जे आहेत ते ज्ञान आणि ध्यान मार्गाने जाणारे आहेत आणि बहिर्मुख आपण गृहस्थाश्रमी जे आहोत ते कर्म आणि भक्ती मार्गाने जाणारे आहेत। अर्जुन सांसारिक आहे आणि म्हणून कर्मयोगाचा अनुष्ठान येतो। तो भावनाशील आहे, तो महत्वाकांक्षी आहे आणि म्हणून अर्जुनला ही नातेवाईकांची आपल्याकडून होणारी हत्या जी आहे ना ती मान्य नाही। मनामध्ये पाप पण पापी होणार हीच भावना डोकं वर काढते। मग भगवंतांनी काय म्हटलं, मयानघ म्हणजे तू अनघ आहेस। एक एक शब्द अर्जुनाकरता किती सुंदर वापरलेत भगवंतांनी, अनघ अनघ म्हणजे निष्पाप। आणि म्हणून अर्जुनाला साजेशी उपयुक्त कर्मनिष्ठा आपण शिकली पाहिजे, या एक एक गुणांना शिकलं पाहिजे। न कर्मणामनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते न च सन्नसनादेव सिद्धिम समधि गच्छती। आपल्याकडे प्राचीन काळापासून कर्माची उपेक्षाच केली गेलेली आहे। आध्यात्मिक क्षेत्रात वेदांताच्या नावाखाली निष्क्रियता पण जोपासली गेली आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे। कर्म करतो मायेत अडकला आणि कर्माला जो टाळतो तो उत्तम साधक असा गैरसमज निर्माण झाला। कर्म करणं काही गरज नाहीये, साधक व्हा असं नाहीये। आणि ह्याच्यामुळे काय झालं तर बुवाबाजी फोफावली, तिथे सावध राहावं लागतं। स्वामी विवेकानंदांनी इंग्लंड अमेरिकेला गेल्यावर त्या लोकांना ध्यानयोग आणि ज्ञानयोगाची शिक्षण दिली आणि आमच्या भारतामध्ये कर्मयोग शिकवला। कर्मयोग ही प्राथमिक अवस्था आहे असं काही आळशी आणि दांभिकांनी म्हटलं। जो आळशी आहे जर तो बावळटपणानं कामाला लागला तर तो तमोगुणी होतो आणि तो धूर्त असला तर बुवाबाजीकडे जातो। त्यामुळे सावधानता ही फार महत्वाची आहे। म्हणून विवेक आहे, प्रत्येक ठिकाणी आवश्यकता विवेकाची, क्रियाशीलता ही मानवी मनाची शक्ती आहे हे लक्षात आलं पाहिजे. कर्म सोडायचं नाहीये तर कर्मापासून मिळणाऱ्या फलाशेची अभिलाषा सोडून द्यायची. लक्ष्मी ज्या वेळेला त्या समुद्र मंथनात निर्माण झाली ना, तर लक्ष्मी निर्माण झाली तिचं ते सौंदर्य आणि हे सगळं बघून तिथे सुर असुर सगळे आहेत, सगळ्या देवांना वाटलं की आपल्याशी विवाह व्हायला पाहिजे लक्ष्मीचा. लक्ष्मी वर्माला घेऊन आलेली आहे, आता ही कुणाच्या गळ्यात घालणार आहे? सगळे देव अनिमिष नेत्रांनी लालायित होऊन तिच्याकडे बघतायत, आमच्या असे पुढे पुढे येऊन आपाप जे येतात ते वर्णन काही आवश्यकता नाही. सगळ्यांच्याकडे बघत बघत बघत पुढे निघून गेली. कुठे गेली? शांताकारम भुजगशयनम, शेषावर शांतपणे निद्रिस्त झालेल्या त्या विष्णूंच्या गळ्यात वरमाळा घातली, कारण विष्णूंनी बघितलं पण नाही तिच्याकडे. ती मिळावी म्हणून ते पाठलाग करत नाहीत, काही वेगवेगळ्या काही गोष्टी करत नाहीयेत. का? कारण या लक्ष्मीचं एक तत्व लक्षात ठेवा, न मागे तयाची रमा होय दासी. धावाल तर ती बघतच नाही तुमच्याकडे. न मागे तयाची रमा होय दासी. अहो, जसा झाडावरचा पिकलेला आंबा आपोआप गळून पडतो ना, तसं आपलं कर्म गळून पडायला पाहिजे परिपक्व होऊन. कर्म मनापासून केलं तर त्याची स्मृती लक्षातच राहत नाही. मी हे केलं संपलं. प्रपंच मुळीचा नासका विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो. किती सोपं आणि सुंदर आहे. म्हणून प्रपंच करताना तो आधी नीट करा, म्हणजे मग परमार्थाकडे तुम्ही जाल आणि तो यशस्वी होईल. प्रपंच मुळीचा नासका विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जात असे. यानंतर भगवान असं सांगतात, नाही कश्चित क्षणमपी जातू तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवशय कर्म सर्व प्रकृती जैर्गुणही. शरीर आहे म्हणजे कर्म होणारच. कोणताही मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही. मग जे करायचंय ते नीट करायला काय हरकत आहे? प्राप्त परिस्थितीनुसार कर्म होतच असतं, पण कर्माच्या त्यागाची आवश्यकता नाही. भगवान असं सांगतात की कोणत्याही कर्माचा माझ्यावर चांगला किंवा वाईट परिणाम होणार नाही, म्हणजे ती नैष्कर्म्य कर्मसिद्धी आहे. ही नैष्कर्म्य सिद्धी जी आहे ना, म्हणजे शरीरानं कर्म करणार नाही आणि मनानं मात्र भोगवासनांचं चिंतन करत राहणार, मग गडबड आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तुकाराम महाराज म्हणतात. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, म्हणजे सगळी गडबड काय आहे? या इच्छा वासनांच्या मुळे. कर्म कुणाला चुकत नाही याचा अर्थ आद्य शंकराचार्यांना पण नाही चुकलेलं. म्हणजे काय आहे? वेदांती आहेत, सगळं प्राप्त आहेत, तरी सुद्धा ज्ञानोत्तर कर्म सुरू होत ना. ज्ञानोत्तर भक्ती जशी आहे तसं ज्ञानोत्तर कर्म पण आहे. ज्ञानाशिवाय पूर्तता नाही, पण सर्वांच्या माथी बसणारी कोण आहे? तर ती भक्ती आहे. म्हणून पहा, सत्व सोप्यात सोपं करण्याचा प्रयत्न करूया. अवघड आहे, सोपं नाही आहे. सत्व रजतम हे तर आपल्याला त्रिगुण माहिती आहेत, पण एकेकटे कधीच नसतात, दोन एकत्र असतात. मग आपण सगळे एकदम सात्विक असू शकत नाही आणि आपण तमोगुणी पण नाही. मग मध्य काय आहे? तर रजोगुणी. आणि रजोगुण म्हणजे काय आहे? तर सतत काहीतरी कर्म करत राहणं. रजोगुणाचं प्रधान कार्य काय आहे? तर सतत काहीतरी कृती करत राहणं. तमोगुणाचं काय आहे? खा प्या मजा करा लोळत राहा, हे तमोगुण आहे. आणि सत्वगुण आहे तो म्हणजे सात्विकतेनं, जो प्रकाश देणारा आहे, जो ज्ञान देणारा आहे, अशा मार्गावर जाणं. पण मग आपण काय आहोत? आपण ना तमोगुणी आहोत ना पूर्ण सात्विक आहोत, मग आपण रजगुणी आहोत. मग आपल्याला दुसरा जर एकत्र आहे ना, तर रज आणि सत्व याला पकडायचं, तमोगुणाला सोडून द्यायचं. शारीरिक, वाचिक, मानसिक या तिन्ही कर्मांनाही भगवद्गीताकार कर्मच म्हणतात. कर्मच असतं, पण ते सात्विक कर्म वेगळं, रजोगुणी कर्म वेगळं आणि तमोगुणी कर्म वेगळं. पण रजोगुणी कर्माला सात्विक कर्माची जोड दिली ना की मग तुम्ही पारमार्थिक जीवनात किंवा आपल्या व्यावहारिक जीवनात सुद्धा यशस्वी होत जाता. कारण मनुष्य कर्मापासून पळाला तरी कर्म त्याचा पाठलाग सोडत नाही, हे लक्षात ठेव. कर्मा वाचून सुटका नाही, कोणाचीच नाही. म्हणून पहा, श्वासोच्छ्वास चालू आहे ना, अगदी बेशुद्ध पडलो तरी श्वासोच्छ्वास चालू आहे. मग ही क्रिया आणि कर्म यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. क्रिया चालू आहे श्वासोच्छ्वासाची, त्याला तुम्हाला काहीच करावं लागत नाही, क्रियेला आपल्याला काही करावं लागत नाही. या उलट जर कोणी माझा अपमान केला तर काय होतं? दुबळेपणानं मी काही करू पण शकणार नाही एखाद्या वेळेस कोणी माझा अपमान केला तर. पण सहनशीलतेचा दावा आपण असा करतो, मनातल्या मनात चरफडत राहतो पण प्रत्यक्ष बोलत नाही, म्हणजे काय आहे? आतल्या आतमध्ये धुमसत राहतो. हे जे कर्म तुमचं चालू आहे ना, ते चालू राहतं. त्यामुळे कर्म आणि क्रिया यातला फरक लक्षात घ्या. श्वासोच्छ्वास ही क्रिया आहे, पण मनामधल्या ज्या काही भावभावनांची कर्म निर्माण करून ठेवतं आणि त्यामुळे ज्या वासनांच्या मधनं आपल्याला पुन्हा जन्म घेणं आणि मृत्यू होणं आणि परत परत या जाळ्यात अडकणं, ह्या सगळ्या चक्रातून मग सुटका होत नाही. म्हणून कर्मेंद्रिय आणि संयम्य आस्ते मनसा स्मरम, इंद्रियार्थानि विमूढ आत्मा मिथ्याचार स उच्यते. जे मूर्ख शरीरानं इंद्रियांना आवर्तात असं म्हणतात, तर ते होत नसतं. मनानं विषय चिंतन चालू असतं आणि त्याला दांभिक असं म्हटलं भगवद्गीताकाराने. मनाद्वारे विषय चिंतन आणि इंद्रियाद्वारे विषय चिंतन याच्यामध्ये फरक आहे. इंद्रियांना बाह्यतः मी आवरून धरलेलं आहे, पण आतमध्ये चालूच आहे इच्छा. गडबड आहे ना. मग क्रिया आधी का कर्म आधी? ते अंड आणि मुर्गीसारखं आहे. मनाला आधी सांभाळायचं का इंद्रियाला आधी सांभाळायचं? मन. तर अगदी सोपं उदाहरण बघूया. वडिलांनी मारून मुटकून अभ्यासाला बसवलं, घेतलं पुस्तक समोर, बसलेलं तर दिसतंय अभ्यासाला, पण आतलं मन जे आहे ते काय वाचलं हे आकलनच नाहीये ना. क्रिया काय चालू आहे? पुस्तक समोर आहे, वाचायला बसलेला आहे. पण कर्म काय आहे? एक तर चरफडात आहे वडिलांविषयीचा, नाही तर कुठल्या तरी काहीतरी गोष्टी, मोबाईलमधलं जे काय पाहिलेलं असेल ते चालू आहे डोक्यात. म्हणजे कर्म वेगळं चालू आहे, क्रिया वेगळी चालू आहे. पहा, एक उदाहरण बघूया, म्हणजे आणखीन सोपं लक्षात येईल. जगन्नाथपुरीला दोघं मित्र चालले होते. वाटेमध्ये आता पूर्वी पायी प्रवास करत असत, एका गावाहून दुसऱ्या गावाला पुरीला जायचं आहे. जाता जाता एका ठिकाणी थांबले, रात्रीच्या वेळा मुक्काम पडला आणि मग असं कळालं की बाजूलाच एका तंबूमध्ये नृत्य नाटक काहीतरी चालू आहे. एकाला असं वाटलं नाहीतरी इथेच राहायचं आहे, उद्या सकाळी पुरीला प्रवास आहे, जाऊन बघितलं थोडंसं तर काय हरकत आहे, एवढं पायी प्रवास करून आलोय, दमलोय, थोडी एंटरटेनमेंट. पण दुसरा म्हटला, हे वेडायस का काय, आपण कशाला चाललोय, यात्रेला चाललोय आणि मध्येच नाटक नृत्य तमाशा हे काय फालतू, हा मी अजिबात येणार नाही, तुला जो तू बघ. यानं म्हणलं ठीक आहे, तू झोप, मी जाऊन बघून येतो. तो गेला बघायला. आता तो समोर नृत्य चालू आहे ते बघतोय, पण मनामध्ये असं चालू आहे की अरे मी काही पाप तर करत नाही आहे ना, मी यात्रेला चाललोय, उद्या पुरीचं दर्शन घ्यायचं आहे, भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. आपण हे करतो हे चुक का बरोबर? भगवंत भगवंत भगवंताचं दर्शन हे मनामध्ये चाललंय, समोर बघतोय काय नृत्य. आणि इकडे हा दुसरा जो आहे हा इथे बसून म्हणतोय तो काय बघत असेल. मग आता चांगलं वाईट काय ते तुम्ही ठरवा. म्हणजे क्रिया आणि कर्म हे कळलं का की नृत्य बघतोय पण मनात भगवंत आहे आणि इथे भगवंताकडे जायचंय असं म्हणून थांबलेलं आहे पण मनामध्ये काय सुरू आहे ते नृत्य आणि नाटकामध्ये काय चाललेलं आहे. त्यामुळे विषय चिंतन थांबवणं हा इंद्रिय दमनाचा राजमार्ग आहे. शेवटी मन आणि इंद्रिय आपले नोकर आहेत हे लक्षात घ्या. आपण नोकराला आपण सांगितलं ते ऐकावं लागतं, तसंच मनाला आणि इंद्रियांना आपल्याला ताब्यात ठेवता येतं. मन आवरता आलं नाही तरी इंद्रियांना धाकात ठेवायला शिकवा. ही सवय, हे चिंतन, हे मनन आहे. सुरुवातीचा मननात मनन हा हे काय आहे ते इथे. प्रकृती सारखे चालावे, अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊनी वर्तावे लोका ऐसे. समर्थ सांगतात विषयांचे व्यर्थत्व लक्षात आलं की निर्विषय होण्याचा अभ्यास सुरू होतो आणि मग स्थूलाकडून सूक्ष्माकडचा प्रवास जो आहे ना तो आरंभ होतो. यस्त्विंद्रिय आणि मनसा नियम्या रभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोगमसक्तस विशेषते. आपल्या कर्मेंद्रियांबरोबर मनालाही नियंत्रण ठेवण्याची मग सवय लावता येते. आणि म्हणून एक मत ऋषिकेशला एक आठ साधू रोज गंगेवरती 8-8 तास जप करायचे. त्यांची काही साधना चालू असेल आणि तिथे बाजूला काम चालू होतं, तिथे तो मजूर जो आहे तो मजूर तो रोज बघत असे, त्याला असं वाटत असे की हे काय चाललंय, निष्क्रिय बसले, काम नाही धाम नाही, बसा आपलं माळ ओढा, आपल्याला किती मेहनत करावी लागते असं आपल्याला मिळालं तर. दुसऱ्या दिवशी त्या साधूनं म्हणलं की आज बसा तुमची जी मजुरी असेल ते देतो, बसा 8 तास. 8 मिनिटं बसता नाही आलं ना. ज्याची जी वृत्ती आहे, ज्यानं जे निश्चित केलेलं आहे, ज्यानं त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली, तो त्या मार्गात पुढे जात असतो, त्याला ते शक्य होतं. आपण ठरवायचं दुसऱ्यानं काय केलं हे बघायचं आणि मग त्याच्यावरती आपण काहीतरी चांगलं वाईट ठरवायचं हे नाही, हे करू नये. आणि तो म्हणतो नको माझी मजुरी सोपी आहे, माझा मार्ग माझी आवड लक्षात ठेवून मला कसं जायचं हे पहिलं आपल्याला समजलं पाहिजे. दोष कर्माचा नाहीये, दोष कर्मात आसक्त होणाऱ्या मनाचा आहे हे लक्षात आलं पाहिजे. मग पद्मपत्र मीमाम बसा, सिद्धांत आहे भगवद्गीतेचा. त्याच्यावर पडणारं कमळपत्रांवरचं पाणी टिकतं का? त्याच्यावर पाण्यातच राहतोय पण पाणीवरती राहत नाही, अलिप्त पाण्यापासून. तसं आपलं मन आहे, पण आपलं जीवाचं मन कसं आहे पहा, स्पंजसारखं आहे, पडला पाण्यात की भिजला. रात्रंदिवस काम करायचं पण त्याबद्दल आपल्या मनामध्ये त्याविषयीचा विचार अंतरंगात येऊच द्यायचा नाही, हे नैष्कर्म आहे. आणि त्याकरता मनाचा कणखरपणा असला पाहिजे, हा अभ्यास आहे. तस्माद सक्तम सततं कार्यं कर्म समाचर, असक्तो यावरं कर्म परमाप्नोति पुरुषः. आसक्ती रहित कर्म करणारा मनुष्यच परमात्मा प्राप्ती करू शकतो. मनुष्य कर्मामुळे बंधनात नाही आहे हे लक्षात ठेवा, पण आसक्तीमुळे अडकलेला आहे, ज्याला त्याला चिटकून राहायचं. भगवान कर्मयोगाचा अर्थ असा सांगतात की केवळ कर्म करायचं नाही तर मला वर्णाश्रम पद्धतीनं किंवा कोणत्याही पद्धतीनं मला जे श्रद्धेनं करायचं आहे ते लहानपणापासून अनेकांचं सहकार्य घेत घेत मी जसा मोठा झालेलो आहे ना, माझ्या गुरूंनी जे मला ज्ञान दिलेलं आहे, माझ्या मित्र आप्तेष्टमा या सगळ्यांच्या बरोबरीनं माझी जी एक मानसिकता तयार झालेली आहे ना, या सगळ्यांचं माझ्यावर एक ऋण आहे. पण त्या ऋणातून मला की नाही मुक्त व्हावं लागतं. सगळ्यात करता मी बांधून जर मला ठेवलं ना मनाला की मी याचा पण आहे, यानं पण मला दिलंय, असं करत राहिलं तर मग कधीच आपण एका मार्गावरनं पुढं नाही जाऊ शकत. आणि मग जर आपण असे आपल्याला सगळ्यांना सोडवून आपल्याला जर घेता आला नाही ना, तर मग पुनर्जन्मातून सुटका होत नाही. कारण ऋण अनेक आहेत, देव ऋण आहेत, पितृऋण आहेत, आचार्य ऋण आहेत, समाज ऋण आहेत. सहजम कर्म कौंतेय सदोषम अपि न त्यजेत. वाटणेला जे काही कर्म आलेलं आहे ना, ते न कुरकुरता करता आलं पाहिजे. हे मी का करू, हे मी ते का करू असं नाही, पण ते करत असताना कुठली आसक्ती, ममता, कामना हे नसलं पाहिजे, नाही तर मग ते कर्म करतानाचे दोष येतात. रात्रंदिवस कर्म करता करता मनुष्य ब्रह्मस्थितीमध्ये नाही राहू शकत. कर्मणैव ही संसिद्धी मा स्थिता जनकादयहा लोकसंग्रहमेवापि संपश्चन कर्तुमर्हसी. ही ब्रह्मस्थिती काय आहे? ही ब्रह्मस्थिती आपल्याकडे नित्य प्राप्त आहेत असे महाराज जनक होते. महाराज जनक म्हणजे भगवती सीतेचे पिता. आता ही ब्रह्मानंद स्थिती म्हणजे काय? उपनिषदकारांनी याचं वर्णन असं केलंय, स एको मनुष्य आनंद हा धलिष्ठो बलिष्ठ, असं त्यांनी पुष्कळ वर्णन केलंय की एक मनुष्य जन्मामधला मनुष्याचा आनंद प्राप्त होण्यासाठी काय काय आवश्यकता असते. तर त्याला काय पाहिजे? तो पुरुषार्थी असला पाहिजे, बलवान असला पाहिजे, त्याची प्रकृती उत्तम असली पाहिजे, तो तरुण असला पाहिजे, तो बलवान असला पाहिजे, आणि त्याच्याकडे संपत्ती कशी असली पाहिजे? मेरू पर्वता इतकी, म्हणजे त्याला पृथ्वीचा तो राजा असला पाहिजे. इतकं सगळं असेल तर मग तो कसा आहे? स एको माणूष आनंदा. मग आपल्याकडे बघा काय काय आहे यातलं. मग एवढं सगळं असेल तर मनुष्याचा आनंद आहे, मग त्याच्या पुढे ते पितरांचा आनंद, गंधर्वांचा आनंद, देवांचा आनंद, आणि मग ब्रह्मानंदाचं वर्णन आहे उपनिषदकारांनी केले. मग आपल्याकडे जर एक मनुष्याचाच आनंद प्राप्त नसेल तर त्या ब्रह्मानंदापर्यंत आपण कसं पोहोचणार आहोत? पण असा ब्रह्मानंद या जनकांना प्राप्त आहे. आणि असे हे जनक राजा आहेत ना, तर का हे प्राप्त आहे, काय त्याचं उदाहरण आहे काय? की राज्य करतायत, गृहस्थाश्रमी आहेत, आणि तरीही ब्रह्मानंद स्थिती कशी प्राप्त आहे? तर त्याचं कारण असं आहे की पहा, याज्ञवल्क मुनी जे आहेत ते त्यांचे गुरु आहेत, आणि रोज एवढा सगळा प्रपंच सांभाळत असताना सुद्धा याज्ञवल्क मुनींच्याकडे येऊन सत्संग करतात आणि त्यांच्या कथेला एकदा येऊन बसतात. इतर जे त्यांचे याज्ञवल्क मुनींचे सगळे साधू संत जे बाजूचे आहेत अनुयायी, त्यांच्या मनात येतं की अरे, या याज्ञवल्क मुनींना हे जनक राजा फारच आवडतात. ते म्हणतात एकदा परीक्षा घेतली पाहिजे, असं आहे का या जनकांच्याकडे? मनातून दुष्टावा निर्माण, पहा आहेत कोण? साधू आहेत, पण जनकांच्या बद्दल असूया निर्माण झाली. याज्ञवल्कांच्या लक्षात आलं की दाखवायला पाहिजे एकदा जनक काय येत ते. आणि एकदा सगळे सत्संगाला बसलेले असताना अचानक एक त्यांचा शिष्य जो आहे तो धावत पळत येतोय आणि तिथे सांगतोय, आग लागली, आग लागली, जनकपुरी आग लागली. म्हणजे आश्रम जनक नगरीच्या बाहेर आहे आणि राजधानीच्या त्या शहरामध्ये आग लागली. आता त्या ठिकाणी आग लागली, मिथिला पेटली, मिथिला पेटली, हे जे सगळे सत्संगाला बसले ते उठलेत, कुठलाही विचार न करता धावत सुटलेत, आपापल्या पर्णकुटीमध्ये आपापलं सामान कसं वाचवता येईल, आपली संपत्ती काय आहे हे सगळ्या करता धावलेत. आणि बघतायत तर आपल्या पर्णशाळा किंवा इकडे इकडे कुठे आग लागलेलीच नाहीये. आणि येऊन बघतात, येऊन बघतात ते जनक ध्यानस्थ बसलेलेत शांत. याज्ञवल्कांनी जनकांना हाक मारली आणि ते म्हणतात, मिथिला पेटली राजन, काय उत्तर असेल? हे सगळे परत आले, त्यांच्या समोर प्रश्न विचारलेला आहे याज्ञवल्क मुनींनी की राजन, मिथिला पेटली आहे, आपण स्वस्थ चित्त बसलेले आहात. जनकांनी उत्तर दिलंय, तिकडची जबाबदारी मी त्या त्या मंत्र्यांच्यावर सोपवली आहे, ते बघून घेतील. मी आत्ता इथे कशाला आलोय? मी सत्संगाला आलोय, माझं कर्म ते आहे आणि मी त्याच्यात रममाण आहे. आणि हे संपल्यानंतर ज्या वेळेला मी जाईन त्यावेळेला जे जे काही घडलं असेल ते तेव्हा मी तिथे निस्तरीन. आत्ता विचलित होण्याची काय गरज आहे? आपण विचार करा, आत्ता इथे जर असं काही सांगितलं तर काय होईल? आणि हे जे साधू जे पळाले होते त्यांचं काय होतो असं? छाट्या, कमंडलू, त्या संपत्ती करता हे धावलेत. आणि त्या मानाने जनकांची संपत्ती काय होती? ते स्वस्थ चित्त आहे. मग हा ब्रह्मानंद हा आहे, काही वेगळं काही नाही आहे. ठाईच वैसोनी करावे एक चित्त, ही स्थिती ब्रह्मानंदाची स्थिती. कर्माची आवश्यकताच स्वतःला ज्या वेळेला उरत नाही ना, पण ज्यांना कर्माची आवश्यकता आहे तेही जर कर्मापासून ढळत असतील तर मग गडबड आहे. आणि म्हणून लोकांना आपापल्या काम करण्याकरता, प्रवृत्त करण्याकरता भगवान सांगतात कर्मप्रवण रहा, ते सोडायचं नाही. नाहीतर मग लोक निष्क्रिय व्हायला काय वेळ लागणार आहे? संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सोडता, जनामध्ये सार्थकता विचारायची होय. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार करून पाही म्हणजे सुटे. काळ सार्थकची करावा जनासहित. समर्थ सांगतात जे जे करायचंय ते सगळं करत चला, पण लोकांतामध्ये राहू नये. आदर्शतम जीवन कसं व्यतीत करता येतं? काही गलबला, काही निवाळा. जिथे पुढे होऊन काम करायचं आहे तिथे पुढे जाऊन कार्य करा. उत्सव करायचा आहे, ज्ञानसत्र घ्यायचे आहे तर धावून गोष्टी कराव्या लागतील. पण त्या संपल्यानंतर ऐसा कंठित जावा काळ जेणे सार्थक वेळ होत असे. काही गलबला, काही निवळ, कधी लोकांतामध्ये कधी एकांतामध्ये अशी सवय आपल्याला लावून घेता आली पाहिजे. साधक जो खरा आहे ना, भगवान असं म्हणतात, त्यानं पूर्ण एकांत टाळावा आणि 24 तास कर्मही टाळावा, समतोल साधता आला पाहिजे. आणि म्हणून कर्मण्येवाधिकार असते माफलेषु कदाचन, मा कर्मफल हे तुर्भूर माते संगोस्त्व कर्मणी. सगळ्यांना पाठ आहे हा श्लोक. भगवद्गीता म्हणलं की हा फार पटकन समोर येणारा श्लोक आहे, पण ह्याचा अर्थ फार उलट सुलट केला जातो. कर्मचाऱ्यांनी काम करायचं, त्यांना काय द्यायचं हे कुणी ठरवायचं? भगवान सांगतात अर्जुन तुझ्या हातात कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्याचा फळ देण्याचा अधिकार माझा आहे. तर अधिकार शब्दाचा पण अर्थ थोडा गडबड आहे. अधिकार म्हणजे हक्क असा नाही आहे, अधिकार म्हणजे योग्यता. तुझी योग्यता काय आहे कर्म करण्यापुरतीच मर्यादित आहे, त्याचं पुढे काय करायचं हे मी ठरवेन. काही आपल्याकडे ठेवून घेतलं भगवंताने. कर्म करण्याची योग्यता तुला दिली, पण मिळणार फळ जे आहे ते खेचून आणण्याची क्षमता तुला नाही. मनुष्याची योग्यता अधिकार कर्म करण्यापर्यंतच मर्यादित आहे. मग फळ मिळणार नाही का असा सरळ सरळ आपला प्रश्न आहे. मग मी आज जे काही केलं त्याचं फळ मला तर मिळणार. तू चांगलं कर किंवा वाईट कर, फळ हे मिळणारच, पण ते केव्हा मिळणार हे पण मी ठरवेन. आज मिळणार, उद्या मिळणार, वर्षांनी मिळणार, 25 वर्षांनी मिळणार, किंवा पुढच्या जन्मात मिळणार, किंवा जन्मजन्मांतरांच्या नंतर मिळणार, किंवा फळा कर्माचं फळ तिथे परिपक्व होऊन ते फलित होईल हे आपण ठरवू शकत नाही. तुम्ही कर्म केलं, सृष्टीत त्याची नोंद झालेली आहे. मग ते सत्कर्मानुसार किंवा दुष्कर्मानुसार त्याचं फळ केव्हा ना केव्हा तरी मिळणार हे निश्चित आहे. पहा, आजकाल अनेकदा असे प्रश्न विचारले जातात की जे दुष्कर्मी आहेत, जे अत्यंत वाईट करताना दिसत आहेत, तरी सुद्धा ते सत्ता उपभोगतायत किंवा ते श्रीमंती उपभोगताय, मग आम्ही एवढं चांगलं करून आम्हाला का नाही ते सुख प्राप्त होत? पूर्वकर्म च फळ. किंवा असंही म्हणू शकतो, आत्ता जे काही करताय आपण मागचं नको म्हणूया, आम्हाला नाही समजत मागचं काही, पुढचं आज जे केलंय ना ते उद्या भोगावंच लागेल. आज वाईट करून चांगलं काहीतरी मिळवलंय असं जरी आपल्याला आभास निर्माण झालेला असला तरी पण उद्या जाऊन त्याचं त्या दुष्कर्माचं फळ ते निश्चित ठरलेलं आहे. ते केव्हा कुठे कसं ते त्या त्या वेळेला मिळत राहणार आहे. आणि म्हणून स्वधर्म पालनाचा त्याग हे दुष्कर्म आहे. आणि यामुळे आपल्याला हा स्वधर्म जो आहे ना हा कळायला लागतो. योगस्थ कुरुकर्माणी संगन त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध समो भूत्वा समत्वई योग उच्चते. हा योग समत्वाचा हा महत्वाचा भाग आहे. जीवनाचा मार्गदर्शक श्लोक हा आहे. कर्म करायचं पण योगी बनून करायचं म्हणजे काय? आसन प्राणायाम नाही. योगा असा शब्द करून टाकला लोकांनी आज. योग हा शब्द आहे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सारवा योगाचे. समत्व चित्ताचे हे समत्व ज्याला जमलं ना त्याला सगळं जमलं. समत्व काय आहे? सुखाचे दिवस येतात दुःखाचे दिवस येतात ते संपतात. हे जे परिवर्तनशील सृष्टी आहे ना हे फिरत राहते. मग सुख आलं म्हणून नाचायचं आणि दुःख आलं म्हणून दुःखी व्हायचं हे करू नये. सुखदुःखांच्या पलीकडे जायचं आहे आणि हे समत्व बुद्धीनं मनुष्याला साक्षित्व प्राप्त होतं. आहे तितुके देवाचे येणे वर्तणे निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. कसं माऊलींनी तर खूप छान सांगितलं. माऊली म्हणतात माळीये जेवती नेले तेवते निवांतची गेले त्या पाणी या ऐसे केले होवा वेजी. म्हणजे काय? माळी बागेला पाणी घालतो ना, ज्या वेळेला ते पाणी असं वाफ्यातनं पुढे पुढे पुढे जातं त्यावेळेला ते पाणी हे बघत नाही की हे काट्याचं झाड आहे का, हे फळ देणारं झाड आहे का, हे फूल देत आहे गुलाबाचं आहे का, हे कोरांटीचं आहे. ते सगळीकडे सारखंच जातं. तसं समत्व असलं पाहिजे मनाचं. कर्म केलंच पाहिजे पण आसक्ती असता कामा नये. मनुष्याला कर्मातूनही कोणत्याही क्षणी निवृत्त होता आलं पाहिजे. आणि म्हणून समत्व बुद्धी म्हणजेच खरा कर्मयोग आहे. दुरेण यवरम कर्म बुद्धी योगात धनंजय बुद्धौ शरणमान्विच्छ कृपणा फल हेतवहा. पहा नित्य कर्म केल्याशिवाय कोणी कोणी जेवत नाही. म्हणजे काय त्यांची नित्य कर्म? शनिवारी शनीला तेल घातल्याशिवाय मी जेवणार नाही, संकष्टीला मी काय इतकं इतकं आवर्तनं केल्याशिवाय मी जेवणार नाही, सोमवारी शिवाला अभिषेक केल्याशिवाय, शुक्रवारी जगदंबेची पोती. म्हणजे काही ना काहीतरी ही कर्माची जी आहेत ना ही कर्म अशी केल्यानं आपण धार्मिक होतो का? हे प्राथमिक शाळेतली धार्मिकता आहे. ही सोडायची पण नाही आहे. ही ज्याच्या ज्याच्या श्रद्धेचा भाग आहे त्यांना ती त्या त्या पद्धतीनं करावी पण तिथे अडकून नाही पडायचं आहे. त्याच्या पुढं जाता आलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी कारण काय आहे? ही सकाम उपासना आहे ना. मी हे केलं, मी हा मंगळवारचा उपास केला की मला हे पाहिजे आहे. मग मला जे पाहिजे आहे ते मिळवण्याकरता म्हणून मी काहीतरी करतोय हे निकृष्ट दर्जाची ही उपासना आहे. कधीतरी अशी वेळ यायला पाहिजे की मला आता काही नको. सुरुवातीला नको म्हणता येणार नाही. आपण ज्या वेळेला आपल्या प्रपंचात गृहस्थाश्रमात पुढे पुढे जात असतो आपल्याला जीवनातल्या काही काही आवश्यकता असतात मग मागायचं तर कुणाकडे मागायचं? भगवंताकडेच मागायचं. मागावं की पण किती आणि कुठपर्यंत? माझ्या मागण्या संपतच नाही. चतुर्थीला गणेशाच्या मंदिरामध्ये ही रांग लागली आहे म्हणजे धार्मिकता समाजातली वाढली का? तिथे विचारा बरं त्या रांगेमध्ये एकाला तू इथे का आलायस. यादी पाहिजे पाहिजे पाहिजे. पुत्रम देही जयो देही यशो देही पत्नी मनोरमाम देही देही देही देही किती आहे संकल्प सांगतात ना गुरुजी तेव्हा ऐका तो देही देहीचा केवढा येतो. पण असा एक सांगा कोणीतरी की काही नाही मला काही नको आहे, गणेशानं मला इतकं सुंदर जीवन दिलेलं आहे ना. अरे सगळ्यात सुंदर तर मला हा मनुष्य देह दिला आहे. हे सुंदर डोळे दिले आहेत, मी हे सुंदर जग बघू शकते. मला सुंदर दोन देवांना हात दिले ज्यांनी मी सुंदर कर्म करू शकते, कामं करू शकते. हे सुंदर पाय दिले आहेत, मी या भगवंताच्या यात्रा करू शकते, मी सुंदर कामं करू शकते. हे सगळं मला सुंदर मन दिलं आहे, मला ही बुद्धी दिली आहे, मी कृतज्ञ असू नये का? कधीतरी एक दिवस असा यावा की हो की मी माझ्या रामापुढे, माझ्या कृष्णापुढे, माझ्या जगदंबे, जो तुमचं आराध्य दैवत असेल त्याच्यासमोर बसून एक थँक्स गिव्हिंग प्रोग्राम करा की थँक्स, तुम्हाला हे किती सुंदर दिलंयस. नेहमी रडगाणच का? अरे किती दिलंय देवाना मला, त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी छोटस उणं आहे म्हणून मी त्याच्याकरता रडत बसायचं का? धन्यवाद माना आणि म्हणा की अरे तू मला इतकं सगळं दिलंयस ना, आता पुरे, मी प्रसन्न आहे, मी कृतकृत्य आहे, माझ्या जीवनानं मी पूर्ण समाधानी आहे, मला जे जे मिळालंय ते आणि जे उणंय ते राहू दे. परिपूर्ण कोणालाच नाही काही मिळत, त्यामुळे जे सुटलं ते सुटू देत, पण मी शांत आहे, मी समाधानी, मी आनंदीने आहे, धन्यवाद. असा एक भक्त आहे आणि तो आवडतो बरं भगवंताला. आमचा पंढरपूरचा तो विठ्ठल आहे ना, त्या पुंडलिकानं काय मागितलं, काय हवं होतं म्हणून त्या माता पित्याची सेवा करत बसला होता? काहीच नाही मागितलं, काहीच अपेक्षा नसताना ती सेवा केली म्हणून तर तो येऊन उभा राहिला ना. आणि तो म्हणतो थांब तू, माझं होऊ दे पूर्ण, तुला काही मी बोलवलं होतं का? आलाच आहेस तर आता उभं राहा, माझं होऊ दे काम पूर्ण. हे आवडतं भगवंताला, म्हणून तिथेच राहिला त्याच्या इच्छेनुसार. आपण आमचे जे भक्त मंडळी आहे ना, काही वेळा राग येतो बरं का त्यांना या पुंडलिकाचा, ते काय म्हणतात रागानं, कारे मातलासी, कारे प्रेमे मातलासी, उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावली बीट. कुठला माज आहे तुझ्याकडे हा? भक्तीचा माज असाच असतो, प्रेमाचा माज असाच असतो. आणि भगवंत ह्याच्याकरता भुकेलाय बरं, थांबला तिथे चिखलात त्या विटेवर उभा राहून आणि तिथेच आहे उभा, अशा प्रेमीजनांची वाट बघत. कधी गेलात त्या पंढरपुराला तर त्याच्या डोळ्यात डोळा घालून बघा की कधीतरी, पण सावधान होऊन बघा, कारण तो असा चोरटा आहे ना, तो घेऊनच टाकतो मग तुम्हाला, मग सोडणार नाही पुन्हा प्रपंचात तुम्हाला. त्यामुळे सकामता ही कर्मसमाधी हा प्रवास धार्मिकतेची अंतिम स्थिती आहे. सकामतेनं सुरुवात होऊ द्या, आपण कुठेतरी थांबा ठीक आहे, पण तो पण असा आहे, तो बघत असतो, 50 गेली, 60 गेली, 70 आली, आता तरी येणार का? नाही. पण तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तो स्वीकारतो बरं का, हे पण खरंच आहे. तो म्हणत नाही आधीपासून नाही आला आता कशाला मी घेऊ तुला. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तात्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणावा म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. आपला मूळ आजचा विषय काय होता? संघर्षामध्ये विजय मिळवायचा. मग ते कशामुळे? रघुनाथ स्मरणी कार्य करावे, ते तात्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. ही 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय ही जगाची अनुभूती येण्याकरताय, यांना कार्य करण्याची शक्ती कोणी दिली? मी डोळ्यांनी बघतो पण मी कोण आहे? मी कानांनी ऐकतो, मी कोण आहे? मी दिवसभर काही ना काहीतरी खात असतो ते पचवणारा मी कोण आहे? केनोपनिषदातली एक कथा सांग. केनोपनिषदांमध्ये एकदा देवदैत्यांचं युद्ध झालेलं आहे. आता हे कायमच असतं, चांगल्या वाईटाचं युद्ध होतच असतं. या देवदैत्यांच्या युद्धामध्ये यावेळेला देवांना विजय मिळाला. देवांना विजय मिळाल्यानंतर आनंदोत्सव सुरू झाला आणि या आनंदाच्या उत्सवामध्ये इतके मशगूल आहेत देव आणि प्रत्येकजण तो आनंदोत्सव साजरा करताना प्रत्येकाच्या मनामध्ये असं येतं की अरे अग्निदेव म्हणतात मी ते केलं, मी त्या दैत्याला मारलं म्हणून विजय मिळाला. इंद्रांना अजून काही वाटतंय, वरुणांना अजून काही वाटतंय, असं सगळं विचार आपापल्या अंतरंगामध्ये चालू असताना अचानक काही अंतरावरती आकाशमंडलामधून एक दिव्य तेजाचा लोळच्या लोळ त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि असे तू म्हणजे पृथ्वीपासून अंतराळापर्यंत तो दिव्य तेजाचा लोळ बघितला आणि सगळे देव स्तंभित झाले. त्यांना कळेना की कोण प्रकट झाले. इंद्रदेव म्हणतात अग्निदेवा जाऊन बघा तरी कोण आलाय. अग्निदेव येतात. अग्निदेव आता मनामध्ये काय विचार आहेत सगळे, माझ्यामुळे. त्यामुळे गेल्या गेल्या त्यांनी असं म्हटलं कोण आहेस तू. त्या दिव्य तेजातून वाणी प्रकट होते. त्यांनी म्हटलं तू कोण आहेस. अरे राग आला, मला विचारतय मी कोण आहे. अरे मी तर जातवेद. मी कोण आहे, जातवेद आहे. सगळ्या सृष्टीला जाळून भस्मसात करण्याची ताकद माझ्यामध्ये, माहिती नाही की काय तुम्हाला असं. मग ही गवताची काडी पडली आहे जरा जाळून दाखवा. तुच्छ देव अग्निदेवाने बघितलं आणि आपलं सगळं दाहकत्व जे आहे ते एकवटलं आणि त्या गवताच्या काडीकडे बघितलं. त्या गवताच्या काडीला जरासाही धक सुद्धा लागली नाही. अचंबित झालेत, अपमानित झालेत, खाली मान घालून अग्निदेव परत आले. अग्निदेव परत आले. आता कसं आहे पहा, बॉसच्या ऑफिसमध्ये गेल्यावर जी काही झाडाझाडी होते ते येऊन बाहेर कसं सांगणार कोणी ना. काही नाही म्हणले, काही उत्तर देत नाहीयेत असं. वायुदेव तुम्ही जाऊन या. इंद्रदेवांनी म्हटलं वायुदेव आले. तेच कोण आहात तुम्ही. त्या प्रचंड तेजस्वी शक्तीनं म्हटलं तू कोण आहेस असं. तुम्ही ओळखत नाही मला, मी मातरिश्वा. माझा सोसाटा जर तुम्ही बघितलात ना तर हे विश्वसुद्धा मी इकडून तिकडे हलवून टाकेन असं. ती गवताची काडी जरा हलवून दाखवा. सगळा सोसाटा एकत्र केलाय पण गवताची काडी इकडची तिकडे झाली नाही. अपमानित वायुदेव परत गेले. इंद्रदेवांना कळे ना काहीतरी गडबड आहे. येऊन काही सांगत नाही, दाखवत नाही आहेत, पण आपणच आता जाऊन बघितलं पाहिजे. इंद्रदेव निघाले. इंद्रदेव येताना दिसला आणि तो दिव्य प्रकाश लुप्त झाला, अंतर्धान झाला. आणि हा अपमान तो इंद्रदेवांना असह्य झाला की माझ्याशी बोलणं सुद्धा पसंत केलं नाही. आणि आहे कोण हे प्रकरण काय बघितलं पाहिजे. तिथेच आसनस्थ झाले आणि ध्यानामध्ये जाऊन शोध घेत आहेत की कोण आहे. आणि ध्यानामध्ये साक्षात हैमवती प्रकट झाली, स्वर्णांकित हैमवती. तिनं म्हटलं इंद्रदेव तुम्ही हा विचार करताय ना की कोण प्रकट झालं. अरे स्वतःची शक्ती तुम्हाला सगळ्यांना असं अहंकाराने मंडित झालीये की माझ्यामुळे युद्ध जिंकलं. मा तुम्ही कोण आहात. ही शक्ती जर मी काढून घेतली तर तुमचं काय आहे इथे उरलेलं. एक लक्षात घ्या, जे मन विचार करतं ते मन विचारानं सुद्धा त्या परमतत्वाला स्पर्श करू शकत नाही. मग ही दृष्टी मी बघतोय तर तो मी आत कोणतरी वेगळा आहे ना, याची जाणीव कधीतरी होऊ दे. जेव्हा ते बंद पडतं ना त्यावेळेला जेव्हा वरनं लावावं लागतं ऑक्सिजन तेव्हा त्या श्वासाची किंमत कळते. तो कोण चालवतोय, तो कोण आहे हे कळलं पाहिजे. अविवेक, मूढता, मोह यामुळे ही तामस कर्म जे आहेत ना ही सगळी घडत असतात. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागे. आणि म्हणून संचित कर्म जे आहे ना ते फळ देण्यास पक्व झालं की प्रारब्ध सुरू होत. पुनरपि जननम पुनरपि मरणम. ज्ञानी लोक कर्मफलाचा त्याग करतात, ते फळाचं चिंतन करत बसत नाही. आणि म्हणून विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकारस्स शांतिमधिगच्छति। आज उद्या परवा केव्हाही शांती प्रसन्न करण प्राप्त करण्याचा मार्ग एकच आहे की अंतरंगातल्या कामनांना तिलांजली द्यायची। जो अहंकाराते दंडुनी सकळ काम सांडुनी विचारे विश्व होनी विश्वची माझे। म्हणून मी म्हणजे अहंकार, माझं म्हणजे आसक्ती, आणि हे दोन्ही मिळून अशांती। सगळं जग या एका शब्दात सामवलेलं आहे। जोपर्यंत हे आहे तोपर्यंत शांती नाही। आणि या दोन्ही गोष्टी किती मात्रेत आपण संपवू शकतो ना, त्या प्रत्येकावर शांती अवलंबून आहे। म्हणून विवेकी पुरुष जे आहेत ना, ते जाणतात की कोणत्या क्षणी घसरगुंडी होणार आहे। सबसिडीचा खेळ माहिती आहे ना, जातो जातो जातो आणि एकदम 97-98 पर्यंत आलं की एकदम 2-0, मध्ये आधे नाहीच काही भानगड। त्यामुळे हा अहंकार जो आहे ना, भगवंताच्या दारात नो एंट्रीचाच बोर्ड आहे। तिथे सगळे उद्धरले, किती पुराणं किती कथा आणि हे सगळं बघा, पापी तरतात, कामी तरतात, क्रोधी तरतात, पण अहंकारी तरला असं एक उदाहरण आणून दाखवा। अ सगळ्यात श्रेष्ठ भक्ती कोणी केली? आमच्या गोपींनी केली। गोपींमधली गोपी श्रेष्ठ कोणी? आमची राधाराणी आहे। ही राधाराणी किती प्रिय आहे भगवंताला, पण या राधाराणीला सुद्धा रासामध्ये एक क्षण, तो क्षण पण जास्त असेल, तेवढा मनामध्ये विचार आला की अरे हा कन्हैया तो माझाच आहे, एकटीचा माझ्याबरोबरच रास। त्या क्षणी हातात उचलून धरलेल्या राधाराणीला सोडून दिलंय भगवंतानी। मग राधाराणीची ही स्थिती आहे तर आपण कुठे येतो? त्यामुळे सगळ्यात शेवटी, आणि हा अहंकार पण असा आहे ना हो, की हा सामान्य जनांना पकडतच नाही, हा श्रेष्ठ श्रेष्ठांनाच धरतो। ज्ञानी, मोठे भक्त, अहो कशा कशाचे अहंकार, आमच्या भगवी वस्त्रांचे पण आम्हाला अहंकार असतात। त्यामुळे तिथे विवेक फार महत्वाचा आहे। जसे जसे पुढे जाऊ ना, तसं तसं आपल्याला सांभाळण्याची गरज आहे। आणि अर्जुन या सगळ्यात अग्रगण्य आहे, समर्पित आहे। हे सगळं भगवंतानी एक एक सांगितलेलं ऐकलं। कसा उत्कृष्ट श्रोता आहे हा अर्जुन, दैवी संपत्तीनं युक्त आहे, कमालीचा बुद्धिमान आहे, एकाग्रतेनं ऐकतोय। या 40-45 मिनिटात काय सांगितलं भगवंतानी? श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीच दुसरा, घोट भरोप आहे एक सरा अवघे याचा। माऊली वर्णन करतात याचं। भगवंताचं बोलणं हे असीम सागरासारखं शांत गंभीर आहे। अर्जुनानं या कृष्णोपदेशाचाच घोट घेऊन टाकला। त्याचं व्यक्तिमत्व तात्काळ अनुभूतीच्या पातळीवर आलं। त्यामुळे आता हा संपूर्ण गीतेचा उपदेश जो आहे तो श्रोते किती होते? अर्जुन तर प्रत्यक्ष समोर आहे, आणखीन दोघे आहेत। एक संजयाला दिलं व्यासदेवांनी दिव्यदृष्टी, आणि संजयांनी सांगितली कोणाला? ती धृतराष्ट्राला। म्हणजे तिघांनी ऐकली आहे। पहा, या अर्जुनाची स्थिती तर अशी झाली की हा कृष्णोपदेशाचा घोट या अगस्ती मुनींच्या सारखा यानं घेऊन टाकला, का घोटात पचवलं सगळं। कारण काय? पूर्ण शरणागत आहे, अहम विरहित पूर्ण शरणागती आहे। दुसरा आहे संजय, व्यासदेवांच्या कृपेनं राजमंदिरामध्ये धृतराष्ट्राजवळ बसलेला आहे, पण तिथे सगळं हे प्राप्त झालेलं काय भाग्य आहे। अहो भाग्य आहे। भगवंत आणि अर्जुनाचा हा अलौकिक पातळीवरचा संवाद ऐकून त्याची स्थिती कशी झाली? तर हर्षयुक्त श्रद्धायुक्त होऊन गेला। अष्टसात्विक भाव चंबळून आले संजयाचे। त्याला असं वाटतंय का हे माझं अहोभाग्य, का ही कृपा। आणि अष्टसात्विक भाव जसे जसे जागृत झाले, सद्गदित झाला, वाचा सद्गदित झाली, शरीर रोमांचित झालं, नेत्रातून आनंदाचे अश्रू ओघाळायला लागले, पूर्ण सत्वगुणी झाला संजय। अंतकरणामध्ये सुखोर मी सुखाच्या उर्मी अशा काही उत्सम मळल्या की बाह्यांग थरथरायला लागले संजयाचं. शरीरावरच्या रोमांचाच्या मुळाशी स्वेदबिंदू चमकायला लागलेत आणि ते मोत्यांच्या सारखे दिव्य दिसायला लागले. इतका आनंद झाला की जीव दशाच आटायला लागली संजयाची. व्यासदेव तात्काळ प्रकट होतात आणि सांभाळतात आणि देहबोधावर आणतात संजयाला. ही संजयाची स्थिती आहे. अर्जुनाची स्थिती तर सांगितलीच की भगवंतानी उजवा हात उंचावला डाव्या हाताने जवळ घेऊन आलिंगनात आबद्ध केलंय अर्जुनाला. संजयाची स्थिती अशी दिली की व्यासदेवांनी येऊन देहबोधावर आणावं लागलेलं आहे. आणि हा तिसरा श्रोता धृतराष्ट्र. पुत्र मोहे स्नेहतू असं वर्णन केलं माऊलींनी त्याचं. अंधळाय म्हणजे देहाच्या नेत्रचक्षुंनी अंधळा नाहीये तर बुद्धीच्या असा हा अंधळाय. त्याची स्थिती काय झाली? अहो, आध्यात्मिक ज्ञानाची उत्कृष्ट अनुभूती देणारा हा प्रत्यक्ष संवाद धृतराष्ट्र ऐकतोय, पण हा म्हातारा ऐकतच नाही. कसं आहे, एखादा रेडा जो आहे ना, रेडा माहितीये ना, बैल रेडा, हा नदीमध्ये ज्यावेळेला स्नानाला जातो त्यावेळेला तो फटकल मारून त्या चिखलात बसतो काठावरती मध्यात थोडासा. आता तो गुराखी ढोसून ढोसून त्याला उठवतोय, अरे चल आता बास परत जायचंय, तो उठतच नाही. तसा हा धृतराष्ट्र आहे. प्रपंचाच्या चिखलामध्ये बसला होता ना, त्याला ज्ञान नको, त्याला आनंद नको, त्याला मुक्ती नको, त्याला काहीच नको, बास इच्छा आणि वासनांच्या मध्ये बरबटून बसलेला आहे. किती ढोसा, हलतच नाही. समोर परमात्मा साक्षात उभा आहे, पण हा स्वार्थानं इतका बरबटलाय, खा प्या मजा करा, सत्ता चंगळवादी देहात्मवादी असा पक्का आहे हा. माऊलींनी त्याला काय उपमा दिली? गाईच्या स्तनावरचं गोचिड. स्तनातून गाईच्या त्या दुग्धधारांचं प्राशन करायला मिळतंय, पण त्याला ते दुग्ध नकोय, अपूर्व असं, त्याला ते रक्तच प्राशन करायचंय. मग आता आपण काय ठरवायचंय? आपण कोण व्हायचं? अर्जुन, संजय, धृतराष्ट्र? या संपूर्ण तास दीड तासाच्या या माझ्या सद्गुरूंच्या कृपेनं स्वामी गोविंद देवगिरी आणि समर्थ भक्त सुनीलजी चिंचोळकर कुठल्या ना कुठल्या जन्मीचं भाग्य समजते मी की असे गुरु प्राप्त झाले, त्यांच्या चरणाशी बसून त्यांच्या कृपा आशीर्वादानं तेच आचार विचार घेऊन फक्त हा देह इथे, बाकी सगळं तेच आहे. त्यांनी हे दिलंय, त्यानिमित्तानं हा कर्मयोग जो आहे हा आपल्या समोर प्रस्तुत झाला. आपण ठरवायचं की मला कोण व्हायचंय. संघर्षमय जीवनामध्ये भगवंताची शिकवण आत्मसात करून जीवन यशस्वी करायचंय आपल्या सगळ्यांना. मग आपण कोणाच्या पंक्तीत बसायचंय हे आपल्या हातात आहे. ते जर मला ठरवता आलं ना, तर मग यतो कृष्ण ततो धर्म हा, यतो धर्म हा ततो जय हा. जिथे कृष्ण आहे तिथे धर्म आहे, आणि जिथे धर्म आहे तिथे विजय विजय विजय आहे. म्हणून जीवनामध्ये स्वधर्म आपल्याला समजला पाहिजे, आपल्याला अनासक्त होता आलं पाहिजे, आपल्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करून घेता आली पाहिजे, आणि लोकसंग्रह करता करता सुद्धा विरक्ती कशी आपल्याला साध्य करता येईल हे सगळं जमलं ना, म्हणजे आपल्याला समत्वय योग उच्चते, हा कर्मयोग आहे. आणि असा कर्मयोग तुमच्या माझ्या जीवनामध्ये नित्य प्रस्फुटित व्हावो अशी साक्षात श्री भगवान श्रीकृष्णाच्याच चरणी आणि श्री अर्जुनाच्याही चरणी प्रार्थना करते की अर्जुन हो.

श्रोतेहो, आत्ताच आपण मोक्षदा एकादशी अर्थात गीता जयंतीच्या निमित्ताने गीतेतील कर्मयोग ह्या विषयावर व्याख्यान ऐकलत. वक्त्या होत्या स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या शिष्या सौ स्वाती वाळिंबे. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग बिहागडा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग बिहागडा। श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना। संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा।

0: भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12:00 आणि रात्री 10:00।
2: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना। संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे मोहम्मद रफी यांचा।

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारत

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
0: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे

दिवस समार होतो. आपण दासबोध पाहतो आहोत. दशक पहिला समास नववा. काही ओळ आपल्या झालेल्या आहेत. परमार्थ स्तवन चालू आहे. समर्थ म्हणतात या परमार्थाचं महत्व इतकं आहे की त्या ठिकाणी ब्रह्मादिक देखील विश्राम पावतात आणि योगी त्या ठिकाणी तन्मय होऊन राहतात. म्हणून हा परमार्थ सकाळ असं विसावा. सर्व जीवांना विसावं जर कुठे मिळणार असेल त्या परमार्थाच्या ठिकाणी. सिद्ध साधू महानुभाव सर्व जी मंडळी असते आहेत ती सर्व मंडळी स्वतःच जीवन सार्थक करून घेतात आणि बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून त्यांच्यासाठीही काही कार्य या समाजात देह धारण करून करतात. परंतु कुठं ना कुठंतरी त्याचा अंत असतो आणि तेही पुन्हा विश्रांतीला कुठं जातात असं विचारा ते ह्याच ठिकाणी ते विश्रांतीला येतात. आणि शेखी सात्विक जड जीवा सत्संगे करुणी. आणि जे कोणी सात्विक व्यक्ती असते पण जड आहेत ते सात्विक आहे खरे परंतु जड जीव आहेत. त्यांना बोध झालेला नाहीये परंतु सत्वगुण असल्यामुळे त्यांना जर नेमकं मार्गदर्शन मिळालं तर ते सत्संगाच्या सान्निध्याने संतांच्या सान्निध्याने त्यांना या मार्गावरून वाटचाल करता येते आणि त्यांच्या जीवाला सुद्धा विसावा त्या ठिकाणी मिळतो. जे जड जीव जरी असले तरी ह्या ठिकाणी गेल्यानंतर ते विश्रामता पावतात. म्हणून खरी विश्रांती ह्या ठिकाणी आहे असं समर्थ म्हणतात. परमार्थ जन्माचे सार्थक. नरजन्मात आलेल्याचं सार्थक कशामध्ये आहे तर स्वरूप बोध होण्यामध्ये जन्माचं सार्थक आहे. पुष्कळ मंडळी असतात स्वतःसाठी जगणारी असतात स्वतः पुरतच पाहणारी असतात ती स्वार्थी असतात. दुसऱ्यासाठी समाजासाठी देशासाठी काही करणारी मंडळी असतात. सर्व आयुष्य त्यांनी समाजाच्या देशाच्या साठी घालवलेलं असतं परंतु तथापि परमार्थाची फारशी जाणीव नसते असे परार्थी लोकही असतात. आणि तिसरे जे असतात ते परमार्थी असतात ज्यांच्यामधून मी माझं संपूर्ण गेलेलं असतं आणि ते भगवंताशी एकरूप होऊन राहिलेले असतात. म्हणून स्वार्थ परार्थ आणि परमार्थ या तीन पातळ्यापैकी कुठं ना कुठं प्रत्येक जीव असतो. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की परार्थाच्या पायरीवर जरी आलेला असला तरी परमार्थ केल्याशिवाय जन्माचं सार्थक होत नाही. म्हणजे अत्यंत त्यागी वृत्तीची मंडळी जरी असली तरी त्यांना जोपर्यंत मी कोण ह्याचा शोध लागलेला नाही तोपर्यंत त्यांच्या जन्माचं सार्थक होत नाही. बोध झाला की त्यांचा पुनरपि जननम पुनरपि मरणम हे चुकलं ते स्वरूपाशी एकरूप होऊन जातात. पण तो बोध जर झालेला नसला तर त्यांना पुनर्जन्म आहे पुन्हा साधन आहे. त्यामुळे परमार्थ जन्माचे सार्थक होतो करतो केव्हा बोध होईल तेव्हा. नाही तर पुष्कळ वेळा संसारी धड नसतो परमार्थाचाही पाया काही नसतो अशी बहुतेक मंडळी आली आणि गेली अशी स्थिती असते. प्रपंचातल्या साध्या गोष्टी पहिल्यांदा मिळवायच्या असतात आणि मग प्रपंचातल्या मोठ्या मोठ्या गोष्टी मोठे मोठे गुण हे प्रयत्नाने साध्य करून घ्यायचे असतात. त्याच्यासाठी तन मन धनाने प्रत्येक गोष्टीचं अनुष्ठान करावं लागतं. पुष्कळ मंडळी म्हणतात हे परमार्थ करून फळ काय त्याचं ही साधना करून आपल्याला काय मिळणार तर वस्तुत परमार्थ करणं ध्यान नाम करणं हेच आतापर्यंत आपल्या कर्माचं फळ आहे. त्याच्यामध्ये रंगून जाणं हेच फळ आहे. या फळाला आणखीन फळ कुठलं आहे परंतु बहुधा त्याची कल्पना नीट येत नाही त्यामुळे परमार्थाची गोडी लागत नाही. मग स्वार्थाची दृष्टी ठेवून काही ठिकाणी परमार्थ चालतो तसा अभिप्रेत नाहीये. परमार्थासाठीच परमार्थ करायचा आहे असा जर केला तर तो परमार्थ संसारात राहणाऱ्याला सुद्धा तारक ठरतो. नुसताच संसार जर केला तर तो तारक ठरत नाही पण परमार्थाच्या पायावर जर संसार केला तर तो संसार अत्यंत प्रेमाचा होतो. आणि तसा संसार करावा असा समर्थांचा तर फार भर आहे. ते म्हणतात प्रपंच सांडून परमार्थ करार तरी तोही चालणार नाही. तर प्रपंच सांडून परमार्थ

करायला लागला तर अन्न मिळेना खायला, मग तया करण त्याला परमार्थ कायचा? बर, परमार्थ सांडून प्रपंच करीसी तेने तू यमयातना भोगीसी। त्यामुळे नुसता प्रपंच किंवा नुसता परमार्थ हा समर्थांना मान्य नाही आहे, तर ते पुन्हा पुन्हा सांगतात दोन्ही बरोबर गेलं पाहिजे आणि स्वतः परमार्थी झालं पाहिजे आणि मग सगळ्या समाजकारणात राजकारणामध्ये आपण पडलं पाहिजे किंवा जे काही आपण काम करणार असो ते, त्याला परमार्थाचे अधिष्ठान अत्यंत आवश्यक आहे। आणि असा जर असेल तर सगळ्या आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या तारक ठरतात। तसे इथं परमार्थ देखील संसारी तारक ठरतो। परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी, जर कुणी धर्माच्या अंगाने जाणार असेल तर त्याला परमार्थ हा परलोक दाखवतो, याचा अर्थ पारत्रिक कल्याण त्याचं होतं। त्यामुळे धर्माच्या न्यायाच्या नीतीच्या पायावरच परमार्थाचं अधिष्ठान चाललेलं आहे, ते जर नसेल तर परमार्थ संभवत नाही। म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी। जीव आणि ईश्वर मध्ये त्याचा फरक नाही। ईश्वराला अखंड स्वरूपाचा बोध असतो, संतांना तो बोध असतो, आणि जीव स्वरूपाला विसरलेला असतो, हा दोन्ही मधला फरक आहे। आणि म्हणून ईश्वर संत सद्गुरु ज्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहे त्या स्वरूपाचा जो विस्मरण झालेला आहे त्याचा बोध, त्याचं स्मरण करणं, अखंड त्याचं अनुसंधान ठेवणं, असं केल्याने जीव जिथून आलाय तिथं जाऊ शकतो। परमार्थ तापसासी थार, जे कोण तपस्या करणारे आहे तपस्वी मंडळी आहे त्यांनाही आधार परमार्थाचा आहे। परमार्थ साधकांशी आधार, साधकांना आधार देणार आहे। परमार्थ दाखवी पार भवसागराचा, भवसागराच्या पलीकडे नेण्याचं काम परमार्थ करत असतो। जसं समर्थाने एका ठिकाणी म्हटलंय, साधना करून करून करून तो उगमाकडे गेला आणि उगमाकडे गेल्यानंतर त्यांनी परतून पाहिलं तो पाणीच नाही, मूळ स्वरूपाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मागवून पाहिलं की मी एवढी कडक साधना केली, नाना प्रकारचे काय काही शरीराला कष्ट दिले, मनाला कष्ट दिले, ते सगळं करून मी आल्यानंतर जो माग पाहतोय की पोहून आलो संसार सागरातून, तर पोहायला माग पाणी आहे कुठं? याचा अर्थ त्याला असा बोध होतो की ज्याच्यातून मी पोहून आलो असं आपण म्हणत असतो तो परमात्माच तर आहे। त्या पोहलो तो काय पोहलो? जसं स्वप्नातून जाग व्हावं आणि लक्षात आलं की स्वप्नामध्ये जे जे काय पडलं तर त्यामुळे मी भयभीत झालो होतो, आनंदित झालो होतो, नाना प्रकारचे काही विकार उठले होते, ते जाग झाल्यानंतर लक्षात येतं की ते स्वप्न होतं, यातलं काहीच खरं नव्हतं। तसं स्वरूप बोधावर गेल्यानंतर लक्षात येतं की जी काही धडपड धडपड आपण इतकी वर्ष केली ते सर्व असतच होतं, तेव्हा त्याच्यासाठी आपण उगीच कष्ट घेतले, पण उगीच कष्ट घेतले हे कळायला देखील कष्ट घेऊन पलीकडे जावं लागतं। काहीच न करता मनुष्य त्या ठिकाणापर्यंत जात नाही, म्हणून साधना करूनच पलीकडे जायचं आहे। आणि साधनी जे साधावे ते आपणच स्वभावे हे मुकामाला पोचल्यानंतर लक्षात येत। म्हणून हा जो आहे भवसागराचा पार दाखवण्याचं काम परमार्थ करतो। त्याच्या पुढे जरा स्पष्ट होया समर्थांनी वापरलेल्या आहे, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी। जर कुणी परमार्थ करत नसेल तर तो भिकारी आहे म्हटलाय। मग तो ऐहिक जगामध्ये करोडोपती असो, मोठ्या एखाद्या स्थानावर असो, एखाद्या देशाचा पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, कोणी असो, म्हणजे सत्ता संपत्ती सगळ्या बाबतीमध्ये तो किती जरी मोठा असला तरी तो परमार्थ जर करत नसेल तर तो भिकारी आहे असं म्हटलेलं आहे। कारण ह्या जन्मातून जे वैभव मिळवायचं आहे, जे आत्मधन प्राप्त करून घ्यायचं आहे त्याचा त्याला पूर्णतः विसर आहे, आणि जे नको त्याच्या पाठीमागे लागलेलं आहे, काहीतरी हवं हवं आहे। भिकारी कोणाला म्हणायचं? जो काहीतरी सारखा मागत असतो, ज्याला काहीतरी सारखं हवं असतं, जो भीतीग्रस्त असतो, कशाची तरी भीती त्याला वाटत असते, मृत्यूची तरी भीती शेवटी असतेच कोणाला ना कोणाला, पण हा जो पूर्ण बोधावर गेलेला असतो त्याला मृत्यूची देखील भीती नसते। मृत्यूच्या रूपाने मृत्यू सर्वहारश्चा, मृत्यू ही भगवंताचीच विभूती आहे, त्यामुळे मृत्यू हा देहाला आहे आणि तो जर आला तर भगवंतच मला भेटला असाही त्याचा भाव असतो। अशा निरनिराळ्या बोधाच्या पातळ्या आहेत, त्यामुळे असा जो परमार्थी आहे तो खऱ्या अर्थाने राज्यधारी आहे। आणि त्याच्यामध्ये असं एक सामर्थ्य असतं की तो तर मुक्त होतोच, पण अनेकांना देखील त्या मार्गाने नेण्याचं सामर्थ्यही काही काही या मंडळींच्या मध्ये असतं। परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, या परमार्थाची सरी कोणास द्यावी? अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे। परमार्थ घडायला देखील अनंत जन्मीचं पुण्य पाहिजे, आणि शिवाय ह्याही जन्मात कुठल्या घरात तो जन्माला आलेला आहे, आई वडिलांचे काय संस्कार मिळालेले आहेत,
आजूबाजूचे काय संस्कार मिळाले याच्यावर तो परमार्थ करेल का नाही, किंवा करत असेल तर त्याच्यामध्ये त्याची प्रगती होते का नाही हे लक्षात अवलंबून असतं। कारण हे जे संस्कार असतात ते खूप खोलवर गेलेले असतात। देह मन बुद्धीवर होणारे संस्कार, इंद्रियावर होणारे संस्कार, ते सर्व काही धुतले गेल्याशिवाय तो ह्या मार्गावरती स्थिर होऊ शकत नाही। म्हणून अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आत उडे अनुभवासी। हे जर पुण्य असेल, साधना होत असेल, तर मुख्य परमात्मा हा अनुभवाला येतो, याचा अर्थ मीच तो आहे या बोधावर येतो। जेणे परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला। जन्म सार्थक कोणाला होतो? ज्यांनी कुणी परमार्थ ओळखला। ओळखला याचा अर्थ पहिल्यांदा समजून घेतला, केला आणि तो परमार्थीच होऊन राहिला असं झालं असेल तर जन्म सार्थक होतो। केवळ तो परमार्थ करायला लागला म्हणून तो मोकळा झाला असं होत नाही। करायला लागणारी मंडळी पुष्कळ असतात, परंतु मुक्कामापर्यंत पोहोचणारा क्वचित एखादा असतो। नाही तर गल्ली गल्लीत साधू संत झाले असते असे नसतात, क्वचित एखादा कुठेतरी असतो आणि त्या संतांच्याच रूपाने भगवंत या विश्वामध्ये वास करत असतो आणि म्हणूनच हे विश्वाचं गाडं चाललेलं असतं। भगवंत त्या रूपाने निर्फळ मार्गदर्शन करीत असतात। जय जय रघुवीर समर्थ, ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गुरुदः कस्य स्विद्धनम्।

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर विभावरी आपटे।

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
2: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण। निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ। आयोजक ग्रंथपारायण दिंडी। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती असे राजे झाले, त्या राजांच्या नुसतं ते ऐकणाऱ्याला सुद्धा पुत्रार्थाला पुत्र, सुखार्थाला सुख, राज्याच्या राज्याची इच्छा करणाऱ्याला राज्य, सगळी सगळे सुख. आपण सगळ्या ह्याच्या शेवटी म्हणतो बघा, गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, धनधान्य सुख, म्हणजे जे काय चांगलं हवं असेल ते सगळं मिळेल. भूतप्रेत संबंधातील सगळे रोग बीग जातील, किंवा विद्यार्थी लभते विद्याधनाथी लभते धनपुत्रार्थी लभते पुत्रात मोक्षार्थी लभते, सगळं जे काही चांगलं हवं आपल्याला असं वाटत असेल ते या चरित्राच्या किंवा स्तोत्राच्या पठनाने आपल्याला मिळतं. ही फलश्रुती त्याच्यामध्ये सांगितली आहे. त्याच्यानंतर एक विलक्षण कथा आली आहे, महापतिव्रता ब्राह्मण पत्नी कौशिकाची बायको, बरं का? पूर्वजन्मीच्या पापामुळे तो कुष्ठरोगी बनलाय. तर कधी कधी हे असं वाटतं की हे इतके अतिरेकी असतील का लोक असं वाटतं कधी कधी हे पुराणातल्या कथा पाहिल्यानंतर. पण जगामध्ये बघितल्यानंतर असं वाटतं की नाही असू शकतं, नाही का? काही काही होऊ शकतो, काहीही असू शकतं जगात. आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपण काय करतो, आपण म्हणजे माझ्या सकट की आपलं जे क्षेत्र आहे ना तेवढ्यापुरतंच बघत असतो, आणि त्यामुळे लोक असेच वागणार हे आपण गृहित धरलेलं असतं. आपल्यापेक्षा वेगळा काहीतरी जग आहे, वेगळे लोक वागू शकतात हे अनुभव घेईपर्यंत किंवा पाहीपर्यंत आपल्याला खरंच वाटत नाही की असं पण असू शकतं का. तर कितीतरी प्रकारचे व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात, तसे कितीतरी प्रकारचे लोक वागतात. त्यापैकी हा एक प्रकार बघा तुम्ही, कौशिक नावाचा ब्राह्मण आहे, कुष्ठरोगी आहे, पूर्ण देह त्याचा, तरी सुद्धा त्याची जी बायको आहे ती देवासारखी आपल्या नवऱ्याची पूजा करते, पायाला तेल लावते, शरीर झेपून देते, स्नान घालते, कपडे जळवणं, भोजन करवणं, इथपर्यंत झालं, मलमूत्राच्या स्वच्छतेपर्यंत सगळं ती करते. आणि एवढं सगळं झालं, गोड वाणीने त्याला प्रसन्न ठेवावं, सेवा करायची सगळी, आणि हा मात्र अतिशय क्रोधी टोपिष्ट उठसूट, वारंवार आपल्या बायकोला टाकून बोलायचं, वेडवाकडं बोलायचं, आणि तरी सुद्धा ती शांत राहून त्याची सेवा करतीये. अशा वेळेला वाचतानाही मला फार गमतीदार वाटत, अशा अवस्थेतल्या माणसाला सडकेवरून जाणारी वेश्या दिसली आणि त्याच्या मनात कामदेवाचा संचार झाला, आणि मला आता त्या वेश्याकडे घेऊन जावं, बायकोला सांगतो की मला तिच्याकडे घेऊन जा, कारण त्याला स्वतःला जाता येत नाहीये, तो इतका रोगी आहे, जाऊन तरी काय उपयोग होता तो नसतो, पण रोगी आहे इतका गलितगात झालेला आहे अशा अवस्थेमध्ये तो त्या बायकोला सांगतो की मला त्या वेश्येकडे घेऊन जा. ही बाई पण मोठी दिव्य, हिने तशा अवस्थेत त्याला खांद्यावर घेतला तिकडे नेला, कंबर कसली जरा हात हा बरोबर देणगी घेतली बरीशी, म्हणजे तिला द्यायला पैसे लागतील ते घेतले बरोबर, त्याला खांद्यावर घेतला आणि त्या वेश्येकडे जायला निघाली. रात्रीचा वेळ होता, अंधार होता, मार्गामध्ये मांडव्य ऋषींना शिवळावर चढवलेलं असताना ते तिथे वाटेत तो भाग लागला आणि लक्ष नव्हतं. मांडव्य ऋषींना चोरीच्या आ येऊन त्यांना शिवळावर चढवलेलं होतं, वास्तविक ते गुन्हेगार नसताना सुद्धा, ते वेगळी गोष्ट आहे. म्हणजे दुःखाने अतिशय पिडलेले होते, त्रासलेले होते शिवळावर चढलेले असल्यामुळे. अंधारात नीट दिसलं नाही, कौशिक हा त्या बायकोच्या खांद्यावर होता, तिकडून जाता जाता त्याच्या पायाचा जोरदार धक्का त्या मांडव्य ऋषींना लागला शिवळावरच्या, आणि साहजिकच मांडव्य ऋषींनी रागाने त्याला शाप दिला, ज्या कोणी मला ही लाथ मारली असेल तो उद्याचा सूर्योदय पाहू शकणार नाही. तर ते बायकोने ऐकलं, त्याने शाप दिलेला. तर ही पतिव्रता असं म्हणते आहे की यापुढे सूर्याचा उदयच होणार नाही, सूर्य आम्ही सूर्याला थांबवून ठेवू झालं.
आता सूर्य झाला मग गुरुदेव झाला.

0: म्हणजे काय? लहानपणी आम्हाला शाळेमध्ये निबंध असायचा, सूर्य उगवला नाही तर, हा सगळ्या कल्पना करायच्या की सूर्य उगवला नाही तर काय काय होऊ शकतो. सगळं आयुष्य संपलंच की हो, सूर्याचा जर उदयच झाला नाही, सगळ्या गोष्टी आपल्या सूर्यावर अवलंबून असतात. वनस्पतीची वाढ सूर्यावर अवलंबून असते, पाऊस सूर्यावर अवलंबून असतो, शेती सूर्यावर अवलंबून, सगळंच की तुमचं आमचं आयुष्य सगळं सूर्यावर अवलंबून असतं. तेही म्हणते सूर्य उगवणार नाही. आता सूर्य नाही, यज्ञयाग नाही, देवतार्चन नाही, आयुष्य नाही, काही नाही, सगळं सगळी सृष्टी नष्ट व्हायची वेळ येईल काही कालांतराने. आणि मग सगळे देव एकमेकात चर्चा करायला लागले, अरे सूर्य नाही उगवला तर काय करायचं? आता हिची समजूत कोण घालणार? मग त्यांनी अत्रीची पत्नी अनुसूया हिला मध्ये घातलं मध्यस्थी करायला, लवाद म्हणून, म्हणजे मध्यस्थ, बाबा हिला समजावं हे असलं काही करू नको. ती आली, ती म्हणली अगं बाई तू का हे असं भलत सलत हे करतेस, एवढा हट्ट का करतेस? सत्य सरता तपस्या दान दया या सगळ्या गोष्टींचं अनुष्ठान करावं तर परमेश्वराच्या मार्गामध्ये आपली उन्नती होते. पाच ऋण फेडावी लागतात, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल आपल्यावरती ऋण असतात अनेक, मातृपितृ ऋण असतं, ऋषी ऋण असतं, देवऋण असतं, समाज ऋण असतं, या सगळी ऋण फेडायची असतात. आणि हे सगळं करावं लागतं. त्यापैकी पतीची सेवा हे तू एक काम चांगलं करते आहे, तुझं पुण्यही खूप आहे, पण असं असताना सुद्धा तू एवढी कोपाविष्ट का झालीस? बाकी सगळं चांगलं आहे आणि एकदम सूर्यालाच का थांबून टाकलास तू? एवढा कोप एवढा क्रोध का केलास तू? तेव्हा ती अनुसूया आलेली पाहिल्यानंतर, अत्री ऋषींची अनुसूया मोठी श्रेष्ठ, तिचे पूजा केली, ती म्हणली की बाकी माझं काही म्हणणं नाही, त्याने काही दोष नसताना मी दिवस रात्रीचं सगळं हे लोक पावावं असं माझं म्हणणं नाही, पण शाप असा दिलेला आहे की सूर्याचा उदय झाला बघू शकणार नाही, म्हणजे सूर्योदयाबरोबर माझा पती मरण पावेल हे मी होऊ देणार नाही. काय झालं म्हणून सूर्यालाच येऊ देणार नाही. असं असल्यामुळे मग त्या अनुसूयेने तिची समजूत घातली की असं तू सृष्टीचक्र थांबवायचा प्रयत्न करू नकोस, तुझ्या नवऱ्याला मी पुन्हा जीवदान देण्याचा निश्चय करते, तेवढं तुला मी वरदान देते, पण हा सगळा सृष्टीचा खेळ थांबवू नकोस तू. मग त्याने तिने ते मान्य केलं, सूर्याचं आवाहन केलं अनुसूयेने हातामध्ये अर्घ्य घेऊन की असं काही होऊ नये, सृष्टीचं चक्र थांबू नये. आणि मग पुन्हा सूर्योदय झाला, मांडव्य ऋषींचा शाप तो खोटा होणार नाही आणि म्हणून त्याच्या शापाने तो कौशिक ऋषी कौशिक ब्राह्मण तो मृत्युमुखी पडला, पण अनुसूयेने ते वचन दिलेलं होतं, तिने आपली सगळी पुण्याही खर्ची घातली आणि पुन्हा त्याला नवीन तेजस्वी शरीराचा असा करून, मला असं वाटतं की अनुसूया अत्री अनुसूया यांना उत्तम तऱ्हेचं वैद्यक शास्त्राचं ज्ञान असावं आणि त्यांनी महारोगासारख्या वाईट अवस्थेमधल्या असलेल्या माणसाला चांगलं केलं असावं हा याचा मतितार्थ असावा. आणि मग तो पुन्हा त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की अतिशय रोगमुक्त होऊन तेजस्वी युवक होऊन तो माणूस पुन्हा उठला असं हे पुराण सांगतं. आणि मग अनुसूयेला म्हटलं की देवांचं फार मोठं काम केलं अनुसूयेने, सृष्टीचं चक्र थांबलं असतं ना, म्हणून देव सगळे प्रसन्न झाले आणि तिला म्हणाले तुला काय हवा तो वर माग. आणि म्हणून मग अनुसूया असं म्हणाली आतापर्यंत अत्री हे निपुत्रिक आहेत, तर मला हा वरदान देणारच असाल तर तुमच्यासारखे श्रेष्ठ मुलं मला व्हावी. आणि मग आता दत्तात्रयांचा जन्माच्या वेगवेगळ्या कथा आपण ऐकल्या असाल, खूप तऱ्हेतऱ्हेच्या, म्हणजे सत्व पाहायला आले ब्रह्मा विष्णू महेश आणि मग त्यांनी तिने अभिमंत्रून पाणी टाकलं त्याची बाळ झाली वगैरे वगैरे आपण सगळेजण ऐकतो, तशी काही कथा याच्यामध्ये नाहीये बरं का. फक्त त्यांनी हे तिच्या ह्या कार्यासाठी देवांनी तिला आशीर्वाद दिले आणि आपला आपल्या प्रसादाने वरप्रसादाने दुर्वास चंद्र आणि दत्त असे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या अंशाने अत्रिमुनींच्याच भगवान विष्णूने दत्तात्रय नावाने जन्म घेतला. ब्रह्मदेवाने चंद्र या नावाने जन्म घेतला आणि तृतीय पुत्र रुद्र ते दुर्वास ऋषी असे तीन ब्रह्मा विष्णू महेशांचा वरप्रसादाचे तीन पुत्र अत्री अनुसूयेला झाले. चंद्र आपल्या कोमल किरणांमुळे तृण लता वल्ली अन्न मनुष्य यांचं पोषण करून सदा स्वर्गामध्ये असतो. काल परवा आपण पूर्ण झालेलं पाहिलेलं आहे चंद्र. त्यानंतर दत्तात्रय हे दुष्ट दैत्यांचा संहार करून प्रजेचं रक्षण करत असतात आणि दुर्वास अतिशय उग्र स्वभावाचे आहेत, रुद्र भावाचा नेहमी आश्रय घेतात. आणि चंद्र आणि दुर्वास हे दोघेही निघून गेले, आश्रमात काही राहिले नाही. दुर्वासही ते त्रिभुवन संचारी जसे नारद तसे दुर्वासही सतत संचार करत तपश्चर्या करत लांब असतात. पण या तिघांचा अंश मग दत्तात्रेयांच्या मध्ये ठेवून आईजवळ एक तरी मूल कायम असावं म्हणून दत्तात्रेयांना त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं. पुढच्या काळात आपल्याला माहिती आहे दत्तात्रेय सुद्धा एका जागी राहत नाहीत, सदैव त्यांची भ्रमंती चालू असते. पण अनुसूयेजवळ काही काळ राहण्यासाठी दत्तात्रेयांना त्या ठिकाणी ठेवलं की आईला सुद्धा मुलं झाली पण मुलांचं सौख्य मिळालं पाहिजे. लगेच जर सगळे निघून गेले तर मग काय आईचं घट पुन्हा मध्यंतरी आलं होतं ना एम्प्टी नेस्ट सिंड्रोम असा एक लेख येत होते वर्तमानपत्रामधून. म्हणजे आपल्याला माहिती आहे पक्ष्यांची पिल्लं ही मोठी झाली त्यांना पंख फुटले ते ताबडतोब ती निघून जातात, ती पुन्हा कधीही त्या घरट्याकडे फिरकत नाही. सध्या आपल्या सगळ्यांचं असं झालेलं आहे की आमची मुलं मोठी झाली पंख फडफडवून निघून गेली कोणी अमेरिकेत कोणी. पूर्वी म्हणे असं असायचं की गावामध्ये म्हातारा म्हातारी राहायचे आणि नोकरीसाठी उद्योगधंद्यासाठी पुण्या मुंबईकडे मुलं यायची, है ना. आता म्हातारा म्हातारी पुण्या मुंबईत राहतात आणि अमेरिका इंग्लंड जर्मनी असे मुलं ऑस्ट्रेलिया अशी मुलं लांब लांब जातात. पुढचा काय कदाचित असा येईल की इंग्लंड अमेरिका जर्मनी म्हातारा म्हातारी राहतील आणि मुलं चंद्रमंगळ अशी कुठेतरी जातील. आणखी नवे शोध लागले. हा उद्योगधंदा नोकरी जिथे मिळेल तिथे जायला लागतं ना. त्यामुळे घरामध्ये रिकामं घरट शिल्लक राहतं एम्प्टी नेस्ट. तसं बाकी दोघंही मुलगे निघून गेल्यानंतर घरात अत्री ऋषींच्या अनुसूयेच्या जवळ कुणीतरी असावं म्हणून दत्तात्रेयांना त्या ठिकाणी ठेवलं. आणि आपण आरतीमध्ये म्हणतो दत्ता तसे आहेत त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, तीनही देवांची तीनही गुण सत्व रजतम ब्रह्मा विष्णू महेश उत्पत्ती स्थिती लय हे जे सगळं तीन गोष्टी आहेत त्या सगळ्या दत्तात्रेयांच्या जवळ. दत्तात्रय आणि दत्तात्रय अशी दोन्ही शब्दांनी वापर केला जातो. दत्तात्रेय म्हणजे अत्रेय अत्री ऋषींचे पुत्र दत्त अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा म्हणून दत्तात्रेय. आणि दत्तात्रय काही ठिकाणी म्हणतात ते तीन एकत्र म्हणून त्रय दोन्ही शब्द वापरले जातात. आणि हा बरोबर का तो बरोबर असं भांडण करायचं कारण नाही, दोन्ही शब्द बरोबर. बरेच वेळा असं असतं की हे का ते असं थोडी शंका असते. तर त्रय तीन या अर्थी दत्तात्रय म्हणतात आणि अत्री ऋषींचा मुलगा अत्रेय म्हणून दत्तात्रेय म्हणतात. सोमो ब्रह्मा भवत विष्णू दत्तात्रेयो अभ्यजायत दुर्वासा शंकरो जज्ञे वरदानात इव उकसाम. तीन देवांचे तीन अंश या ठिकाणी वरदान आलेली आहे. आता या ठिकाणी पुन्हा त्या दत्तात्रेयांचा वगैरे सुद्धा हे झालंय. कार्तवीर्य अर्जुन त्याही कथा बऱ्याच लोकांना कल्पना असेल आलेल्या आहेत, अनेक पुराणांमध्ये आलेल्या आहेत. राजकुमार अर्जुन कृतवीर्याचा मुलगा अर्जुन आणि म्हणून त्याला कार्तवीर्य, कृतवीर्याचा मुलगा म्हणून कार्तवीर्य अर्जुनाचं नाव. त्याचे जे उपदेश जे आहेत ना सगळ्यांना दिलेले, एकमेकाला शिकवलेलं काही, ते फार विलक्षण. वैश्य लोक व्यापारापासून होणाऱ्या प्राप्तीचा 12वा भाग राजाला देतात. इन्कम टॅक्स, हां टॅक्सेशन त्या काळापासून आहे. आपल्या धर्माने सुद्धा हे सांगितलंय की आपल्याला जे मिळतं ते सगळ्यावरती आपला हक्क नसतो, काही भाग हा फेडायचा असतो. म्हणजे काय, आई वडिलांनी आपल्यावरती जे उपकार केले त्यांचं चांगलं करण्यासाठी ते फेडायचं असतं. काही राखून ठेवायचा असतो पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी. काही भाग हा टॅक्स करूपाने राजाला द्यायचा असतो, काही भाग धर्मासाठी द्यायचा असतो, धार्मिक कार्यासाठी. समाज ऋण धर्मऋण हे जे आपल्यावर आहे, त्याचा 6वा भाग, 6वा भाग हा धर्मासाठी, 12वा भाग हा राजासाठी एकूण मिळकतीचा. बघा आता टॅक्सेशनचं हे काढा, गणित करा, आणि कोणाला किती भाग त्यातल्या त्यात आपण कर चुकवेगिरी भरपूर करत असतो. इन्कम टॅक्स लागू नये म्हणून मग इकडे इन्व्हेस्ट कर तिकडे इन्व्हेस्ट कर. पण साधारण धर्माच्या आज्ञेमध्ये काही ठराविक रक्कम ही राजाला कर म्हणून द्यावी. त्यालाही राज्य चालवायचं आहे, राज्य चालवणार असेल तरच द्यावी. सगळं आपल्याच खिशात भरणार असेल तर हां जरा कठीण आहे, नाही का? कोटी कोटीचे घोटाळे करून कोटीच्या कोटी उड्डाणे, स्प्रेक्टन घोटाळा, आदर्श घोटाळा, हा काय काय चाललंय. हा जुने राजे जे आहेत ना आर्यावर्ताचे विशेषत, हे बहुतेक राजे हे कर्तव्य दक्ष, कर्तव्य परायण, प्रजाहित दक्ष, प्रजेच्या साठी जास्तीत जास्त कष्ट करणारे असे आहेत. आणि त्यामुळे त्यांना लोक आनंदाने कर देत असत. का? तर या कर रूपी दिलेल्या गोष्टीचा उपयोग हा प्रजेच्या सुखासाठीच होणार आहे याची खात्री होती, त्यांना निश्चिती होती, विश्वास. आणि जो राजा कर्तव्यापासून ढळतो त्याला लगेच मंत्री किंवा ऋषी पदच्युत करत असत, किंवा त्याला आधी शिकवायचं, बाबा हे चांगलं नाही बरं का वागतोयस ते, तू सावध झाला तर बरी गोष्ट आहे, नाही तर त्याचा राज्यावरचा अधिकार काढून घेण्याचा हक्क सुद्धा ऋषींना होता. आणि मग योग्य जो कोणी असेल त्याला पुन्हा राज्यावर बसवायचा असा हक्क, असा अधिकार.
1: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामींना पाहताच सेवेकर्याला परमानंद झाला। मुलगा झाल्यापासून त्याला स्वामींचं दर्शन खरं तर झालंच नव्हतं। मुलगा 8 वर्षांचा झाला होता। मुलाला स्वामींच्या चरणांवर घालून स्वामींचे आशीर्वाद घ्यायचे ही इच्छा स्वामी आज प्रकट झाल्यामुळे पूर्ण होणार होती। म्हणून सेवेकर्यांनी मुलाला हाक मारायला सुरुवात केली। परंतु स्वामींना पाहून तो मुलगा मनात घाबरला होता आणि देवळातच तो एका काळोख्या खोलीत लपून बसला होता। वडिलांची हाक ऐकून मुलगा थरथरत्या आवाजात म्हणाला, बाबा ह्या तेजस्वी यतीपुढे यायला भीती वाटतीये। वडिलांनी त्याला म्हटलं, अरे वेड्या घाबरू नकोस, ते स्वामी आहेत, त्यांची कृपा झाली म्हणून तू जन्माला आलास। तरी सुद्धा मुलगा बाहेर येत नाही हे पाहून मग पित्याने पुत्रास ओढून आणिले, त्यावेळी पुत्रे नेत्र झाकिले, म्हणे मी जातो खचित भले, मारू नकारे मज लागी। वडिलांनी खेचत खेचत मुलाला खोली बाहेर आणलं आणि स्वामींच्या चरणांवर त्याला लोटून दिलं। तेव्हा मुलगा आक्रोश करत म्हणू लागला, मला मारू नका, मला मारू नका। त्या क्षणी एक अघटित घटना घडली। त्या मुलाचा देह ताडमाड उंच झाला, तो 10 पट वाढला, 11 विकराळ दिसू लागला। तो स्वामींना विनवणी करू लागला, यती महाराज मला मुक्त करा। असं म्हणत असताना तो धाडकन स्वामींच्या चरणांशी खाली कोसळला आणि त्याचा प्राण गेला। मुलगा खाली मरून पडलाय हे पाहून सेवेकरी आणि त्याची पत्नी या दोघांनी टाहो फोडला। स्वामींनी त्या दोघांना प्रथम शांत केलं, त्या मृत मुलाला भस्म लावलं, त्याबरोबर तो धिप्पाड देह पूर्वीसारखाच झाला। मग स्वामी धीर गंभीर स्वरात बोलू लागले, मी तुला अगोदरच सांगितलं होतं की तुला मुलगा होईल आणि काही वर्षातच जाईल, तू इंद्रिय निग्रह कर, तू माझं ऐकलं नाहीस। तू झाडाखाली माझ्यासाठी जे अन्नाचं ताट ठेवत होतास ते अन्न एक पिशाच्च खात होता, ते पिशाच्च तुझ्या पोटी आलं। आता मी त्या पिशाच्चाला आणि तुझ्या अल्पायुषी मुलाला मुक्त करीत आहे। स्वामींचं बोलणं ऐकून सेवेकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। स्वामींच्या दत्तावतारी अस्तित्वाची लोकांना आता जाणीव झाली होती। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी त्रिकालज्ञ होते, त्यांना सेवेकऱ्याच्या पोटी पिशाच्चे येणार हे ठाऊक होतं। सेवेकऱ्याची भक्ती पाहून त्या पिशाच्च्यापासून सेवेकऱ्याची सुटका व्हावी म्हणून अदृश्य झालेले स्वामी 8 वर्षांनी पुन्हा रामेश्वरी प्रकट झाले आणि सर्वांचीच त्यांनी सुटका केली। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला त्याच्या दुःखातून मुक्त करीत असतात। सेवेकऱ्याच्या प्रारब्धात मूल नव्हतं, पिशाच्च होतं, त्याची चुणूक स्वामींनी दाखवली। म्हणून आपण नेहमी एका विलक्षण श्रद्धेने स्वामींची पूजा करावी आणि त्यांच्याकडून जे संकेत मिळतील त्यांचं प्राणपणाने पालन करावं। स्वामी कधीच भक्तांचं अकल्याण करीत नाहीत हे जरा लक्षात ठेवावं। फक्त जपात रमावं, त्यातच सुख आहे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2